सुप्रभात श्रोते हो, FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर मी सुवर्णमाला आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आज रविवार भारतीय सौर दिनांक 14 आषाढ 1948 अर्थात 5 जुलै 2026 सकाळचे 5:56 होत आहेत. श्रोते हो, आजच्या पहिल्या प्रसारण सभेस सुरुवात करीत आहोत सनईच्या मंगल सुरांनी.

उस्ताद बिस्मिल्ला खान सहकाऱ्यांनी सनेर वाजवलेली मंगलधुन आता आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला गंगाधर महांबरे यांची भक्तिरचना ऐकूयात रामदास कामत यांच्या आवाजामध्ये. संगीत आहे वीणा चिटको यांचं.

वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली ग दि माडगुळकर यांची भक्तिरचना आपण ऐकलीत आशा भोसले यांच्या स्वरामध्ये. श्रोतेहो मंगल प्रभात, हा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. आता ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातील संत तुकाराम महाराज यांचा अभंग. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

श्रुती हो संत तुकाराम महाराजांची रचना आता आपण ऐकलीत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरामध्ये. संगीत होतं कमलाकर भागवत यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेली ही भक्तिरचना.

जगदीश खेबुडकर यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं अनिल अरुण यांचं. मंगलप्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात संत कबीर यांची हिंदी भक्तिरचना. स्वर आणि संगीत आहे पुरुषोत्तम दास जलोटा यांचा.

पुरुषोत्तम दास जलोटा यांच्या स्वरातील आणि संगीतातील ही भक्तिरचना आता आपण ऐकलीत. मंगलप्रभात या कार्यक्रमाची सांगता करूयात देशभक्तीपर गीताने.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेली शांता शेळके यांची देशभक्तीपर रचना आता आपण ऐकलीत. संगीत होतं आनंद घण यांचं आणि याबरोबरच मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.

आकाशवाणी धाराशिव केंद्र सकाळचे 6:35 झाले आहेत. श्रोतेहो, ऐकूयात आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात तणनाशके वापरताना घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती आम्ही प्रसारित करू. संकलन आणि निवेदन आहे दौलत निपाणीकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचं आरोग्य याविषयी माहितीचा भाग पहिला. तज्ज्ञ डॉक्टर आहेत लीना बारुडे. 6:50 परिसर या कार्यक्रमात पर्यावरणपूरक पंढरीची वारी याविषयी माहितीचा भाग पहिला. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी 6:55. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात

करण्यात येईल. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम 7:40 आणि सकाळी 8:40 आपण ऐकू शकाल. 8:15 वेळ आहे लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. श्रोतेहो, सकाळी 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 10 बालदोस्तांसाठी कार्यक्रम बालजगत, यामध्ये तलवारबाजी या खेळात राज्यस्तरीय प्राविण्य मिळवलेली संस्कृती गरड या बालमैत्रिणीशी अणिघा पुराणिक यांनी केलेल्या गप्पा गोष्टी. 10:30 गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा आपण आस्वाद घ्याल.

श्रोते हो, सकाळी 11 वाजता नाट्यपराग हा नाट्यपदांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 11:30 गीतबहार हा कार्यक्रम, वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम दुपारी 12 वाजता, यामध्ये फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि त्यानंतर नेत्रा भगवान यांचं कविता वाचन हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. दुपारी 1 ते 5 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्हा वार्तापत्र आणि दुपारी 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. श्रोतेहो, सायंकाळी 5 वाजता कार्यक्रम गीतगुंजन, युवावाणी 5:30 यामध्ये जलसंवर्धन काळाची गरज याविषयीची माहिती हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सायंकाळी 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:10 मैफिले गझल हा कार्यक्रम, 6:30 सुगम संगीत हा कार्यक्रम, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 7:30 आयसीसी T20 महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2026 अंतर्गत लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड इथं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या अंतिम क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, आकाशवाणी धाराशिव केंद्राचे उर्वरित कार्यक्रम आपण ऐकू शकाल प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. 7:30 लोकनाट्य या कार्यक्रमात देव माझो नवसाला पावलो हे लोकनाट्य आज आपण ऐकणार आहोत. 8:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम, यामध्ये वरदायीने महिला भजनी मंडळ यांनी गायलेले अभंग आणि गवळणी आम्ही प्रसारित करू. रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येतील आणि 10 वाजता गोल्डन हिट्स हा कार्यक्रम. श्रोतेहो, याव्यतिरिक्त मराठी, हिंदी आणि इंग्रजी बातम्या दिल्ली, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या केंद्रावरून आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. तर ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: आकाशवाणी एफ एम सेवेचं हे आहे धाराशिव केंद्र. सकाळचे 6:40 झाले आहेत. कृषीवाणी हा कार्यक्रम काही क्षणातच.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.

श्रोतेहो, कृषीवाणी या कार्यक्रमात आता प्रसारित करीत आहोत तणनाशके वापरताना घ्यावयाची काळजी, याविषयीची माहिती संकलन आणि निवेदन आहे दौलत निपाणीकर यांचं.

0: नमस्कार मंडळी. मंडळी कृषीवाणी या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, तणनाशकं फवारत असताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष झालं तर त्याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागू शकतो. तसं होऊ नये म्हणून तणनाशकं फवारत असताना काय काळजी घ्यायला हवी या अनुषंगानं आता आपण माहिती करून घेऊया. मंडळी, वेगवेगळ्या पिकांसाठी शिफारस केलेली तणनाशकच शिफारस केलेल्या मात्रेतच योग्य वेळी अचूकपणे वापरायला हवीत. जर तणनाशकाची मात्रा चुकली म्हणजे कमी मात्रा घेतली तर तणांचं नियंत्रण कमी प्रमाणात होईल आणि अधिक मात्रा घेतली तर पिकांना इजा होईल. तणनाशकांच्या फवारणीसाठी वेगळा पंप वापरायचा. पाठीवरचा नॅपसॅक पंप किंवा फूट स्प्रे त्यासाठी अतिउत्तम. परंतु ते जर शक्य नसेल तर तणनाशकांच्या फवारणीनंतर त्याच पंपानं पिकावर पुन्हा कीटकनाशक फवारणी करण्यापूर्वी पंपाची स्वच्छता करून घ्या. 2-3 वेळा साबणाच्या पावडरने पंप स्वच्छ धुवा आणि मगच कीटकनाशकांच्या फवारणीसाठी तो पंप वापरा. तणनाशक नेहमी जोराचा वारा नसताना आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असताना वापरली पाहिजेत. फवारणीनंतर 3-4 तास पाऊस पडणार नाही याची शक्यता पाहूनच फवारणी करा. ढगाळ वातावरणात फवारणी करणं शक्यतो टाळाच. आणि फवारा जमिनीवर मारताना फवारणी करणाऱ्या शेतकरी बांधवाने मागे मागे सरकत जायचं आहे, जेणेकरून तणनाशक फवारलेल्या जमिनीवर त्या शेतकऱ्याची पावलं पडणार नाहीत. तणनाशक फवारलेले शेत तुडवायचं नाही आणि पुढील कमीत कमी 12-15 दिवस तिथं कोणतीही मशागत करायची नाही. तणनाशकांचा वापर कोणत्याही कीटकनाशकासोबत, बुरशीनाशकासोबत, वाढ नियंत्रकासोबत किंवा खत अथवा विरघळणाऱ्या द्रावकासोबत मिसळून करायचा नाही. तणनाशकाचे शिल्लक राहिलेले द्रावण कोणत्याही पिकाच्या जमिनीत, पाण्याच्या डबक्यात किंवा इतर वाहत्या पाण्यात टाकून द्यायचं नाही. वारंवार एकच तणनाशक आपण शेतामध्ये वापरलं तर त्या तणांना त्या तणनाशकाच्या विरोधात काम करण्याची शक्ती प्राप्त होते. म्हणून
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकलं तणनाशके वापरताना घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन होतं दौलत निपाणीकर यांचं. आकाशवाणी धाराशिव केंद्र 6:45 होत आहेत. प्रथम आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आता मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
2: आता ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की सगळीकडे हिरवाई पसरते, मातीचा सुगंध दरवळतो आणि वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. पावसाळा म्हणजे निसर्गाच्या नवचैतन्याचा काळ. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या पावसामुळे निसर्ग ताजा तवाना होतो त्याच पावसाळ्यात आपली त्वचा आणि केस मात्र अनेकदा का त्रस्त होतात? हा ऋतू आपल्या त्वचा

0: आणि केसांसाठी काही आव्हानेही घेऊन येतो. आज आपण जाणून घेणार आहोत की पावसाळ्याचा त्वचा आणि केसांवर नेमका काय परिणाम होतो. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की चेहऱ्यावर मुरूम येतात, त्वचा तेलकट होते, केस खूप गळायला लागतात. हे नेमके का होते? आयुर्वेदात वर्षा ऋतू हा अत्यंत महत्वाचा ऋतू मानला आहे. चरकाचार्यांनी सांगितले आहे की या काळात शरीराची ताकद तुलनेने कमी असते. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे शरीर आधीच थकलेले असते आणि त्यावर पावसाळ्यातील दमट वातावरण, सूर्यनारायणाचे क्वचित होणारे दर्शन म्हणून कमी सूर्यप्रकाश आणि मंदावलेली पचनशक्ती यांचा परिणाम होतो. वर्षा ऋतूमध्ये वातदोषाचा प्रकोप होतो आणि पचनशक्ती म्हणजेच अग्नी मंदावतो. पचन नीट न झाल्यास शरीरातील रस, रक्त आणि इतर धातूंचे पोषण व्यवस्थित होत नाही. त्वचा आणि केस हे आपल्या अंतर्गत आरोग्याचे प्रतिबिंब असल्यामुळे त्यांच्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता खूप वाढते, त्यामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात. अनेकांना चेहरा तेलकट होणे, मुरूम येणे, त्वचेवर चिकटपणा जाणवणे अशा तक्रारी सुरू होतात. काही व्यक्तींमध्ये मात्र त्वचा निस्तेज दिसणे, खाज येणे किंवा त्वचा नाजूक होणे अर्थात संवेदनशीलता वाढणे असे बदल दिसू शकतात. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचे पोषण आपण जे खातो त्यातून मिळते. जेव्हा पचन व्यवस्थित होत नाही तेव्हा धातूंचे पोषण नीट होत नाही. त्याचा परिणाम सर्वप्रथम त्वचा, केस आणि नखांवर दिसून येतो. याशिवाय पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता खूप वाढते. या दमट वातावरणामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात, त्यामुळे छिद्रे बंद होतात आणि मुरूम, पुरळ यांची समस्या वाढू शकते. पायाच्या बोटांमध्ये, काकेत, मानेच्या घड्यांमध्ये खाज किंवा लालसरपणा दिसू शकतो. याचे कारण केवळ बाह्य स्वच्छता नसून अंतर्गत असंतुलनही असू शकते. केसांबाबतीतही असेच आहे. पावसाळ्यात केस वारंवार ओले होतात. वातावरणातील ओलावा आणि घाम यामुळे टाळूवर तेल साचते, त्यामुळे केस चिकट होणे, कोंडा वाढणे, खाज येणे आणि केस गळती वाढणे या समस्या निर्माण होतात. आयुर्वेद आपल्याला सांगतो की ऋतू बदलला की ऋतुचर्या, दिनचर्याही बदलली पाहिजे. तशीच त्वचा आणि केसांची काळजीही बदलायला हवी. एक महत्वाचा गैरसमज आहे, तो म्हणजे पावसाचे पाणी शुद्ध असते. प्रत्यक्षात वातावरणातील धूळ, प्रदूषण आणि विविध कण पावसाच्या पाण्यात मिसळलेले असू शकतात. त्यामुळे वारंवार पावसात भिजल्यास केसांची गुणवत्ता कमी होऊ शकते. म्हणूनच पावसाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी ही केवळ बाहेरून लावायच्या उत्पादनांवर अवलंबून नसते. योग्य आहार, स्वच्छता, पुरेशी झोप आणि ऋतुचर्या पाळणे तितकेच आवश्यक असते. लक्षात ठेवा, ऋतू बदलतो तेव्हा शरीराच्या गरजाही बदलतात. त्या ओळखून काळजी घेतली तर पावसाळाही आरोग्यदायी आणि आनंददायी ठरू शकतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते, आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण दुपारी 2:05 पुन्हा ऐकू शकता. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
3: परिसर.

श्रोतहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आपला आजपासून चार भागांसाठीचा विषय आहे पर्यावरणपूरक पंढरीची वारी. काय श्रोतहो, आता आषाढी वारीचे दिवस अगदी डोळ्यासमोर दिसत आहेत आणि पांडुरंग भक्तांची तयारीसाठी लगबग सुरू आहे. आपण ऐकतो की पालखी सोहळा म्हणजे एक चालतं बोलतं वाचतं गाजतं शहरच. हे शहर वारी मार्गावर पुढे पुढे मार्गक्रमण करत असतं

0: ज्या ज्या गावातून शहरातून ही भक्तांची मांदियाळी जात असते तिथे तिथे भक्तिभाव अगदी उचंबळून येत असतो. पण त्याचबरोबर या वारकऱ्यांसाठी ज्या सोयी सुविधा करतात त्या करत असताना वारी पुढे सरकल्यावर या मार्गावरती अस्वच्छता, दुर्गंधी, रोगराई, प्लॅस्टिक आणि निर्माल्याचे ढीग याही समस्यांना सामोरं जावं लागतं. वारीत वारकरी होऊन चालणं हे जितकं आनंददायक तितकंच ही अस्वच्छता दूर करून त्यावर उपाय शोधून पुन्हा तो परिसर स्वच्छ करणं ही पण ईश्वर भक्तीच सेवा आहे असे विचार करणारेही पांडुरंग भक्त आहेत. द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच निसर्गवारी ही अशीच एक सेवाव्रती संस्था आहे. या समस्यांसाठी समाधान शोधण्याचं कार्य सेवा म्हणून करते. गेली 13 वर्ष पर्यावरण जनजागृतीसाठी ही संस्था प्रयत्नरत आहे. याचे अध्यक्ष प्रशांत अवचटजी आपल्या परिसर कार्यक्रमातून त्यांच्या कार्याचा तपशील आपल्याला देणार आहेत. नमस्कार अवचट सर.
1: रामकृष्ण हरी.
0: रामकृष्ण हरी. अवचट सर, वारी मार्गावर होणारं जे निरनिराळं प्रदूषण आहे ज्याबद्दल मी आता बोललो, ही समस्या किती गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं?
1: एकतर वारी हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक गाभा आहे. तर वारी ही 40 वर्षापूर्वी पण होती, वारी ही 40 वर्षानंतरही राहणार आहे. पण 40 वर्षापूर्वीच्या वारीमध्ये एकही थर्माकोलचं ताट नव्हतं, एकही प्लॅस्टिकची पिशवी नव्हती आणि खऱ्या अर्थानं ती निसर्ग वारी होती.
0: खरं
1: म्हणजे कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण न करता हा सगळा समाज एका गावातून दुसऱ्या गावात जात होता. वारकरी हा खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा एक वाहक आहे. म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैली हा वारकरी लोकांना शिकवतो. आता हे कसं काय, तर स्वाभाविकपणे वारीमध्ये तुम्हाला ज्यावेळेस चालायचं असतं त्यावेळेस तुमच्या गरजा कमीत कमी पाहिजेत, कारण रोज तुम्हाला 15-20 किलोमीटर चालायचंय. त्याचबरोबर तुमचा आहार नियंत्रित पाहिजे, कारण तुम्हाला तुमची तब्येत नीट राखायची आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एका अर्थानं परचेसिंग जे आहे हे परचेसिंग होत नाही, आणि परचेसिंग जिथे कमी आहे तिथे कचऱ्याचा प्रश्न अतिशय कमी आहे. त्यामुळं एका अर्थानं वारकरी हा पर्यावरणपूरक जीवनशैली जी आहे ही जीवनशैली जगायला शिकवतो. आणि खऱ्या अर्थानं संतांनी आपल्याला हाच विचार दिलाय की संयमी जीवन जगा. संयम म्हणजे काय, की ज्या गोष्टींची मला गरज नाहीये अशा अनावश्यक गोष्टी मी माझ्या जीवनातून त्याचं परचेसिंग टाळलं पाहिजे. मला वाटतं हेच एका अर्थानं पर्यावरणपूरक जीवन वारकरी आपल्याला शिकवत असतो. आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की ज्या गावातून वारी पुढे निघून जाते त्या गावात टनेजवर प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा कचरा गोळा केला जातो.
0: हो.
1: आणि हा सगळा कचरा जो आहे हा सगळा कचरा अविघटनशील आहे. हा सगळा कचरा निसर्ग चक्रात कुठेही विघटन पावत नाही. ज्या वेळेस ही सगळी जनावरं, भटकी जनावरं असेल, त्या आसपासच्या गावातली जनावरं असतील, ती जनावरं ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्या प्लेट सहित ते अन्न खातात.
0: बरोबर.
1: आणि हे त्यांचं अन्न नाहीये. आणि हे पोटात गेल्यामुळे जवळजवळ 550 जनावरं आतापर्यंत या वारी मार्गावर मृत झालेली आहे.
0: बरोबर.
1: कुणी या गोष्टी जाणून बुजून करताय असं नाही.
0: बरोबर.
1: पण सहज उपलब्धता
0: नकळत होत आहे.
1: नकळत होत आहे. आणि याचे दुष्परिणाम काय होणार आहेत.
0: बरोबर.
1: हे आमच्या लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळं ही समस्या अतिशय गंभीर बनलेली आहे.
0: बरोबर. अवसट सर, आपण या समस्येचं निराकरण करण्यासाठी जे काही तुम्ही
2: आकाशवाणी त्याबद्दल संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक जतिन शर्मा.
3: श्रोते हो, आपली प्रसन्न सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी धाराशिव केंद्राची ही सभा आपण ऐकतोय. FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर 6:55 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम. ऐकूयात घरजावाई या चित्रपटासाठी उमाकांत काणेकर यांचं गीत.

0: श्रुती हो, घर जावई या चित्रपटासाठी उमाकांत काणेकर यांचे गीत आपण ऐकलं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: बसला अनोख्या पासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.
0: श्रुती हो, कार्यक्रमात आता ऐकूयात आई उदे गंबाबाई या चित्रपटातील जगदीश केबुडकर यांचं गीत. संगीत आहे राम कदम यांचं आणि आवाज आहे कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांचा.

0: राज्यातला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल,
1: तसे सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून चाटला बॅटरी सेंटर सोलापूर।

श्रोतेहो, नीलकंठ मास्तर या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांनी गायलेले गीत आपण ऐकलं आणि या गीतासोबतच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर या केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान जाहिरात संदेश, छत्रपती संभाजीनगर केंद्र.

10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्र

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू. केंद्र सरकारकडून कांद्याच्या खरेदी दरात 13% वाढ. सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी सहकार शिक्षण निधी उभा करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत संसदेचं पावसाळी अधिवेशन. आणि पंढरपूरकडे जाणाऱ्या पालख्यांनी मराठवाडा गजबजला. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या शेतकऱ्यांना 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. यासाठी 31 जुलैपूर्वी शेतकऱ्यांनी नोंदणी

केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदी दरात 13% वाढ केली आहे. आता हे दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल झाले आहेत. सुधारित खरेदी दर कालपासून लागू झाल्याचं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण

सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीपर्यंत वाढवण्याच्या दिशेनं आखलेली आहेत असं फडणवीस म्हणाले. दरम्यान आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त राज्य सहकारी संघ आणि सहकारी महाराष्ट्र यांच्या वतीनं सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. टीईटी पेपरफुटीच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघं परीक्षेचा पेपर

E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40 ते 60 हजार किलोमीटरपर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतरच वापरात आणली जातात, असं मथाई यांनी सांगितलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै

0: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती 21 ऑगस्ट हा दिवस राज्य सरकार जलसंधारण दिन म्हणून साजरा करणार आहे. मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारानं शासनानं हा बदल केला आहे. यापूर्वी 10 मे हा सुधाकरराव नाईक यांचा स्मृतिदिन जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जात होता. आषाढी एकादशीनिमित्त मुक्ताई नगरहून पंढरपूरकडे जाणाऱ्या

थेट विजेच्या इंजिनची चाचणी घेता येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी

पक्षाचे नेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली गुलमंडी इथल्या सुपारी हनुमान मंदिरात जिल्हाव्यापी घंटानाद आणि महाआरती करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यात राज्य शासनाच्या पुण्य

0: FM 101.3 मेगाहेट्सवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्र. सकाळचे 7:21 होत आहेत.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित

0: हेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: समाज हितासाठी आयुष्यभर कार्य करणारे आदरणीय बळवंतराव घोगरे बाप्पा यांच्या 101 जयंती निमित्त विनम्र अभिवादन. अभिवादक धाराशिव पंचायत समिती सदस्या सौभाग्यवती प्रियाताई अमोल घोगरे व कर्मचारी चौधरी सर, तुकाराम पडवळ सर, सुनील काळे सर, सर्व कर्मचारी वृंद, उपळा माकड्याचे तालुका जिल्हा धाराशिव.
2: धारासूर मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थ नगर धाराशिव.
3: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात

0: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था
1: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्था.
0: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था.
1: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं, नियम व अटी लागू.
0: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं. चला तर मग आजच आपल्या धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया. संपर्क 0242-22-40-39.
2: श्रोते हो, इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही. जगतो आहोत कशासाठी, काहीच कसला मेळ नाही. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या. सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या. पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ. घेऊन आलोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम खास संध्या छाया. जरूर ऐका आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून सोमवारी सायंकाळी 6:30 वाजता कार्यक्रम संध्या छाया.

श्रुती हो, उद्या म्हणजे सोमवारी 6 जुलै 2026 रोजी संध्याच्या या कार्यक्रमात आपण ऐकूशकाल वाचन संस्कृती काळाची गरज याविषयी रवींद्र चंद्रप्पा सर्वदे यांची सुवर्णमाला कांबळे यांनी घेतलेली मुलाखत.

आकाशवाणी धाराशिव केंद्र सकाळचे 7:25 होत आहेत. श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित करीत आहोत.

0: आणि तो तयार करावा असं का वाटलं?
1: नक्कीच. का कसं आहे की पश्चिमी देशामध्ये कोश निर्मितीची अनेक शतकांची परंपरा आहे, आपल्याकडे तसं नाही. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याबरोबर मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं काम सुरू झालं आणि हे काम सुरू असतानाच कुमार विश्वकोश म्हणजे मुलांसाठी सुद्धा एक कोश असावा अशी संकल्पना एक कल्पना मांडली गेली आणि तर्कधीरतांच्या नेतृत्वाखालीच हा कुमार विश्वकोशचा एक प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला, जे मुख्यतः कुमारांसाठीच म्हणजे उद्याच्या नागरिकांसाठीच तयार केलेला हा कोश आहे. याचा मुख्य वाचक वर्ग 9वी ते 12वी इयत्तांमध्ये शिकणारी ही मुलं, सर्वसाधारणपणे 14 ते 18 वयोगटातील मुलं मुली हा आहेत. म्हणजे कुमार विश्वकोशाचा विचार करता हे खंड ज्या वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येत आहेत, हा कोश करण्यामागची भूमिकाच ही होती की मुलांना विविध विषयांचा सर्वांगीण परिचय व्हावा, दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांविषयी एक तर्कनिष्ठ आणि विवेकबुद्धीनं विचार करता यावा, सभोवतालच्या घटनांचं कुतूहल मुलांमध्ये निर्माण व्हावं, अशा सारख्या अशा पद्धतीनं म्हणजे विज्ञान आणि मानव्य या विषयांची अभिरुची निर्माण व्हावी आणि मुख्य म्हणजे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन यावा, या भूमिकेतून या प्रकल्पाकडे त्यावेळी बघितलं गेलेलं आहे.
0: सर, मग यावेळेला देखील संपादन मंडळावर कोण अध्यक्ष म्हणून होतं आणि पहिल्या खंडाचं काम

0: कधी सुरू झालं किंवा कसं सुरू झालं?
1: खऱ्या अर्थानं डॉक्टर विजया वाड जेव्हा विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्ष झाल्या त्यांच्या कारकिर्दीत या कामाला गती मिळाली आणि प्राध्यापक डॉक्टर हेमचंद्र प्रधान जे होते होमिओबाबा विज्ञान शिक्षण केंद्राचे तत्कालीन संचालक त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष संपादन समिती स्थापन केली गेली आणि जीवसृष्टी आणि पर्यावरणाचं वाढतं महत्व लक्षात घेता पहिला खंड जो आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण अशा नावानं त्याची निवड होऊन त्याचं काम हाती घेण्यात आलं आणि या पहिल्या खंडाच्या समन्वयाची जबाबदारी सुद्धा होमिओबाबा विज्ञान शिक्षण केंद्राने स्वीकारली आणि या खंडाचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा असा एक विचार पुढे आला की कुमार विश्वकोशाचा प्रत्येक खंड जो आहे तो विशिष्ट विषयाला वाहिलेला असल्यामुळे 500 पृष्ठांमध्ये ते काय माहिती बसवणं शक्य होणार नसल्याने प्रत्येक खंडाचे एकापेक्षा अधिक भाग होतील असंही त्यावेळेस ठरवण्यात आलं होतं.
0: सर, मग पहिला जो खंड त्याचा तयार झाला तर तो कसा आहे आणि त्यामध्ये काय काय आहे किंवा त्याचं स्वरूप कसं आहे?
1: आता पहिला खंड जो प्रकाशित झालेला आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण, म्हणजे या खंडाबद्दल जर म्हणाल तर या खंडातील प्रत्येक नोंदी ह्या सुटसुटीत आहेत, सोप्या भाषेत लिहिलेल्या आहेत आणि रसपूर्ण झालेल्या आहेत यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. म्हणजे खंडातील प्रत्येक तुम्ही बघाल ना चित्र जे आहेत तर ती रंगीत आहेत, प्रत्येक नोंदीला चित्र आहेत असाही कटाक्ष त्यावेळेस ठेवण्यात आलेला होता. म्हणजे मुलांना हाताळणं सुद्धा सोपं जावं या दृष्टीनेही खंडाचा आकार कसा असावा, त्याची मर्यादित पृष्ठ संख्या याचाही विचार करण्यात आलेला आहे. आणि असा हा जो पहिला खंड आहे जो की 4 भागामध्ये तो प्रसिद्ध झालेला आहे तो ग्रंथरूपाने उपलब्ध आहे. मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर तो मोफत उपलब्ध आहे. आपण ते वाचू शकता www.vishwakosh.marathi.gov.in आणि दुसरं जे संकेतस्थळ आहे www.marathivishwakosh.org. विशेष म्हणजे अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीमधील आवृत्तीसुद्धा या खंडाची प्रसिद्ध आहे. तसंच ध्वनिमुद्रित स्वरूपातही हा खंड आपल्याला संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
0: खूपच छान. सर, आत्ताच आपण म्हणालात की कुमार विश्वकोशाचा पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी आहे, तर या खंडामध्ये काय काय आलेलं आहे किंवा कशा कशाचा उल्लेख आहे?
1: हा खंड जो आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण, हा खंड आपल्याला पर्यावरण आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीची माहिती व्हावी यासाठी प्रवृत्त करतो. म्हणजे निर्जीव घटकांपासून सजीवांची निर्मिती कशी होत गेली, तसंच प्राथमिक अवस्थेतील जीवाणूंपासून मनुष्यासारख्या बुद्धिमान प्राण्यांपर्यंत उत्क्रांती कशी होत गेली इथपर्यंतची माहिती या खंडामध्ये आलेली.
0: सर, आता ह्या कुमार विश्वकोशाचे एकूण किती खंड तयार होतील असं अपेक्षित आहे आणि त्यापैकी कोणते प्रकाशित झालेले आहेत किंवा प्रकाशनाच्या वाटेवर आहेत?
1: आता कसं आहे की एकूण 12 खंडाचा हा प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये 2003 पासून हे काम सुरू झालेलं आहे. परिचय ग्रंथ प्रकाशित झाल्यापासून तर पहिल्या खंडाचे 4 भाग प्रसिद्ध झालेत आणि याच्यानंतरचा जो आम्ही काही खंड जो आता दुसरा खंड हाती घेत आहोत भौतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान. कसं आहे कोश तयार करणं हे दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे जगातलं सर्व महत्वपूर्ण ज्ञान थोडक्यात अचूकपणे देणं हे खूप मोठं आव्हान आहे. त्यामुळे एका खंडाला 3 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. आता आम्ही जो आता दुसरा खंड हाती घेतोय त्यामध्ये भौतिकी आणि रसायनशास्त्र या शास्त्रांच्या सर्व शाखांतील उपपत्ती आणि प्रमुख संकल्पना यांचं विवरण असणार आहे. म्हणजे भौतिक विज्ञानातील उपपत्ती गणिताच्या परिभाषेत मांडल्या जातात आणि गणिताच्या आधारानेच त्या उपपत्तींचा विकास होतो. म्हणून या खंडात गणिताच्या प्रमुख शाखा, त्यातील सिद्धांत आणि संकल्पना याचंही विवेचन येईल. त्याचबरोबर रसायनशास्त्राच्या विविध शाखा, त्यातील उपपत्ती आणि संकल्पना याचं विवरण या खंडात येणार आहे. नंतरचा जो खंड असणार आहे विश्व आणि पृथ्वी, या खंडात अंतराळात पसरलेल्या भौतिक विश्वाचं, त्याच्या ग्रह, तारे, सूर्यमालिका, दीर्घिका इत्यादी घटकांचं वर्णन समाविष्ट असेल. विश्वाचा उगम, विकास आणि त्याचा इतिहास इत्यादी विषयींची माहिती सुद्धा यात दिली जाईल. त्यानंतरचा 4th खंड असणार आहे तो प्राचीन संस्कृती या विषयांवरचा. या खंडात आदिम मानवी समाजाचं स्वरूप, मानवी संस्कृती आणि सभ्यता यांचा झालेला उदय, त्याचबरोबर प्राचीनकालीन विविध संस्कृतींचा, काही इतिहास जमा झालेल्या संस्कृती सुद्धा आहेत, त्याचा सुद्धा परिचय

0: या खंडामध्ये असणार आहे. आता आपण चार खंडाची माहिती घेतली. पाचवा खंड जो आहे आधुनिक जग या नावाचा, आधुनिक संस्कृतीचा उदय, विकास आणि विस्तार याविषयीची माहिती या खंडात संकलित केलेली आहे.
1: नक्कीच सर, कारण शालेय विद्यार्थ्यांना जिज्ञासा वाढवणारे हे विषय एकंदरीत आहेत.
0: हो,
1: आणि ज्या जगामध्ये मुलांना जीवन घडवावं लागणार आहे त्या जगाचा देखील त्यांना परिचय होणं आवश्यकच आहे. ज्ञान आणि माहितीचा हा जो संग्रह होईल तो त्यांना उपयुक्त होईल. यापुढच्या खंडांचे विषय असेच वेगळे असतील तर त्या उर्वरित खंडांविषयी देखील आम्हाला सांगा.
0: आता जो सहावा खंड असणार आहे तो उद्योग धंदे आणि व्यापार.
1: हा,
0: आज जगभरात जे उद्योग धंदे आणि व्यापार प्रचलित आहेत ना त्यांच्याविषयीची माहिती या खंडात संकलित करण्यात येईल. नंतरचा जो खंड आहे सातवा खंड, तो जगभरातील शेतीची जी व्यवस्था आहे तिची सर्वांगीण माहिती शेती आणि शेतकी या खंडातील, म्हणजे आधुनिक जैविक तंत्रज्ञानानं शेतीवर जे परिणाम घडून आलेले आहेत त्याचं विवेचन विश्लेषण याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे शेतीविषयक अर्थशाखांचंही विवरण त्यातील आणि पुन्हा घरगुती आणि सार्वजनिक बागकामाचं सुद्धा या खंडामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे.
1: सर, हे खूपच छान आहे, कारण की हे जे शब्द विविध शास्त्रातले आहेत त्याचं माहिती तर मिळेल, पण आपण मगाशी म्हटलात की ही सचित्र देखील हा खंड आहे.
0: हो, हो.
1: आणि रंगीत आणि प्रत्येक नोंदीला जर चित्र असतील
0: तर
1: मुलांना
0: समजायला
1: आवडेल, आणि ती वस्तू त्यांनी बघितली नसेल म्हणजे शेतकी विषयी असेल अवकाशातली असेल तरी त्यांना ती कल्पना याद्वारे नक्की स्पष्ट होण्यास मदत होईल.
0: अगदी अगदी.
1: श्रोते, विषयावरून देखील आपल्या लक्षात येईल की विषयांची ओळख होणं ही किती महत्वाचं आहे आणि मुलांची जिज्ञासा जागृत होणं, त्यांना अभ्यासासाठी मार्गदर्शन करणं हे देखील एक महत्वाचं काम कुमार विश्वकोशाच्या माध्यमातून केलं जात आहे. तर सर, यामध्ये आणखीन आपल्याला नवीन विषय कोणते असणार आहेत याविषयी आम्हाला सांगा.
0: मला सांगायला आवडेल की साहित्य, कला, क्रीडा, खेळ, मनोरंजन, थोरांची चरित्रे, महाराष्ट्र, भारत या विविध विषयांवरील माहिती सुद्धा असलेले खंड यानंतरचे असणार आहेत. म्हणजे आपण म्हणता तसं मुलांची जिज्ञासा वाढविणाराच हे विषय आहेत. म्हणजे एक विषय असा आहे की जागतिक साहित्य असा नावाचा जो खंड आहे त्याच्यामध्ये प्राचीन अभिजात भाषा, आधुनिक भाषा, आधुनिक भारतीय भाषा याची संपूर्ण माहिती संकलित करण्यात येणार आहे. म्हणजे त्यामध्ये प्राचीन आणि आधुनिक भाषातील ललित साहित्याचा सुद्धा आढावा घेत घेत याच्यामध्ये ती माहिती अंतर्भूत असणार आहे. तशाच प्रकारचा एक खंड आहे ललित कला नावाचा, जो नववा खंड असणार आहे. या खंडात नाट्य, नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला आदी कलांच्या श्रेष्ठ कृती आणि कलावंत यांची माहिती येणार आहे. प्राचीन संस्कृती तसंच आधुनिक काळात भारतीय आणि पाश्चात्य देशात निर्माण झालेल्या विविध ज्या काही श्रेष्ठ कलाकृती आहेत त्याची सुद्धा माहिती याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या कलात आणि वेळोवेळी जे काही कला प्रकार उदयास आले त्याच्यासुद्धा नोंदी या खंडामध्ये असणार आहेत. आणि दहावा खंड जो असणार आहे क्रीडा, खेळ आणि मनोरंजन या विषयावरचा.
1: खूपच छान सर, क्रीडा, मनोरंजन, खेळ हे देखील आपल्याला मुलांना खूप आवश्यक होत जाणार आहे.
0: हो.
1: कारण ती काळाची गरज आहे, तर विशेष असं काय असणार आहे.
0: म्हणजे या खंडात भारतीय आणि पाश्चात्य खेळ जे आहेत त्याचं स्वरूप, नियम, सर्व प्रकारच्या महत्वाच्या क्रीडा स्पर्धा, त्या संघटित करणाऱ्या संस्था, व्यायामी खेळांचे स्थान, आधुनिक काळातील ऑलिम्पिक सारखे जे सामान्य ते जे आहेत खेळ किंवा प्रसिद्ध खेळाडूंचे योगदान याविषयीची माहिती त्याच्यामध्ये असणार आहे. अकरावा जो खंड आहे थोरांची चरित्र, यात मानवी इतिहासात ज्यांनी ज्यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे. आणि शेवटचा जो खंड असणार आहे महाराष्ट्र आणि भारत, म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्र आणि भारताची जी भौगोलिक रचना असेल त्याच्याबद्दलची माहिती आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास त्याच्यामध्ये आहे. म्हणजे सामाजिक जीवनाच्या सर्व क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी महत्वाची कामगिरी बजावली अशा सर्व महाराष्ट्रीयन आणि भारतीयांच्या चरित्ररेखा सुद्धा यात समाविष्ट असणार आहेत.
1: नक्की सर, मुलांना आवश्यक असं सगळं बौद्धिक खाद्य या खंडांमधून आपल्या पुढच्या पिढीला मिळणार आहे. श्रोते हो, रवींद्र घोडराज सर मराठी विश्वकोशाचा कुमार विश्वकोश प्रकल्प याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेत आणि त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली. त्यांचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यासाठी आम्ही ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे. आमच्याशी नक्की संपर्क साधा.

0: आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
1: अभिजात मराठी, आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: Aquí.
1: Aquí. Aquí.
0: Aquí. Aquí. Aquí.
1: Aquí.
2: श्रोते हो अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.

आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:40 होत आहेत. श्रोतेहो प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेल्या काही रचना. सुरुवातीला बालकवी ठोंबरे यांची रचना ऐकूयात. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: चौथा बैटरी सेंटर चा आशा ढमसेल
1: तसे सोलापुरात साड्यांचे सेल अनेक पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला बैटरी सेंटरचा एकच आशा ढमसेल 1 जुलै पासून चाटला बैटरी सेंटर सोलापूर

श्रोतेहो, ही रचना होती राजा बडे यांची. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. आता ऐकूयात आरती प्रभू यांची ही सुगम रचना.

विविधरंगी कार्यक्रमांची सुरेल गाण्यांची मैफिल जिथे धाराशिव आकाशवाणी केंद्र असेल तिथे ऐकत रहा, आनंदी रहा।

0: मंगेश पाडगावकर यांची रचना आता आपण ऐकलेत लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये. श्रोतेहो भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 7:55 झाले आहेत.
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: श्रुती हो, घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती. या कवितेच्या रचनाकार विमल लिमये यांचा आज स्मृतिदिन आहे. विमल लिमये यांची ही अत्यंत गाजलेली कविता काही दशकांपूर्वी प्रकाशित झाली होती. प्रख्यात संगीतकार श्रीधर फडके यांनी या कवितेला चाल दिली आणि या कवितेमुळे त्यांनी मराठी माणसाच्या मनात घर केलं. घर नावाची संस्कृती कशी असावी हे सांगण्यासाठी या शब्दांशिवाय दुसरे शब्द योग्य ठरणार नाहीत इतकं ते चपखल.

वाटतं. मी मल्लिमे यांनी एका वाक्यात घराची व्याख्या केली आहे आणि ती रसिकांना एवढी भावली की त्यांचं नाव या कवितेमुळेच जगभरात मराठी माणसांपर्यंत पोहोचलं. भावधारा या कार्यक्रमात ऐकूयात का हीच रचना.

श्रीधर फडके यांच्या स्वरातील आणि संगीतातील विमल लिमये यांची रचना आता आपण ऐकली आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी धाराशिव केंद्र सकाळचे 8 वाजता आहेत. समाचार प्रभात हे हिंदीतून दिलं जाणारं वार्तापत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

श्रोते हो, घायल या चित्रपटामुळे राजकुमार संतोषी यांनी बॉलिवूडमध्ये एक नवी ओळख मिळवली. फिल्मफेअरमध्ये घायल या सिनेमाने 7 पुरस्कार तसंच 2 राष्ट्रीय पुरस्कार देखील पटकावले. त्यानंतर 1993 आलेल्या दामिनी या चित्रपटानं संपूर्ण बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. सुंदर कथा, पटकथा, ऋषी कपूर, खरबंदा, टिनू आनंद, अमरीश पुरी यांची बेहतरीन अदाकारी आणि मध्यंतरानंतर येणारा राजकुमार संतोषीचा लाडका सनी देओल, वकील गोविंद म्हणून सनीला दामिनीसाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. या सिनेमाला समीक्षकांकडून दाद मिळाली. दामिनीसाठी राजकुमार संतोषी यांनी पुन्हा एकदा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. सनी देओलचा 2.5 किलो का हात हा डायलॉग खूपच गाजला. ऐकूयात दामिनी या चित्रपटातील हे गीत.

श्रुते हो, असेही म्हणतात की त्यावेळी राजकुमार संतोषी हे मीनाक्षी शशाद्रीच्या प्रेमात अखंड बुडाले होते, पण तिने बस काम से काम रखा. दामिनी हातीचा घायल होता. त्यानंतर 1996 घातक चित्रपट बनवला. घातकमध्ये सनी आणि अमरीश पुरी यांची केमिस्ट्री अफलातून जमून आली. घातक या चित्रपटामध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णी देखील होती आणि यातील कोई आये तो ले जाय हे आयटम सॉन्ग खूपच गाजलं. लखलख चंदेरी या कार्यक्रमात आपण हे ऐकूयात हे गीत.

श्रुते हो घातक या चित्रपटानंतर पुढे चायना गेट, पुकार, लज्जा, द लिजेंड ऑफ भगत सिंग, खाकी, हल्ला बोल, फॅमिली, फटा पोस्टर, निकला हिरो, बॅटल ऑफ सारागडी या सिनेमाचं दिग्दर्शन हे राजकुमार संतोषी यांनी केलं. त्यांना देऊयात वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि लखलख चंदेरी या कार्यक्रमातून आता सुवर्णमाला निरोप घेत आहे. आकाशवाणी धाराशिव केंद्र सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 8:30 झालेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या तिसऱ्या मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धोरणात आवश्यक ते बदल करणार केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री हरदीपसिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट. आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार असून हे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन बोलावण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल दिली. या अधिवेशनात महत्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर अर्थपूर्ण चर्चा, विचार विनिमय आणि निर्णय घेण्यावर भर दिला जाईल असंही रिजिजू यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातच्या सानंद इथं सीजीसेमीच्या अत्याधुनिक आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट प्रकल्पाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. 7,500 कोटींहून अधिक रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारलेला हा प्रकल्प भारताचा तिसरा मोठा सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प ठरला असून देशाच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासातला एक महत्वपूर्ण टप्पा आहे. राजस्थानमधील पायाभूत सुविधा, ऊर्जा, परिवहन आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 1,05,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. तसंच जोधपूर विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटनही काल त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर बालोत्रा जिल्ह्यातल्या पचपत्रा इथं त्यांनी देशातल्या अत्याधुनिक ग्रीनफील्ड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स देशाला समर्पित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून ते या दौऱ्यावर जात आहेत. मोदींची इंडोनेशियाला भेट देण्याची ही चौथी वेळ आहे.

तसंच मे 2018 भारत इंडोनेशिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा दर्जा मिळाल्यानंतरची ही पहिलीच द्विपक्षीय चर्चा असेल. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार, बहरीन, कोवेत आणि ओमानच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाईल, तसंच प्रादेशिक घडामोडी आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात येईल. डॉ जयशंकर 13 जुलैला न्यूयॉर्कमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028-29 या कालावधीसाठी भारताच्या अधिकृत मोहिमेचा शुभारंभ करतील. त्यानंतर 14 आणि 15 जुलैला ते ब्रुसेल्सला आयोजित भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या 3रा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे असं सांगत सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायोफ्युएल ब्लेंडिंगबाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणांसंदर्भातल्या अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे. ते काल राजस्थानमधल्या एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान E20 इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला. 40 ते 60 हजार किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAIनं काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांची प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. यामध्ये इंजिनाची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असून वाहन दीर्घकाळ कार्यक्षम राहतं असं ARAIचे संचालक डॉ रेजी मथाई यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट पसरली असून त्यामुळे वीज वितरण प्रणालीवर मोठा ताण येत आहे, ज्यामुळे फिफा विश्वचषक सामन्यांच्या तयारीमध्ये सुद्धा व्यत्यय येत आहे. न्यूयॉर्क शहर प्रशासनानं या तीव्र उष्णतेचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान विभागानं आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता वर्तवली आहे. जागतिक शांतता राखण्याच्या मोहिमेतील भारताच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या 651 जवानांना प्रतिष्ठित युनायटेड नेशन्स मेडल प्रदान करण्यात आली. केंद्र सरकारनं कांदा खरेदीदारात 13% वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1875 रुपयांवरून 2125 रुपये करण्यात आला आहे. सुधारित दर कालपासून लागू झाले आहेत. सध्या नाफेड आणि NCCF या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यासाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातल्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित सोमनाथ स्वाभिमान यात्रेतले जम्मू काश्मीरमधले यात्रेकरू जम्मू तावी रेल्वे स्थानकावर काल परतले. ही यात्रा आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करणारा अनुभव असल्याचं मत या यात्रेकरूंनी व्यक्त केलं. जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यात लष्कर ए तैयबाच्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं, ज्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू झाली असं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 7 गावांचा समावेश असलेल्या मिमंदर भागातल्या एका फळबागेत हे 2 दहशतवादी आढळून आल्यानंतर शुक्रवारी ही मोहीम हाती घेण्यात आली. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज कॅनडावर 3-0 असा दणदणीत विजय मिळवत मोरोक्कोनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. गतविजेत्या अर्जेंटिनानंही राऊंड ऑफ 32 एका सामन्यात कॅबो वर्देचा 3-2 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. कॅन्सस सिटी स्टेडियमवर काल खेळल्या गेलेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात कोलंबियानं घानाचा 1-0 असा निसट्टा पराभव करून राऊंड ऑफ 16 स्थान निश्चित केलं. ICC महिला T20 विश्वचषक अंतिम क्रिकेट सामना आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव करून ऑस्ट्रेलियानं अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं, तर गुरुवारी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून इंग्लंडनं सलग 6वा विजय नोंदवला आणि विजेतेपदाच्या लढतीत आपलं स्थान पक्क केलं. पुरुष क्रिकेटमध्ये मँचेस्टरमधल्या ओल्ड ट्रॅफर्ड इथं आलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 100

0: 90 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडनं 19 षटकात 6 गडी गमावून 191 धावा केल्या. जेकब बेथेला सामनावीर घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी वैभव सूर्यवंशी भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. 15 वर्ष आणि 99 दिवस वयाच्या वैभवनं भारतीय संघात पदार्पण केलं. या कामगिरीसह त्यानं सचिन तेंडुलकरचा दीर्घकाळ असलेला विक्रम मोडला. सचिननं 16 वर्ष आणि 205 दिवस वय असताना भारतासाठी पदार्पण केलं होतं. हवामान. भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रासह आज गुजरात, गोवा आणि ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा आणि विदर्भातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय आसाम, मेघालय, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, केरळ आणि माहे इथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, उत्तराखंड आणि पश्चिम राजस्थानमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दिल्लीमध्ये आज हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, रायगड, पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. उद्यापर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज असून अनेक भागात शाळाही बंद ठेवल्या असून एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या तिसऱ्या मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धरणात आवश्यक ते बदल करणार. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट. आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकतोय. FM बँडच्या 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. 8:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. ऐकूयात माणिक वर्मा यांच्या आवाजातील शांताराम नांदगावकर यांची ही सुगम रचना. संगीतबद्ध केली आहे अशोक पत्की यांनी.

0: भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.
1: समाज हितासाठी आयुष्यभर कार्य करणारे आदरणीय बळवंतराव घोगरे बाप्पा यांच्या 101 जयंती निमित्त विनम्र अभिवादन. अभिवादक धाराशिव पंचायत समिती सदस्य सौभाग्यवती प्रियाताई अमोल घोगरे व कर्मचारी चौधरी सर, तुकाराम पडवळ सर, सुनील काळे सर, सर्व कर्मचारी वृंद, उपळा माकडाचे तालुका जिल्हा धाराशिव.

गदी माडगुळकर यांची रचना आपण ऐकली आशा भोसले यांच्या आवाजामध्ये. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे गदी माडगुळकर यांचं.

0: बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकू या निरागस वाणी। चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बालकलाकार निपुण, साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बाल जगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून।
1: तेव्हा श्रोते हो, सकाळी 10 वाजता बालदोस्तांसाठी कार्यक्रम बालजगत जरूर ऐका। भावधारा या कार्यक्रमात आता प्रवीण दवणे यांची रचना ऐकूयात। शँक नील यांच्या संगीत नियोजनामध्ये स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

शांक नील यांच्या संगीत नियोजनातील प्रवीण दवणे यांची रचना आपण ऐकलीत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरामध्ये. याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. सनईच्या सुरांनी उजळून येते पहाड, सनईच्या सुरांनी उजळून येते पहाड, नादमयी स्वरांनी फुलतो तेरणा मांजरा काठ. आकाशवाणी केंद्र धाराशिवचा निराळाच थाट.

आकाशवाणी धाराशिव केंद्र सकाळचे 9 वाजता आहेत. आता देश की सुरेली धडकन विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. आपण ते ऐकू शकाल 10 वाजेपर्यंत. 10 वाजता आमच्या केंद्रावरून कार्यक्रम बालजगत.

ਲੱਗਿਆ ਹਾਏ।

आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत बालदोस्तांसाठी कार्यक्रम बालजगत. यामध्ये ऐकूयात तलवारबाजी या खेळात राज्यस्तरीय प्राविण्य मिळवलेली बालमैत्रीण संस्कृती गरड हिच्याशी अणिघा पुराणिक यांनी केलेल्या गप्पा गोष्टी. पण तत्पूर्वी ऐकूयात जाहिरात प्रसारण सेवा. श्रोतेहो, आता ऐकूयात कार्यक्रम बालजगत.

0: बालमित्रांनो, आत्तापर्यंत आपण बऱ्याच बालमित्र मैत्रिणींना भेटलोय, ज्यांना कुठल्या तरी खेळामध्ये प्रावीण्य असतं, कुठल्या तरी विषयामध्ये आवड असते, कुठला तरी छंद ते जोपासत असतात. पण आज तुमच्या भेटीला जी बालमैत्रीण आली आहे ना, ती एक वेगळ्या खेळामध्ये खूप तरबेज आहे. पण चला आपण तिची ओळख तिच्याकडूनच करून घेऊया. तुझं नाव आमच्या बालमित्रांना सांग.
1: माझं नाव संस्कृती श्रीकांत गरड.
0: संस्कृती श्रीकांत गरड ही बालमैत्रीण आपल्या भेटीला आलेली आहे. तर संस्कृती, तुझं नाव खूप सुंदर आहे आणि तुझं खूप खूप स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये.
1: थँक्यू.
0: संस्कृती, तुझी ओळख तर तू करून दिली आहेस, पण तू कोणत्या वर्गात शिकतेस, कोणत्या शाळेत आहेस?
1: मी 9वीमध्ये शिकते, छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये धाराशिवलाच.
0: बरं, आणि तुला कोणकोणते विषय आहेत मग अभ्यासाला?
1: मला सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, मराठी, संस्कृत, हिस्ट्री, ज्योग्राफी.
0: आणि तुझं माध्यम कोणतं आहे?
1: सेमी.
0: तुला कोणत्या विषयात जास्त आवड आहे?
1: सायन्स. त्या सायन्समध्ये स्पेसिफिक म्हणलं तर बायोलॉजी.
0: बरं, मग काय बनायचंय मोठेपणी?
1: मी आता म्हणजे डिग्री घेण्यासाठी फक्त मेडिकल करणार आहे, नंतर UPSC देणार आहे.
0: अच्छा, तर संस्कृतीचा अगदी ठरलेला आहे की ती मेडिकलला आधी जाणार आहे आणि मग नंतर ती शासकीय सेवेमध्ये जाणार. बरं, त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. संस्कृती, आमच्या कार्यक्रमात तू का सहभागी झाली असशील? बरं, तुझा कोणता खेळ आहे, तुला काय आवड आहे त्याच्यामध्ये?
1: मी तलवारबाजी हा खेळ खेळते.
0: अरे बापरे. बर, मला खूप कुतूहल आहे, कारण आपण म्हणतो की सर्वसामान्यपणे मुलांचे काही खेळ ठरलेले असतात आणि मुलींचे. पण आता तसं म्हटलं तर कुस्तीमध्ये सुद्धा मुलींनी भरपूर बाजी मारलेली आहे आणि हा एक जो खेळ आहे तलवारबाजीचा, मुळात तुला ह्याची गोडी कशी काय लागली?
1: मुळात मी पहिली दुसरीला असताना खो खोच्या ग्राउंडवर जात होते. पहिलं खो खो खेळले 1-2 वर्ष, मग तिथून आमचे एक सर होते पवन वाटोडे सर, मग त्यांनी मला सांगितलं की आपल्या इथे असा असा खेळ चलतो आणि तुम्ही याच्याकडे जा. अगोदर माझा भाऊ जात होता त्याच्यामध्ये, मी 1-2 वेळेस गेली, मग मला त्याची आवड लागली. म्हणजे ते कोचेस बघून, त्यांनी कसं खेळते ते बघून मी जायला लागले. अशा प्रकारे मी 3री-4थीमध्ये याची प्रॅक्टिस केली. परत कोरोनामुळे लॉकडाऊन पडलं, त्याच्यानंतर 6वीमध्ये वापस प्रॅक्टिस चालू केली.
0: खूप छान. म्हणजे तू तुझ्या भावाबरोबर खो खो खेळताना तुला ह्या खेळाची गोडी लागली. कशा पद्धतीने तिथे खेळ चालतो, काय बघितलंस तू सुरुवातीला की तुला इकडे यावंसं वाटलं?
1: कुठल्या तरी खेळाची प्रत्येकालाच आवड असते, कुठला तरी छंद असतो. मी तर म्हणते प्रत्येकानं खेळ खेळलाच पाहिजे.
0: ते बघितल्यानंतर तुला असं वाटलं की आपण
1: खेळ पाहिजे, म्हणजे असं मला त्याची आवड निर्माण झाली एकदम मनापासूनच.
0: पण हा वेगळा खेळ आहे ना. हा, घरामध्ये तुला कुणी अडवलं नाही?
1: नाही, घरामध्ये मला उलट बॅक सपोर्ट भेटला माझ्या घरच्यांकडून.
0: बर बर बर. कसा भेटला बरं? तू सुरुवातीला जेव्हा सांगितलंस की मला ह्याची प्रॅक्टिस करायची, तर तुला घरात

0: त्या प्रतिक्रिया कशा मिळाल्या?
1: म्हणजे मी पहिला म्हणलं दादा जाते तर मला पण जायचंय, घरचे जा म्हणले. मग त्याच्यासाठी मी आता मागच्या वर्ष 1-2 वर्षामध्ये आमच्या कोची इथं नव्हते, त्यांचे काहीतरी येण्यासाठी त्यांनी बाहेर गावी गेलेले. मग मी त्याच्यासाठी मी घरच्यांना म्हणलं नाही मला प्रॅक्टिस सोडायचीच नाही, त्यांच्यासाठी मला त्यांनी सोलापूरला नेऊन प्रॅक्टिस साठी ठेवलं. इतका सपोर्ट भेटला मला.
0: छान. आणि तुझ्या घरामध्ये कोण कोण असतं?
1: मी, दादा, आई, पप्पा आणि आजी आजोबा.
0: बर, तुझे पप्पा काय करतात?
1: माझे आई वडील दोघ शिक्षक आहेत.
0: अरे वा, खूप छान वातावरण आहे घरचं तुझ्या. आणि तुझा भाऊ तो कितवीला आहे?
1: माझा भाऊ आता 12वीला जातोय.
0: मोठा आहे म्हणजे तुझ्यापेक्षा. आणि खूप दोघं एकमेकांना असे सपोर्ट करण्यासारखे, त्या एकाच क्षेत्रामध्ये खेळ निवडलेला असल्यामुळं. बर, आता सुरुवात तर केलीस तू की प्रॅक्टिसला जायला लागलीस, पण एक असं तुला वाटलं का की मुलं जसे खेळतात आणि आपण मुलगी आहोत, तर तुला काही असं विशेष वाटलं का ते प्रॅक्टिस करताना?
1: म्हणजे आपल्याला काय वाटतंय की ते मुलं त्यांना येत आहे मग आपल्याला कसं येत नाही, ह्याच्यामधूनच म्हणजे बऱ्याच वेळेस फेल्युअर पण होत आहे, पण त्याच्यामधूनच माणूस शिकत जात आहे पुढे. त्यांना येत आहे आपल्याला कसं येत नाही ही जी मनात भावना येते ना, त्याच्यामधूनच शिकतात.
0: म्हणजे मुलगी म्हणून तुला कुठेही अडचण आली नाही?
1: नाही.
0: बर, आणि कशा पद्धतीने प्रॅक्टिस चालते ते पण सांग.
1: हा जी खेळ आहे आपण तलवारबाजी म्हणतो, पण ते एक तलवारबाजीचं मॉडिफाईड व्हर्जन आहे.
0: बर,
1: त्याच्यामध्ये 3 टाईप्स येतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे असं इव्हेंट्स असतात, 3 इव्हेंट येतात. त्याच्यामधले माझे 2 इव्हेंट आहेत, मी ते दोन्ही इव्हेंट खेळते.
0: बर, ते काय शस्त्र असतं?
1: शस्त्र असतं म्हणजे अशी एक वेपन टाईप असतं, असं त्याला पुढे असं टीप असतं, ते टीपला असं बटन टाईप असतं, ते बटन दबलं, ते बटन जर पुढच्या बॉडीवर जाऊन दबलं तर आपला पॉइंट होतं.
0: हो, म्हणजे तलवार म्हणजे मला असं वाटलं की ती पूर्वीसारखी तलवार आहे, म्हणजे हे त्याचं मॉडिफाईड हे आहे, जसं की रायफल शूटिंग असते, पिस्तोल शूटिंग असते, तशा टाईपचं. बर, आणि ते हाताळायला तुला अवघड नाही गेलं?
1: पहिलं पहिलं हात जड यायचा, हात दुखायचं. ती आमची, मी जी खेळते त्या इव्हेंटची तलवार असते 750 ग्रॅमची.
0: बर,
1: ती 750 ग्रॅम घेऊन हातात कधी चलायचं कधी उचलायचं असं वाटायचं, पण परत परत सवय लागल्यानंतर काय नाही वाटत.
0: इव्हेंट हा प्रकार काय?
1: इव्हेंट म्हणजे त्याच्यामध्ये 3 प्रकार असतात, इप्पी, फॉइल आणि सेबर. मग आता इप्पी मध्ये जे असतं आपण पूर्ण बॉडीवर कुठं पण मारलं तरी पॉइंट भेटून जातो आपल्याला. सेबर मध्ये कमरेच्या वर मारल्यावर पॉइंट भेटतो, आणि फॉइल मध्ये फक्त टोर्सो एरिया म्हणजे एवढा ह्याच्यामध्ये पॉइंट भेटतो आपल्याला.
0: पण मग ह्याची सुरुवात म्हणजे सुरुवातीला कुठला इव्हेंट घ्यायचा हे आपले प्रशिक्षक ठरवतात की आपणच, की सुरुवात कशी असते त्याची?
1: तर पहिल्यांदा आपल्याला त्यांनी सगळ्या इव्हेंटची माहिती देतात, मग आपल्याला जे आवडेल तो निवडायला सांगतात. मग त्याच्यामध्ये जर आपली इम्प्रुव्हमेंट होईना झाली तर ते स्वतः बदलून टाकतात.
0: म्हणजे आपला कल कुठेकडे आहे, आपल्याला काय जमू शकतं हे ते हेरतात आणि त्यानुसार आपल्याला शिकायला संधी देतात. बर, ह्याची प्रॅक्टिस तू कशी करतेस? किती वेळ करतेस? कुठे करतेस?
1: मी आपल्या इथे तुळजाभवानी स्टेडियमला प्रॅक्टिस करते दररोज सकाळी 7 ते 10 मध्ये. आणि
0: दररोज?
1: हा, म्हणजे शाळेला सुट्टी असेल तर सकाळी करते, नाहीतर रेग्युलरली संध्याकाळी.
0: बर,
1: 5 ते 8 मध्ये
0: दररोज करायलाच पाहिजे.
1: हो, मला ते आवड निर्माण झाली त्यामुळे राहतच नाही प्रॅक्टिसला गेल्याशिवाय.
0: बर, आता ह्याच्या स्पर्धा पण असतील ना?
1: हो,
0: तर त्याचं स्वरूप सांग कशा प्रकारचे असतात?
1: तर हा आपला जी गेम आहे ते ऑलिम्पिक गेम आहे.
0: बर,
1: ऑलिम्पिक गेम आहे त्यामुळे प्रत्येक, आता स्टेटच्या जर मॅच असायचं प्रत्येक जिल्ह्यामधून काही विशिष्ट खेळाडू येतात. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे पूल्स पडतात, पूल्स म्हणजे वेगवेगळे गट पडतात, त्या गटात त्यांच्यामध्ये मॅचेस लागणार, त्या गटातून जे वर येणार त्यांच्यामध्ये मॅचेस लागणार, अशा प्रकारचं स्वरूप असते त्याचं.
0: वयोगटानुसार?
1: हा, वयोगटानुसार आणि इव्हेंटनुसार, आपले जे इव्हेंट सांगितले ना त्यानुसार.
0: बर, आणि पहिली स्पर्धा तू कुठे खेळलीस आणि कुठल्या स्तरावरती होती?
1: मी पहिली स्पर्धा आपल्या इथेच खेळले जिल्हा स्तरावरती.
0: बर,
1: त्याच्यामध्ये मला दोन्ही इव्हेंट मध्ये गोल्ड मेडल बसलेलं.
0: अरे वा, खूप छान. ही कधीची गोष्ट आहे बरं?
1: ही 2023-24 मधले,
0: म्हणजे 2-3 वर्षापूर्वी.
1: हो,
0: त्याच्यासाठी तू किती वर्ष प्रॅक्टिस केली?
1: त्याच्यासाठी मी 3-4 वर्ष प्रॅक्टिस केली
0: सातत्याने.
1: हो,
0: आणि जिल्हास्तरीय जेव्हा तू खेळायला गेलीस पहिल्यांदा, की तिथे तुझं नाव द्यायचंय असं वाटलं, तर त्याच्यासाठी काय पात्रता होती, काय असावं असं?
1: म्हणजे असं मला वाटलं की मला जमतंय काहीतरी, मला खेळलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण कॉम्पिटिशन मध्ये उतरत नाही तोपर्यंत म्हणजे असं अनुभव येत नाही की कसं खेळायचं कसं खेळायचं नाही. आपण जरी हरलो तरी खेळलं पाहिजे.
0: म्हणजे तुला केव्हा वाटलं असं की आपण जिल्हास्तरीयला जाऊ शकतो 2-3 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर? कुठे? इथेच खेळलो.
1: इथेच.
0: मग त्या स्पर्धेसाठी खेळल्यानंतर जेव्हा तुझ्या समोरचा जो खेळाडू आहे तर त्याचं खेळ आणि आपला खेळ ह्याच्यामध्ये काय तुला फरक जाणवला?
1: मला म्हणजे आता मी तर जिंकले, मग इथून मी नांदेडला गेले विभाग स्तरावर.

0: वरती खेळण्यासाठी. मग आपल्या नांदेड विभागामध्ये लातूर, धाराशिव आणि नांदेड तीन विभागातले. मग लातूरचे मला प्लेयर्स असे एकदम प्रो प्लेअर वाटायला लागले की ह्याच्या समोर आपली प्रॅक्टिस काहीच झालेली नाही. आणखीन मी त्या वर्षी हारले तिथं, त्याच्या दुसऱ्या वर्षी हारले. हा, दोन वर्ष मला तिथं फेल्युअर भेटलं विभाग स्तरावर. तिसऱ्या वर्षी मी विभाग स्तरावरून राज्यस्तराला गेले.
1: अरे वा, खूप छान. बरं, दोन वर्ष फेल्युअर मिळाल्यानंतर तुला असं परत आपण जायला पाहिजे, कारण आपल्याला भीती वाटते की परत आपण हारू का, तर तुला कसं वाटलं?
0: नाही म्हणजे मी ते हारले, मग त्याच्यामध्ये जास्त प्रॅक्टिस केली, अजून जास्त सराव केला, त्यामुळे मला वाटलं की आता मला झालंय, जमतंय मला एवढं तरी.
1: मग तू तिकडे गेलीस आणि ते जिंकून तू परत राज्यस्तरावरती गेलीस.
0: आणि राज्यस्तरावर मी जिंकले.
1: अरे वा, खूप छान. बरं, विभागीय स्तरावरती येणारे खेळाडू आणि राज्यस्तरावरचे खेळाडू याच्यामध्ये काय फरक, त्यांचा खेळ, आपला खेळ काय सांगशील?
0: विभाग स्तरावर कसं असतं, आता हे तीनच जिल्हे असतात म्हणल्यावर तिथले तिथलेच एक 50-100 खेळाडू येतात. तसं राज्यस्तरावर नसते, म्हणजे राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातले खेळाडू येणार, 300-400 खेळाडू असणार, मग त्यांच्या समोर आपण कसं येणार, ती जरा भीती राहते मनात, पण एकदा खेळायला उतरले की भीती मरून जाते पूर्ण.
1: अरे वा, विभागीय स्तरावरती जेव्हा पहिल्यांदा गेलीस तेव्हा घर सोडून, म्हणजे तू नांदेडला सांगितलंस, तर तिथे जाण्याचा अनुभव कसा होता?
0: काही नाही, म्हणजे एवढं काय वाटलं नाही, प्रॅक्टिस झालेली त्यामुळं काय वाटत नाही एवढं.
1: बर, आणि घरामध्ये जेव्हा तू असतेस आणि तुझ्या घरी पण मग ते आणून ठेवलेलं?
0: हो हो, तीन किट आहेत माझ्याकडे.
1: बरोबर,
0: माझे एक दोन किट म्हणजे स्टेडियमलाच असतात, तीन किट घरी असतात.
1: बर, तू त्याची घरी प्रॅक्टिस करतेस?
0: घरी जास्त वेळ भेटला, अभ्यासातून वेळ भेटला तर, नाही तर नाही.
1: अरे वा, छान. आपण राज्यस्तराकडे तर वळूच आहे, तुझा कसा अनुभव होता, पण ह्याच्यासाठी थोडी पार्श्वभूमी सांग की तुझा आहार, तुझा व्यायाम किंवा तुझा दिनक्रम कसा असतो?
0: सकाळी माझी शाळा 7:30 ते 12 असते, मग सकाळी एखाद्या वेळेस केले तर रनिंग आणि फिटनेस करत होते फक्त. नंतर 7:30 ते 12 शाळा केल्यानंतर 1 ते 5 मध्ये ट्युशन्स वगैरे असायचा, ते करायचं, आणि 5 ते 8 पर्यंत ग्राउंड करत होते. त्याच्यानंतर आल्यानंतर पण घरी अभ्यास वगैरे असायचं, त्यामुळे थोडा लोड यायचा, पण प्रॅक्टिस मी सोडली नाही.
1: चपळता लागते का? त्याच्यासाठी तू फिटनेस सांगितलं, तर त्याच्यासाठी वेगळे काय प्रयत्न करायला लागतात?
0: वेगळे म्हणजे आपल्या मध्ये स्पीड वाढवावी लागते, कोऑर्डिनेशन सगळ्यात महत्वाचं आहे, स्पीड, कोऑर्डिनेशन आणि पायातली आणि हातामधली पॉवर.
1: बर,
0: पॉवर असल्याशिवाय आपल्याला खेळताच येणार नाही चपळपणे.
1: म्हणजे कशी सातत्याने कमवतेस, काय करतेस त्याच्या?
0: मी त्याच्यासाठी वेगवेगळे एक्सरसाइज करते, फिटनेस करते.
1: तेच मला विचारायचं होतं की काय करतेस घरी त्याच्यासाठी, मेहनत काय करतेस?
0: काय पुशअप, स्क्वॉट्स, वेगवेगळे एक्सरसाइज, म्हणजे असंच.
1: म्हणजे तुझ्याकडे बघितल्यावर असं वाटतंय की तू 9वीची नाही की स्ट्रॉंग एकदम, आणि ह्याच्यामध्ये जी चपळता आवश्यक आहे ती पण तू, कारण दिसतच आहे की तुझ्या एकंदरीत ह्याच्यावरनं. बरं, आहारात नेमकं काय घेतेस की आपण चपळ राहायला पाहिजे?
0: आहारात म्हणजे काय नाही, जास्त करून तर बाहेरचं खाणं टाळायचं, साखर तेलगट पदार्थ टाळायचे, आणि जेवढं प्रोटीन घेता येईल तेवढं प्रोटीन,
1: ज्यांनी आळस येईल
0: असे पदार्थ टाळायचे,
1: आणि ज्यांनी चुस्त राहू असे पदार्थ घ्यायचे. बर, आहारामध्ये कधी असं वाटतं का की आपल्या आवडीची भाजी नाहीये आणि पण ती आपल्याला ह्या सगळ्या फिटनेससाठी खावी लागते, तर अशा वेळेस काय भावना असते मनात?
0: म्हणजे आता वाटते की हे नको आहे खायचं, आवडत नाही, पण खावं लागतंय ते फिटनेससाठी.
1: म्हणजे ते खायलाच पाहिजे आणि आपल्याला जर काही साध्य करायचं असेल तर ते
0: केलंच पाहिजे,
1: पाळायलाच पाहिजे. बर, तुझ्या घरातल्या सगळ्याच कुटुंबियांचं, सदस्यांचं तुला खूप छान प्रोत्साहन आणि हे आहे, पण आजी आजोबांची भूमिका, आईबाबांची भूमिका आणि दादाची काय सांगशील याबाबत?
0: माझ्या आईबाबांनी तर मला खूपच सपोर्ट केलेला आहे, पण त्याच्यासोबत आजी आजोबाही मला, म्हणजे सोलापूरला मी ज्यावेळेस प्रॅक्टिसला गेले ना, मग आम्ही पूर्ण सगळे घर गेलो, आजी आजोबाई इथेच एकटे. आजी आजोबा म्हणायचे नको तू येऊ नको, आम्ही राहतो इथे एकटेच, म्हणजे ह्या प्रकारचं मला सपोर्ट भेटला.
1: अरे वा, खूप छान. बरं, तू राज्यस्तरावरती जेव्हा खेळायला गेलीस ना आणि तू सांगितलंस की सगळ्या राज्यांमधनं जवळपास 300 ते 400 तिथे खेळाडू आलेले होते, तिथला अनुभव आणि कुठे गेले होतीस ते खेळायला?
0: मी ते खेळायला छत्रपती संभाजीनगरला गेलेले. माझं एज 17 मध्ये बसत असून मी 19 एज ग्रुप मधून खेळले. मग 19 एज ग्रुप मध्ये म्हणजे माझ्यापेक्षा मोठेच होते सगळे. मला भीती वाटायची की यांच्या समोर मी काय खेळणार, माझा गेम कसा राहणार. मग पण जेव्हा मी पहिली मॅच खेळले त्यावेळेस ती मॅच जिंकली मी, मग परत मला वाटायला लागलं की मी काहीतरी करू शकते, माझ्यामध्ये काहीतरी आहे. ह्याच्यानुसार म्हणजे त्याच्या पुढच्या मॅच आम्ही खेळत गेलो आणि जिंकलो.
1: बरं, कसा

0: खेळ असतो, किती मिनिटाचा कालावधी असतो, पॉईंट कसे मिळतात, जिंकणं म्हणजे काय असतं?
1: आता ती गेम जी असते 3 मिनिटाची मॅच असते आमची, फक्त 3 मिनिटांमध्ये 3 मिनिटांमध्ये आपल्याला 5 पॉईंट कव्हर करायचे असतात प्रत्येक प्लेअरला. ते 5 पॉईंट आपण समोरच्याच्या बॉडीवर जे म्हणजे 5 वेळेस जर ते आपलं टीप लागलं तर ते 5 पॉईंट आपल्याला भेटून जातात.
0: पण तो पण तर संरक्षणासाठी काहीतरी हालचाल करत असेल.
1: संरक्षणासाठी आपल्याकडे एवढे जाड व्हाईट किट असते, त्याच्यामध्ये चेस्ट गार्ड्स असतात, हेल्मेट टाईप मास्क असतो, त्याच्यामुळं लागण्याची काही भीती जास्त राहत नाही.
0: पण आपला डाव समोरच्याला ओळखता आल्यानंतर तो पण काहीतरी चाल करत असेल तर ते थोडस.
1: आता आपण जर एखादा अटॅक त्याच्यावर टाकला त्यांना त्याला वेगळा म्हणजे हे करणार, पॅरी वगैरे करणार ना. आता पॅरी हा प्रकार म्हणजे काय, ते समोरच्याची वेपन अडवणे, म्हणजे त्यांना जर आपल्याला मारायला गेलं ते अडवणे, ते करून त्याच्यामधून मग आता आपण कुठून जिथून टाकता येईल अटॅक तिथून टाकायला.
0: आणि हे सगळं 3 मिनिटात,
1: 3 मिनिटांमध्ये 5 पॉईंट कव्हर करायचे असतात.
0: म्हणजे त्याला जमले तर तो जिंकला,
1: आपल्याला जमले तर आपण जिंकलो,
0: अशा पद्धतीचा हा खेळ आहे. बरं, टाइम जे आहे शेड्यूल ते सगळ्या ठिकाणी सारखंच असतं?
1: हो,
0: राज्यस्तरीय, विभागीय स्तरावर, पूर्ण जिल्हा स्तरावर पण
1: हो, सगळीकडे सारखंच असतं. आणि आपले जे हे गेम जे राहतात ते इलेक्ट्रिक पिस्टवर राहतात. मॅन्युअल आपण कुणाचं किती वेळेस लागलं हे जास्त डोळ्यांनी बघू शकत नाहीत लवकर. मग त्याच्यासाठी इलेक्ट्रिक एक ऍपरेटस असतं, त्या ऍपरेटसवर त्याला एक वायर असते, ती वायर आपल्या वेपनला एक लावलेली असते, त्या ऍपरेटसला लावलेली असते. आपलं जर वेपन पिन झालं समोरच्या बॉडीवर, ते एक मशीन असतं त्याच्यामध्ये लाईट दाखवतं,
0: ते काउंट दाखवतं, जसे की क्रिकेट खेळताना रन दाखवले जातात तसं तुमचं समोरच्या खेळाडूच्या ह्याच्यावर पॉईंट लागलेत का नाही ते तिथे दिसत आणि त्यानुसार ते पॉईंट मोजले जातात. म्हणजे मला नेहमी प्रश्न पडायचा की हा खेळ नेमका काय, ह्याच्या जिंकतं म्हणजे काय होतं किंवा कसे पॉईंट मिळतात. तर राज्यस्तरावर पण तू जिंकली आहे, बरं, आता तुझं लक्ष काय आहे?
1: आता मला एवढंच खेळायचं, मी राज्यस्तरावर टीम मधून जिंकले, त्याच्यामध्ये टीम आणि इंडिव्हिज्युअल हे 2 प्रकार असतात.
0: बरं,
1: आता जर मला इंडिव्हिज्युअल मध्ये जर गोल्ड मेडल भेटलं तर मी नॅशनलसाठी जाऊ शकले असते, पण मला हे मेडल जे भेटलंय ते टीम मधून भेटलंय. पण माझं आता पुढचं लक्ष एवढंच आहे की मला इंडिव्हिज्युअल मधून मेडल घ्यायचंय आणि नॅशनलला जायचंय, आणि नॅशनलला पण मेडल घ्यायचंय.
0: अरे वा, बरं, आता राज्यस्तरावरती तू टीम मधून जिंकलीस तर तुला डिरेक्टली म्हणजे इंडिव्हिज्युअल राष्ट्रीय स्तरावर, नॅशनल स्तरावर जाता येतं का? काय सांगशील?
1: टीम मधून खेळल्यावर जाता येणार नाही. आता आपलं हे जे राज्यस्तराव मी जे जिंकले ते तिथेच राहिलं, आता वापस आपल्याला जिल्ह्यापासून तयारी करावी लागते.
0: वापस हा प्रवास आहे,
1: वापस जिल्हा, विभाग, राज्य आणि नंतर राष्ट्र.
0: बरं, आणि मग तुला परत आता इंडिव्हिज्युअल मध्ये नाव नोंदणी करावं लागेल, आता तू खेळू शकतेस हे तुला माहितीये, तर तुला काय वाटतं की आता हा प्रवास सुरू करायला किती दिवस लागतील आणि तू इंडिव्हिज्युअल मध्ये किती दिवस?
1: आता मला एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे की मी स्टेट पर्यंत जाऊ शकते, मग तिथून मला नॅशनल साठी काय तयारी करावी लागणार ते आता मी करते.
0: पण तू सांगितलंस की हा प्रवास करावा लागणार, जिल्हा स्तरावर खेळावं लागेल, मग ह्या स्पर्धा कधी कधी असतात?
1: ह्या स्पर्धा आता चालू होतात ऑगस्ट सप्टेंबर मध्ये, सप्टेंबर पासून जानेवारी पर्यंत आपले नॅशनल्स होऊन जातात.
0: म्हणजे सातत्याने तू भाग घेत गेलीस तर ह्या सगळ्यात तू पात्र ठरशील आणि तू राष्ट्रीय स्तरावरती खेळायला जाऊ शकशील. तू सांगितलंस की हा खेळ ऑलिम्पिक लेवलचा आहे, तर तिथे तू बघतीस का तो खेळ कशा पद्धतीने खेळला?
1: आपल्या भारतामधून तर आतापर्यंत 1 जण ऑलिम्पिक प्लेअर झालेली आहे, भवानी देवी म्हणून. तिने एकटी झालेली आहे, तिच्या घरची पण परिस्थिती खूप वाईट होती, त्याच्यामधून तिने ऑलिम्पिक झाली आहे. पण असं आपल्याला वाटतं की आपल्या घरचं एवढं चांगलं आहे तर आपण का होऊ शकणार नाही. मग माझं एवढं ध्येय आहे की मी होणारच, एक ना एक दिवस होणारच.
0: आणि तुला भरपूर कालावधी पण आहे, तुझं वय खूप लहान आहे, तू सुरुवात केलीस ते पण वय लहान होतं, आणि तू आतापर्यंत जे राज्यस्तरीय पर्यंत जाऊन आलीस तो पण तू प्रवास फार लवकर साध्य केलायस, कारण 4 ते 5 वर्षांमध्ये राज्यस्तरावरती जाणं आणि राष्ट्रीय स्तरावरती खेळू शकतेस असा आत्मविश्वास येणं ही साधी गोष्ट नाहीये. कारण जरी टीम मधून खेळलीस तरी तू प्रत्यक्ष खेळलीसच ना, ते म्हणजे खेळल्यानंतर आपल्याला कळतं की समोरचा खेळाडू कशा पद्धतीने खेळतो आणि कशी चाल करतो, तर हे खूप महत्वाचं आहे. आता तुला असं काय वाटतं की ह्याच्यासाठी अजून मी एक्स्ट्रा काय परिश्रम घ्यायला पाहिजे जास्तीचे, काय सांगशील?
1: एक्स्ट्रा म्हणजे ती जी प्रॅक्टिस करतो आपण त्याच्यामध्ये ऍडव्हान्स प्रॅक्टिस केली पाहिजे अजून. परत इंटरनेटचा उपयोग आपल्याला अदर कंट्रीज मधल्या प्लेअरचे म्हणजे टेक्निक्स बघून त्या टेक्निक्स युज केल्या पाहिजेत. आणि फिटनेस तर सगळ्यात महत्वाचं, फिटनेस
0: जास्त ठेवलं पाहिजे, त्याच्यामध्ये काहीच
1: कमीच पडू देणार नाही फिटनेस.
0: बरोबर आहे. आणि ते जे तू सांगितलं शस्त्र वेपन जे आहे ते बदलतं का वयोगटानुसार?
1: नाही,
0: ते एकच राहत.
1: हो, 10 वर्षा खाल्ल्याच्या

0: सून 19 वर्षांच्या खालचा पर्यंत तेच वेळ पडलाय.
1: बर, आणि 19 वर्षाच्या नंतरचं
0: तेच आपण आता हे जे गेम्स आहेत ना इंटरनॅशनल लेवल्सवर पण 70 ते 80 वयापर्यंत खेळू शकतो.
1: बर, आणि मग त्याच्यासाठी काय क्रायटेरिया असेल? फक्त वेपन तर तेच राहतं, टाइम पण तोच राहतो,
0: सेम सगळं सेम.
1: इव्हेंट जे सांगितलेस ते बदलतात?
0: नाही, इव्हेंट पण तेच राहतात, टाइम तोच राहतो, फक्त मॅचेस एज ग्रुप बदलतो एवढंच.
1: म्हणजे आता फक्त ह्याच्यातच सातत्याने प्रॅक्टिस करायची आहे असं नाहीये की जसं की आपल्या कराटेमध्ये असतं की ब्लॅक बेल्ट, तसं ह्याच्यामध्ये काही नाही.
0: याच्यामध्ये आपण जेवढे मेडल्स घेऊ तेवढे मेडल्स भेटतच जातात आपल्याला.
1: म्हणजे एकच टाइम लिमिट आहे, एकच वेपन आहे, फक्त आपण वाढतो तसं आपला वयोगट वाढतो. आणि त्या इव्हेंटमध्ये आपण फक्त चपळाईनी ते समोरच्यावरती अटॅक किती करतो ह्याला जास्त महत्व आहे. बरोबर ना?
0: हो.
1: बर, एक आपली बालमैत्रीण म्हणून तू आमच्या बालजगत ऐकणाऱ्या बालमित्रांना काय सल्ला देशील, काय संदेश देशील, काय सांगशील?
0: प्रत्येकाने दररोज व्यायाम तर करावाच, आणि प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या खेळामध्ये असावं, कारण खेळामुळे आपल्याला अपयश पचवायची ताकद भेटते. तर किती पण फेल्युअर भेटलं तरी आपण पुढे जे मला खेळायचंय मला करायचंय असं मनात जर घेतलं तर ते होत आहे.
1: म्हणजे कुठला ना कुठला छंद आणि खेळाचा असावा, कारण मुलांना आजकाल मोबाईलमुळे मैदानी खेळाचं खूप प्रमाण कमी झालंय. तुझ्यासारखे जे खेळाडू आहेत त्यांनी खरंच संदेश देणं गरजेचं आहे की मैदानी खेळ खेळलं तर आणि फिटनेस
0: हो
1: राहू शकतो. बर, तू अभ्यास आणि खेळ याचा कसा समन्वय साधतेस? कारण तर तुला पुढे पण UPSC करायचं आहे, तर खूप कठीण दोन्ही पण मार्ग आहे, तर तू कसा समन्वय साधणार?
0: माझं खेळायला म्हणलं तर दिवसातून 3 ते 4 तास जातात फक्त, बाकीचा पूर्ण वेळ अभ्यासाला भेटत.
1: आता अभ्यास पण वाढणार आहे,
0: हो,
1: मग कसं करणार आहेस?
0: अभ्यास जर वाढायला प्रॅक्टिस टाइम थोडासा कमी करावा लागणार आहे मला.
1: तेच,
0: त्या वेळामध्ये जी मी प्रॅक्टिस करेल ती मन लावून केली पाहिजे, म्हणजे असं टाइमपास टंगळ मंगळ ह्या गोष्टी नाही चालणार.
1: आता या सगळ्यामध्ये तुझा विरंगुळ्याचा क्षण किंवा की कंटाळा आलाय मग हे पण नाही आणि ते पण नाही, तर तू काय करतेस?
0: काय TV बघणार, एखादा पिक्चर बघणार, किंवा मला कविता लिहायची एक आवड आहे.
1: बर, आणि मला हे सांग की मुलांनी खेळ तर खेळलाच पाहिजे. आजकाल आपण बघतो की मुलांचा जास्त वेळ मोबाईल वरती जातो, तर त्यासाठी तू काय सांगशील? बरं,
0: मोबाईल हे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यालाच ऍडिक्शन झालेलं आहे, तर त्या मोबाईल पासून जर आपल्याला लांब जर यायचं असेल तर आपण वेगवेगळे आपले छंद जोपासले पाहिजेत. म्हणजे कोणाला लिखाणाची वाचनाची खेळाची आवड असते त्या गोष्टी केल्या पाहिजेत.
1: म्हणजे मोबाईल वरती जो आपला वेळ जातो आणि कसा वेळ जातो कळत नाही, तर थोडस बघायला हरकत नाही. पण आपला अभ्यास आणि तू जसं सांगितलंस की एखादा तरी छंद खेळाची आवड ही असलीच पाहिजे. अरे वा, बरं संस्कृती, तू संदेश तर दिलेलाच आहेस बालमित्रांना. अजून तुला काही सांगायचंय बालमित्रांना?
0: नाही, बाकी काही नाही, फक्त सगळ्यांनी व्यायाम करा आणि आपले छंद जोपासा, मोबाईल आणि इतर गेम मध्ये जास्त वेळ घालवू नका.
1: पण कधी असं होतं का की तुझ्या ह्या खेळामुळे आणि अभ्यास राहतो आणि अभ्यासामुळे प्रॅक्टिस राहते?
0: नाही, असं कधीच झालेलं नाही, कारण मी प्रॅक्टिसच्या टाइममध्ये प्रॅक्टिस आणि अभ्यासाच्या टाइममध्ये अभ्यास, कितीही जास्त अभ्यास असला ना मी प्रॅक्टिसला सोडत नाही, आणि किती पण प्रॅक्टिस असली तरी पण अभ्यासाला सोडायचं नाही.
1: बरं, ह्याच्यामध्ये कधी असं होतं का की आई बाबांचा ओरडा खावा लागलाय, दोन्हीचा टाइम नाही जमला म्हणून करतेसच, पण असं कधी होतं का?
0: होतं, बऱ्याच वेळेस होतं. म्हणजे प्रॅक्टिसच्या टाइममध्ये कधीतरी ट्युशन असते त्यावेळेस होतं. म्हणजे इकडे काय होतं, इकडे ट्युशन वाले सर पण ओरडणार, घरचे पण ओरडणार आणि तिकडे कोच पण ओरडणार.
1: कधीतरी असं होतं की खूप एक्झॉस्ट, कारण अभ्यास वाढतोय आणि मग खेळाकडे लक्ष द्यायला पाहिजे. खेळून आल्यानंतर जास्त एनर्जेटिक वाटत असेल.
0: म्हणजे एनर्जेटिक वाटतं पण प्रॅक्टिस इतकी झालेली असते की थकू आपण येऊन जायला.
1: बरोबर, वा, खूप छान. बरं संस्कृती, तू आमच्या कार्यक्रमात सहभागी झालीस आणि तुझ्या ह्या अनोख्या खेळाविषयी स्पर्धेविषयी तू आमच्या बालमित्रांना ओळख करून दिलीस, त्याबद्दल बालजगतच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुझे आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रुती हो, बालजगत या बालदोस्तांसाठीच्या कार्यक्रमात आता आपण ऐकलत तलवारबाजी या खेळात राज्यस्तरीय प्रावीण्य मिळवलेली संस्कृती गरड या बालमैत्रिणीशी अनघा पुरणिक यांनी केलेल्या गप्पा गोष्टी आता ऐकूयात. श्रीधर फडके यांच्या स्वरातील आणि संगीतातील शिरीष

श्रीधर फडके यांच्या सुरातील आणि संगीतातील ही रचना आता आपण ऐकलीत आणि याबरोबरच श्रोतेहो बालजगत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.

विविधरंगी कार्यक्रमांची सुरेल गाण्यांची मैफिल जिथे धाराशिव आकाशवाणी केंद्र असेल तिथे ऐकत रहा, आनंदी रहा।

श्रोतेहो, आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम FM बँडच्या 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. सकाळचे 10:30 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली. कार्यक्रमाची सुरुवात करूयात कलंक या चित्रपटातील या गीताने.

0: श्रुती हो, हा आवाज होता आशा भोसले यांचा, विनायक राहतेकर यांच्या गीताला संगीत होतं नागेश राज यांचा, आणि चित्रपट कलंक. गीतांजली हा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.
1: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
2: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला, लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
3: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
0: श्रुते हो, कार्यक्रमात आता हात लावीन तिथं सोनं या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील ही गीतरचना ऐकूयात. कवी संजीव यांची ही रचना आहे, संगीत आहे राम कदम यांचं.

कशी मी चोळी कुणी ग बाई मारली को परखळी कुणी ग बाई मारली को परखळी कुणी

होता पहिला साजा संगमी शिंगर केला दिस जत्रचा होता पहिला

मौशी पोर फिर लागली माग मूर हौशी गवशी नवशी पोर फिर लागली माग मूर कोण कसा गिवचन गेला राधे लावन माळी कुणी गबाई मारिली को परखळी कुणी गबाई मारिली को परखळी कुणी

काळीबाईको या चित्रपटासाठी जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. सुहासिनी कोल्हापुरे यांच्या आवाजामध्ये संगीत होतं वसंत प्रभू यांचं. श्रोते हो, गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात बाईसाहेब या चित्रपटातील हे गीत.

तुर्यांचं भेदिक म्हणती शाहीर गाती खेड्यात, अग त्यांचं ऐकून जुना पुराना सवाल केलास कोड्यात।

वैशाली सामंत यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं हे लावणीगीत आता आपण ऐकलं. संगीत होतं अशोक पदकी यांचं. श्रोते हो, गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.

0: 72 22 60 62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा. दर सोमवारी 024 72 22 60 62 या क्रमांकावर. हॅलो, आपकी पसंद.
1: तेव्हा श्रोतेहो जरूर फोन करा सोमवारी 12 ते 1 या वेळेत. हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 11 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत नाट्यपराग हा नाट्यपदांचा कार्यक्रम. सुरुवातीला एकच प्याला या नाटकासाठी हे पद ऐकूयात.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 024

एकच प्याला या नाटकासाठी वि स गुर्जर यांचं नाट्यपद आपण ऐकलत प्रभाकर कारेकर यांच्या आवाजामध्ये. कार्यक्रमात त्यानंतर तुझे माझे जमेना या नाटकासाठी मोग रांगणेकर यांचं पद ऐकूयात. अविनाश पिळगावकर यांच्या आवाजामध्ये संगीत श्रीधर परसेकर यांचं आहे.

0: श्रुती हो नाट्यपराग हा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.
1: चाटला पॅटनी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून चाटला पॅटनी सेंटर सोलापूर.
0: कार्यक्रमात आता ऐकूयात मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी गायलेलं वासुदेव शास्त्री यांचं नाट्यगीत. नाटक आहे उग्र मंगल.

कट्यार काळजात घुसली या नाटकासाठी पुरुषोत्तम दारवेकर यांचं नाट्यपद आपण ऐकलं वसंतराव देशपांडे यांच्या आवाजामध्ये. संगीत होतं जितेंद्र अभिषेकी यांचं. श्रोतेहो नाट्यपराग या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात वास्तव दत्ता या नाटकासाठी शांता शेळके यांचं नाट्यपद अरविंद पिळगावकर यांच्या स्वरामध्ये.

आणि याबरोबरच नाट्यपराग हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. श्रोते हो, आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 11:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत बहार. सुरुवातीला मजरोह सुलतानपुरी यांची रचना.

श्रोतेहो, हरिहरन आणि साधना सरगम यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मिलिंद यांचं आणि चित्रपट दहेक. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात बरसात या चित्रपटासाठी नदीम श्रवण यांच्या संगीत नियोजनातील समर यांची गीतरचना. आवाज आहे कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचा.

श्रुती हो चांदनी या चित्रपटासाठी आशा भोसले आणि विनोद राठोड यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गाणं आपण ऐकलं. संगीत होतं शिवहरी यांचं. कार्यक्रमात आता खुदगर्ज या चित्रपटासाठी राहत इंदोरी यांचं गाणं ऐकूयात.

खुदगर्ज या चित्रपटासाठी कुमार सानू, अलका याग्निक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं राहत इंदोरी यांचं गाणं आपण ऐकलं. संगीत होतं अणू मलिक यांचं. श्रोते हो, गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे गोपी किशन या चित्रपटासाठी समीर यांचं. आवाज आहे कुमार सानू आणि पौर्णिमा यांचा, तर संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

श्रुती हो गीतबहार या कार्यक्रमातील हे शेवटचं गाणं होतं मोहर या चित्रपटासाठी अलका याग्निक आणि उदित नारायण यांचा आवाज. संगीत विजू शहा यांनी दिलं होतं आणि गीत होतं आनंद बक्षी यांचं. याबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी धाराशिव केंद्र दुपारचे 12 वाजता आहे. आता वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वर महाराजांची ही रचना लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये आपण ऐकली. यामध्ये माऊलींना असं म्हणायचंय की जस जसा आपण भक्ती मार्गाचा अवलंब करू तस तसे आपण आपल्या आयुष्यातील आनंद आणि समाधान जास्तीत जास्त प्राप्त करू, असा थोडक्यात त्याचा अर्थ. पण हा अभंग आपण जर अगदी तल्लीनतेनं ऐकला की आपल्या डोळ्यासमोर मोगऱ्याच्या फुलांनी भरलेलं भरगच्चं झाड अगदी नकळतपणे येऊन जातो आणि तो मोगऱ्याचा शुभ्र रंगातला सात्विकपणा, मंद सुवास आपण या गाण्यातून अगदी सहज अनुभवत असतो. सख्यांनो, आपल्या आजूबाजूला असणारा हा निसर्ग आपल्याला त्याच्या अस्तित्वातून नेहमी आनंदच देत असतो. अर्थात आत्ताच्या सिमेंटच्या जंगलात ही हिरवाई, विविध रंगी फुलं दिसत नाहीयेत, पण हा आनंद जर आपण घ्यायचा ठरवला तर तो आपण नक्की मिळवू शकतो. आपल्या आजूबाजूच्या पानाफुलातून, झाडातून आपल्याला खूप काही गोष्टी उपयोगी पडू शकतात. या निसर्गात काहीच निरुपयोगी नाही हे तर आपण सगळेच जण जाणतो, पण त्यासाठी आपल्याला या सगळ्याची योग्य ती माहिती असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये याच विषयावरची एक मुलाखत आपण ऐकणार आहोत, रोहिणी पाटील यांची. अगदी सहज उपलब्ध असणारी, सहज कुंडीत लावता येण्यासारखी फुलझाडं आणि त्यांचे औषधी गुणधर्म त्या आपल्याला सांगणार आहेत. त्यांच्याशी बातचीत केलीये ऐश्वर्या बेहरे यांनी, ऐकूया.

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, फुलं म्हटलं की आपल्याला देवांची पूजा आठवते, डोक्यात मांडण्यासाठीचा गजरा आठवतो, तसंच पुष्पगुच्छ सुद्धा आठवतात. एक प्रकारचं उत्साही वातावरण या फुलांमुळं आपण अनुभवत असतो. विविध रंग आकार यामुळं प्रत्येक फुल हे वेगळं असतं, त्याचा वास आणि गुणधर्मही वेगवेगळे असतात. तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या आपल्या बागेतल्या आणि बाकीही काही फुलांच्या औषधी गुणांबद्दल जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत रोहिणी पाटील मॅडम. तर सर्वप्रथम रोहिणी पाटील मॅडम, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर रोहिणी पाटील यांचा फुलांच्या विषयीचा बराच अभ्यास आहे, त्याच्या औषधी गुणांबद्दलचा, तर त्यांचं मार्गदर्शन आज आपण घेणार आहोत. तर सर्वप्रथम मॅडम, पहिल्यांदा सांगा की आपल्या परिसरामध्ये सहज उपलब्ध असणारी कोणती अशी फुलझाडं आहेत की जी औषधी गुणांनी समृद्ध आहेत?
1: फुलांची आपल्या सगळ्यांनाच आवड असते आणि मला सुद्धा या फुलांच्या बद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि त्यामुळे फुलांचा अभ्यास करता करता असं लक्षात आलं की ह्याचे काही औषधी गुणधर्म पण आहेत. गणपतीला आपण जी फुलं वाहतो, जास्वंदी, गुलाब, ती तर आपल्याला माहितच आहेत. मग असं करता करता बाकीच्या फुलांचा अभ्यास करता असं लक्षात आलं की खूप फुलांचे औषधी उपयोग आहेत आणि आपल्या परिसरामध्ये आपण रोज हाताळतो जी फुलं त्याच्यातच औषधी गुणधर्म आहेत. घराच्या बागेत, बाल्कनीत, कुंडीत येणारी अशी गुलाब, शेवंती, निशिगंध, झेंडू, गोकर्ण, मोगरा, कमळ, सोनचाफा याचा आपण औषधांसाठी वापर करू शकतो.
0: बरोबर. ह्याची सुरुवात कशी झाली, म्हणजे ही फुलं सगळी औषधी आहेत हे समजलं कसं आणि याविषयीचा अभ्यास कसा सुरू झाला?
1: कमळांच्या फुलाची मला माहिती होती. कमळ म्हणजे कमळामध्ये दोन प्रकार आहेत, कुमोदिनी म्हणजे खूप पाकळ्यांचं आणि कमी पाकळ्यांचं असं ते वॉटर लिली आणि कमळ, असे दोन आहेत. पण कमळांची जी पाकळ्या आहेत त्या हृदयासाठी बलल्या आहेत. मी एका वैद्यांच्या सल्ल्यानुसार कमळांच्या फुलांच्या पाकळ्यांची पावडर मी माझ्या वडिलांना दिली.
0: बर.
1: आणि वडिलांना दिल्यानंतर त्याचा त्यांना चांगला फायदा झाला.
0: ओके.
1: त्यांना दम लागायचा, धाप लागायची कमी आलं. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की अजून कुठल्या फुलांनी काय उपयोग होतो, अजून कुठल्या फुलांनी काय उपयोग होतो. असं करत करत आता झेंडूचं फुल हे आपल्याला माहितच आहे. आपण लहान असताना आपण जखम झाली किंवा सुरवंट चावला तर आपण त्या झेंडूचा पाला चुरगळून त्याच्यावरती लावायचो आणि त्याची ती खाज कमी यायची. मग झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या जरी आपण पाण्यात घातल्या तरी

0: ला खोकला कमी होतो झेंडूच्या पाकळ्याने.
1: मग असे एक एक शोध लागत
0: एक शोध घेऊन मग त्याचा छंद लागला की आपण ह्या फुलात काय आहे शोधूया, त्या फुलात काय शोधूया. गुलाबाच्या पाकळ्यांचा तर आपण गुलकंद करतोच, त्यामुळे त्याचे औषधी उपयोग आपल्याला सगळ्यांनाच माहित आहेत.
1: बरोबर.
0: गुलाबाचा देशी गुलाब, देशी गुलाब जो गुलाबी पाकळ्यांचा देशी गुलाब असतो, त्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट असतात.
1: बरोबर.
0: अँटी एजिंग पण तो असतो, पुन्हा पित्त कमी करणारा असतो.
1: बरोबर.
0: आणखीन त्याच्या पाकळ्यामध्ये, ताज्या पाकळ्यांमध्ये सी व्हिटॅमिन भरपूर असतो. असं देशी गुलाबाचं महत्व आहे. मग असं करत करत मला तो छंद लागला की आपण सगळ्या फुलांचा असं शोधून आपण उपयोग करत जाऊया.
1: बरोबर.
0: सध्याच्या काळात ब्लू टीचं खूप फॅड आलंय, गोकर्णीच्या फुलांचं. मग गोकर्णीचं फूल काय की अँटी ऑक्सिडंट आहे.
1: ओके.
0: ते गरम पाण्यात ते फूल घातलं की त्याचं निळं पाणी तयार होतं, ते अँटी ऑक्सिडंट आहे. आणि त्याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा खूप आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे त्यांना आपलं आरोग्यही सुधारतं.
1: असे एक एक शोध त्याच्यातनं लागत गेले. कमळाबद्दल तुम्हाला कळलेलं होतं, पण ह्या ज्या बाकी गोष्टी आहेत.
0: मग मी पुस्तकं वाचायला सुरू केली की फुलांची काय आहे. बॅच थेरपी म्हणून एक अरोमा थेरपी आहे.
1: बर.
0: म्हणजे फुती पुष्पौषधीच असतात, मानसिक रोगांवर त्याचा जास्त, डिप्रेशन.
1: बरोबर.
0: ह्याच्यावरती त्या बॅच फ्लॉवरचा उपयोग होतो. मग त्याच्यापेक्षा आपल्या शरीरासाठी अजून कुठली चांगली औषधं आहेत हे मी शोधत गेले. होमिओपॅथीमध्ये झेंडूच्या फुलांचा औषध एक बनवलं जातं, कॅलेंडुला, आपल्या जखमा बरा करण्यासाठी. आणि त्याचा स्वतःला मला त्याचा खूप उपयोग झालाय. मला एक मोठी जखम झाली होती.
1: बर.
0: आणि ते होमिओपॅथिक औषध मी कॅलेंडुला मी त्याच्यावरती लावलं आणि त्याची माझी मोठी जखम बरी झाली.
1: ओके.
0: मग मी त्याचा शोध घेतला की त्या पाकळ्यांचं काही होईल का. मग ते पाकळ्या पाण्यात घातल्या. मग त्या पाकळ्या पाण्यात घातल्यानंतर पोटदुखी थांबते, कोरडा खोकला असतो तो थांबतो.
1: असे एक एक शोध
0: शोध लावत
1: काय म्हणतो आपण की तो एक ध्यास लागल्यासारखं
0: गेलं. आणि मग ते एक एक सापडत गेलं आणि ते सगळे छान त्याचे रिझल्ट यायला लागले. मग मी जवळच्यांना सांगायला लागले की तुम्ही असं करून बघा, तसं करून बघा.
1: बरोबर.
0: ते पण म्हणायला लागले की असं छान वाटतंय ते केल्यामुळं.
1: बरोबर. एकंदरीत औषध म्हणून या सगळ्या फुलांचा असेल किंवा कुठल्याही वनस्पतींचा असेल आपण वापर करत असताना तो कोणत्या स्वरूपामध्ये केला जातो, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काढा काढला जातो, अर्क, पावडर, तर तो कोणत्या स्वरूपात केला जातो आणि ते करायची पद्धत कशी आहे.
0: आता काही काही फुलांच्या नुसत्या पाकळ्या तुम्ही जर आता खोकल्यासाठी जर शेवंतीचा वापर करायचा आहे तर त्या शेवंतीच्या फुलाच्या पिवळी किंवा पांढरी शेवंती त्याच्यासाठी देशी शेवंती असते ती उपयोगी आहे. तर त्या शेवंतीच्या पाकळ्या रात्रभर काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरायचं आणि त्या पाकळ्या पाण्यात घालायच्या आणि सकाळी उठून पाकळ्या बाजूला करून किंवा कुस्करून ते पाणी तुम्ही प्यायचं. ते लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना, प्रौढ माणसांना जरी दिलं तरी त्याचा काहीही अपाय नाहीये. त्यांना खोकला, कोरडा खोकला तर थांबतोच. आणखीन पोट साफ व्हायला पण मदत होते शेवंतीनं.
1: मग ही कुठल्या प्रकारची शेवंती का कुठली
0: नाही, ती हायब्रीड शेवंती ह्याला चालणार नाही. आपली जी देशी शेवंती पांढरी आणि पिवळी जी आहे ती त्या शेवंतीचा ह्याच्यासाठी वापर करा.
1: बरोबर. मुळात औषध म्हणून वापर करण्यासाठी ही काही बंधनं घालणं गरजेचं आहे का, म्हणजे कुठली फुलं की अशीही आपण सरसकट बाजारात
0: नाही तसं वापरता उपयोगी नाही. कारण बाजारातल्या फुलांवर किती रासायनिक फवारे मारले असतील किंवा कीटकनाशकं मारली असतील आपल्याला त्याची कल्पना नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळं आपण घरात च्या बागेत लावलेली, कुंडीत लावलेली अशी जी फुलं आहेत त्याचाच आपण वापर करावा.
1: बर. आणि कुठल्या पद्धतीनं आपण याचा वापर करू शकतो, म्हणजे आता तुम्ही ते पाण्यात घालून भिजवायचं.
0: ह्या पाण्यात घालण्याची जी फुलं आहेत त्याच्यात तुम्ही निशिगंधाची जी फुलं आहेत ती तुम्ही रात्रभर पाण्यात घातलीत आणि सकाळी ते जर पाणी पिलं तर तुमचं क्रिएटिन नावाचा रक्तातला एक घटक असतो.
1: बर.
0: तो सुद्धा कमी येतो आणि मायग्रेनमध्ये खूप फायदा होतो.
1: बर.
0: निशिगंधाच्या पाण्याचा.
1: बर बर.
0: ब्रह्मकमळ जे आहे त्याचा जर तुम्ही गुलकंद करून खाल्लात किंवा त्याचं सेवन तुम्ही पाकळ्या जरी केलात तरी सुद्धा मायग्रेन कमी येतं.
1: म्हणजे नुसतं पाकळ्या.
0: हा, पाकळ्या.
1: बर. म्हणजे ब्रह्मकमळाचं काही करायची गरज नाही.
0: नुसतं खाल्लं तरी चालतं, साखर घालून खाल्लं तरी चालतं.
1: बर. म्हणजे नुसती ती पाकळी आपण काढून त्याच्याबरोबर खाऊन
0: साखरेबरोबर ब्रह्मकमळाची.
1: हो हो.
0: निशिगंधाचा आहे ते तुम्ही पाण्यात घाला ती फुलं आणि ते पाणी दिवसभर तुम्ही अर्धी अर्धी वाटी घेऊ शकता.
1: बर. मग हे फक्त या पद्धतीनंच होतं का, मगाशी तुम्ही सांगितलं तसं पावडर किंवा काढे म्हणजे उकळून करणं अशा काही प्रोसेस आहेत?
0: हा, उकळून करायची जी फुलं आहेत ते एक म्हणजे पळसाची जी फुलं आहेत.
1: बर.

0: ते सीझनमध्येच मिळतात. मग आपण ती वाळवून ठेवलेली असतात. पळसाची फुलं आहेत ही सगळ्या मूत्ररोगावर शरीराला थंडावा देण्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत. तर त्याचा तुम्ही काढा केला तर तो खूप फायदेशीर ठरतो. किंवा काढा जरी नसेल तर गरम पाणी घेतलं आपण आणि गरम पाण्यात ही फुलं तुम्ही एक 10 मिनिटं ठेवलीत तरी त्याचा अर्क येऊ शकतो आणि ते पाणी सुद्धा आपण वापर करू शकतो.
1: आता अगदी घरच्या घरी सहज होणारे खरं तर हे उपाय आहेत, पण हे घरच्या घरी उपाय करण्यासाठी ही सगळी झाडं आपल्याकडे असायला हवी. तुम्ही म्हणाला तसं गेलं बाजारात आणलं आणि केलं
0: नाही,
1: तर थोडस या झाडांच्या लागवडीबद्दल सांगा किंवा कुठली झाडं असावीत म्हणजे या दृष्टीनं जर आपल्याला काही त्याचा वापर करायचा असेल तर, आणि सहज येणारी, कारण आता लोकांकडे वेळ नाही त्यामुळे त्याची काळजीही तितपत घेण्यासारखा तेवढाही वेळ हवा, तर अशी कुठली झाडं आहेत?
0: देशी गुलाब आहे, तो सहजपणे येऊ शकतो. गुलकंदाचा जो गुलाब आहे तो येऊ शकतो,
1: म्हणजे ज्या गुलाबी पाकळ्या
0: असतो त्याला वास असतो,
1: बरोबर,
0: तो येऊ शकतो. तुमचा झेंडू तर आरामात येऊ शकतो, त्याला काहीच मेंटेनन्स नाही, नुसतं बिया पेरलात तरी तुमचा झेंडू येतो. शेवंती पण कटिंगनं छान येती. निशिगंध चे बल्ब असतात, कंद असतात, ते कंद लावून निशिगंध पण येतो. जास्वंद पण सहज सोपी येण्यासारखी आहे, त्यामुळे जास्वंद पण येऊ शकती. गोकर्ण आहे, निळा गोकर्ण जो आहे तो गोकर्ण तर अगदी सहज येतो, त्याला कसलाही मेंटेनन्स नाही, त्यामुळे गोकर्ण पण येऊ शकतो. ही एक
1: गोकर्णामध्ये सुद्धा परत पांढरी गोकर्ण पण असते.
0: निळी गोकर्ण आहे ती जास्त औषधी आहे, आणि पांढरी गोकर्ण पण औषधी आहे, ती खोकल्यावर आहे,
1: बर,
0: ती सुद्धा आपण खोकल्यासाठी घेऊ शकतो.
1: बरं,
0: पण निळी गोकर्ण ही अँटी ऑक्सिडंट आहे, आणखीन ह्याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा भरपूर आहे.
1: तुम्ही म्हणालात तसं. आणखी कुठली अशी झाडं आहेत किंवा फुलझाडं आहेत जी आपण सहज लावू शकतो?
0: सोनचाफा लावू शकतो कुंडीत आपण. सोनचाफ्याचं आपण तेल करू शकतो. सोनचाफ्याची फुलं तिळाच्या तेलात किंवा खोबरेल तेलात तुम्ही उकळवून घ्यायची, आणि ते तेल जर आपण गुडघ्यांना चोळलं तर आपली गुडघेदुखी कमी येते.
1: म्हणजे हा एक त्याचा औषधी
0: उपयोग आहे.
1: ही जी आपण औषधासाठी वापरणारी फुलं आहेत, यातली काही सीझनल पण असतील किंवा ठराविक वातावरणात येणारी अशीही फुलं असतील, तर त्या त्यावेळेला आलेली फुलं आपण कुठल्या अशा वेगळ्या पद्धतीनं साठवून ठेवू शकतो का पुढच्या वापरासाठी?
0: हो, ठेवू शकतो ना आपण. गोकर्णीची फुलं आहेत, ती फुलं आपण काढून सावलीत वाळवू शकतो. सगळी कुठलीही फुलं आहेत ती सावलीतच वाळवायची, म्हणजे त्याच्यातील जे औषधी गुणधर्म आहेत ते त्याच्यामध्ये टिकून राहतात. गुलाबाच्या पाकळ्या वाळवून ठेवू शकतो, जास्वंदीची फुलं वाळवून ठेवू शकतो. सगळी फुलं तुम्ही सावलीत जर वाळवलीत, एक पांढरं स्वच्छ कापड घ्यायचं आणि त्याच्यावर पाणी त्याला लागलं असेल तर ते पुसून ते जर फुलं ठेवली आणि वाळवली तर आपण ती स्टोअर करू शकतो डब्यामध्ये, प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये घालून.
1: नंतर आपण ती तशीच डायरेक्टली वापरू शकतो?
0: हो, वापरू शकतो. की आता आपल्या घरातलीच असल्यामुळे त्याच्यावर काही कशाची फवारणी नसेल किंवा कीटकनाशकांचा वापर केलेला नसेल तर ती वापरायला तशीच काहीच हरकत नाही.
1: बरं, आता मगाशी तुम्ही सांगितलं की काही ठराविक ही फुलं आहेत ही आपण आपल्या घरी वाढवू शकतो करू शकतो, पण शेवटी झाड आहे, त्याला कुठेतरी कीड लागणार, काहीतरी इकडचे तिकडचे कीटक येणार, आणि पुन्हा ही औषध म्हणून वापरायची असतील तर कुठलंही रासायनिक द्रव्य आपण त्यांच्यासाठी वापरू शकत नाही, तर त्याची काळजी कशा पद्धतीनं घ्यायची?
0: त्या झाडावरच कीड पडू नये म्हणून ह्याच्यासाठी आपण अशी काळजी घ्यायची, कडुलिंबाची जी पानं असतात,
1: कडुलिंब म्हणजे गुढी पाडव्याला आपण वापरतो,
0: त्या कडुलिंबाची पानं जी असतात त्या पानांचं पाणी करायचं.
1: बर,
0: आणि लसूण असते, लसूण पण लसणाचं पण पाणी करायचं, मिक्सरला त्याची पेस्ट करायची, कडुलिंब आणि लसूण, आणि त्याच्यात जर तुम्ही थोडस गोमूत्र घातलं
1: बर
0: तर ते कॉन्सन्ट्रेट होईल. त्याच्यानंतर ते एक भाग आणि एक 5 भाग पाणी असं करून तुम्ही जर झाडांवर स्प्रे करत राहिला तर तुम्हाला ते कीटकनाशक फवारण्याची पण दुसरी गरज नाही आणि कीटक येणार सुद्धा नाही त्याच्यावर.
1: म्हणजे हे एरवी बाकी झाडांसाठीही उपयुक्त आहे?
0: सगळ्या झाडांसाठी उपयुक्त आहे.
1: ओके, परत एकदा आपण सांगूयात, कडुलिंब जो आपण गुढी पाडव्यासाठी कडू वापरतो
0: तो कडुलिंब, लसूण, हे दोन्ही मिक्सरला वाटून घ्यायचं, बारीक पेस्ट करायची, त्याच्यात पाणी घालायचं
1: आणि गोमूत्र
0: थोडंसं घालायचं, आणि त्याचा एक पट तो ते भाग
1: बरोबर
0: वाटण केलेलं आणि पाच पट पाणी असं तुम्ही झाडावर स्प्रे करत राहिला कीड पडल्या पडायच्या आधी किंवा कीड पडल्यावर सुद्धा तर तुमचं झाडच निरोगी राहतं.
1: खरंय, त्यामुळे बिनधास्तपणे आपण औषध म्हणून त्याचा उपयोग करू शकतो. खरंय, लागवड करताना काही काळजी घेणं गरजेचं आहे.
0: हा, लागवड करताना तुमची माती चांगली असली पाहिजे, भुसभुशीत असली पाहिजे. तुम्ही त्याच्यासाठी गांडूळ खताचा वापर करा किंवा घरी केलेलं कंपोस्ट असतं त्या कंपोस्टचा वापर करा, म्हणजे त्याच्यात निरोगी फुलं येतील आणि त्याचे गुणधर्म पण चांगले येतील. शेणखत वापरा त्याच्यासाठी तुम्ही.
1: बरोबर, म्हणजे सगळ्याच गोष्टी या नैसर्गिक
0: नैसर्गिक तुम्ही ह्याच्या जे म्हणजे तुम्हाला कशाची भीती राहणार नाही, ते फूल खाण्याची वापरण्याची त्याच्या त्याचं औषध करण्याची कशाचीही भीती राहणार नाही.
1: बरोबर, ही जी फुलं तुम्ही सांगितलीत म्हणजे उदाहरणार्थ झेंडू असेल, जास्वंद असेल, गोकर्ण असेल, ही अगदी सहज उपलब्ध फुलं आहेत, शेवंती वगैरे सुद्धा. मग अशी आणखी काही फुलं दुसरी आहेत का की ज्यांच्यामध्ये सुद्धा औषधी गुण आहेत, तर अशी कोणती फुलं आहेत आणि अशी जर आपल्याला सहज उपलब्ध होत नसतील तर त्यासाठी आपण निवड करण्यासाठी त्याची कुठली काळजी घ्यावी?
0: फुलं आता तुम्हाला पळसाची फुलं जी आपण म्हणतो ती पळसाची फुलं आपल्याला घरात येत नाहीत. पळसाची फुलाचं झाड बाहेर रस्त्याच्या कडेला शेतात
1: बरोबर
0: बांधावर असंच तुम्हाला सापडणार. ती पळसाची फुलं तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात सुद्धा मिळतात.
1: बर,
0: किंवा आपण जो उन्हाळ्याचा सीझन असतो तेव्हा सुद्धा तुम्ही ती काढून सुकवून स्टोअर करू शकता.
1: बरोबर,
0: आता काटेसावर म्हणून फुलं असतात. काटेसावरीचा पण सीझन उन्हाळ्यात काटेसावरीला बहार येतो. काटेसावरीची जी फुलं आहेत त्याच्यामुळं ती फुलं गिळगिळीत असतात.
1: बर,
0: ती फुलं वाळवून त्याची जर तुम्ही पावडर करून ठेवली तर ती स्नायूंवर खूप छान काम करते.
1: बर,
0: आपले स्नायू लूज पडले असतील किंवा वयाप्रमाणे सुद्धा स्नायू लूज पडतात तर तुम्ही काटेसावरीची पावडर मधातून किंवा दुधातून घेतलीत तर तुमचे स्नायू पूर्ववत होतात.
1: बर, मग ती पावडर करण्याची प्रोसेस,
0: ती फुलं तुम्ही वाळवून ठेवली पाहिजेत. ती उन्हाळ्यात जेव्हा सीझन असतो तेव्हा ती फुलं आणायची.
1: आणि ही साधारण आपल्या एरियामध्ये मिळतात का?
0: नाही, काटेसावर हे आणखीन पळस ही आपल्या इथं मिळतात.
1: बरं, आणखी कुठली आहेत?
0: बहाव्याची आहेत. बहाव्याचा आता खूप बहाव्याची आपल्याला झाडं दिसतात. पिवळा जो बहावा असतो, गोल्डन शॉवर ज्याला म्हणतो,
1: बरोबर,
0: त्या फुलाचा सुद्धा गुलकंद करतात.
1: बरं,
0: आणखी त्या फुलांची भाजी सुद्धा करतात
1: बहाव्याच्या.
0: बहाव्याच्या
1: त्याचे उपयोग काय?
0: तो थंडाव्यासाठीच उपयोग आहे त्याचा.
1: पण ऍक्च्युअल तो येतो उन्हाळ्यात.
0: उन्हाळ्यात येतो, मग त्याचा गुलकंद करून जर आपण ठेवला आणि त्याचा वापर केला
1: बर
0: तर त्याचा खूप छान फायदा होतो बहाव्याच्या फुलांचा.
1: बर, गुलकंद म्हणजे फक्त साखर,
0: खडी साखर आणखीन त्या पाकळ्या असं तुम्ही काचेच्या वरणीत एकावर एक थर लावून ठेवलेत.
1: बर,
0: आणि त्याचा जर वापर केलात तर तुम्हाला एक महिन्याभराने त्याचा गुलकंद तयार होतो.
1: बर,
0: आणि नंतर आपण तो वापरात आणू शकतो.
1: बरोबर, आणखी आहेत कुठली अशी फुलं?
0: हा, बकुळ आहे. बकुळीच्या फुलांपेक्षा बकुळीच्या झाडाचा खूप उपयोग आहे.
1: बर,
0: बकुळीच्या झाडाची पानं, बकुळीच्या झाडाची साल,
1: बर,
0: दातांसाठी आपण वापरू शकतो. हिरड्या घट्ट होतात. बकुळीची फुलं जर सुकलेली फुलं आपण जर ती फुलं कपाटात ठेवली तर आपल्या कपड्यांना, रेशमी कपड्यांना एक कसर लागत नाही आणि त्याचा वास पण छान लागतो. आणि बकुळीची फुलं आपण किचन मध्ये ठेवली आपल्या ट्रॉलीमध्ये वगैरे तर ती झुरळ होत नाहीत.
1: बर,
0: असं बकुळीच्या फुलांचा तीव्र सुगंधाचा उपयोग आहे.
1: बर,
0: आणि बकुळीच्या फुलांचा काढा जरी केला किंवा सरबत केला तर जुनाट, सर्दी, खोकला, दमा बरा होतो.
1: बर,
0: असं बकुळीचं झाडाचे सगळंच पानं, फुलं, साल हे सगळंच खूप उपयोगी आहे.
1: बरोबर, मगाशी तुम्ही सुरुवातीला कमळाचा सुद्धा उल्लेख केला होता हृदयासाठी. कमळ सुद्धा असं पटकन आपण घरी घेऊ शकू असं नाहीये, तर मग त्याच्यासाठी काय करावं?
0: आता बऱ्याच जणांच्याकडे घरी कमळ असतं आणि आपल्याला लावता पण येतं.
1: बर,
0: कमळ नाहीतर मग बाजारात मिळतं, पण घरी लावलेल्या कमळाचा उपयोग.
1: ती कुठली कमळ का? कुठलंही कमळ चालतं त्याच्यासाठी?
0: नाही, सहस्रदल म्हणजे ज्याला 100 पाकळ्या आहेत असं जे फूल असतं ते कमळ, आणि त्या कमळाच्या झाडाचं पान गोल असतं.
1: बर,
0: ते कमळ म्हणून ओळखायचं. आणि वॉटर लिलीचं जे पान असतं त्याला असं कात्री कात्री कात्री सारखे त्याचं पान असतं, ते वॉटर लिली.
1: मग वॉटर लिली म्हणजे एरवी जे आपल्याला गुलाबी कमळ बिमळ म्हणून दिसतात बाजारात ते वॉटर लिली आहे.
0: आणि कमळ म्हणजे ते सहस्रदल, लक्ष्मी ज्या ह्याच्यात बसलेली असते
1: म्हणजे गुलाबी
0: जो आहे ते कमळ. आणि वॉटर लिलीचा पण फायदा होणार नाही असं काही नाही, फायदा होऊ शकतो वॉटर लिलीचा, पण कमळाचा जास्त होईल.
1: बरोबर.
0: कमळाची फुलं आणून तुम्ही वाळवून त्याच्या पाकळ्यांची पावडर करून ठेवलीत आणि तुम्ही रोज घेत तर खूप म्हणजे खूप छान फायदा होतो. आणि मी हे स्वतः अनुभवलंय कमळाच्या

0: पाकळ्यांचा आहे. आणि जर असं कुठंच नाही मिळालं तर आपल्याला आयुर्वेदिक दुकानात ही पावडर सहज उपलब्ध होती.
1: बर
0: आता मी झेंडूचं तुम्हाला सांगितलं ना, झेंडू हे तीव्र जंतुनाशक आहे.
1: बर
0: झेंडूच्या पाकळ्या तुम्ही ग्लासभर पाण्यात रात्री भिजत घातला आणि सकाळी हे पाणी गाळून खडीसाखर घालून पिलं तर ह्यांना पोटाचे विकार पण बरे होतात.
1: बर
0: पोटातले कृमी कीटक लहान मुलांना पण दिलं तरी चालतं, खोकला बरा होतो. आणखीन आपल्याला जिथं जखम झालीय मोठी तिथं आपण त्याचा रस किंवा पानांचा रस लावला तर ती जखम लगेच भरून येण्यास खूप मदत होती.
1: बर एकंदरीत आपण असं बघितलं फुलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्याचा एक बहराचा काळ असतो, म्हणजे काही फुलं ही सरसकट 12 महिने उपलब्ध असतात असं नाही. त्याचप्रमाणे ऋतूनुसार भौगोलिक परिस्थितीनुसार ह्या सगळ्या गोष्टींचा त्या फुलांशी संबंध असतो, म्हणजे निसर्गाची असतोच असतो. तर त्या दृष्टीनं त्याच्यामध्ये काही औषधी गुण असतात का आणि त्याच भागासाठी ते उपयोगी असतात का? म्हणजे असं थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर कोकणामध्ये एखादं फूल उमलतंय, ते कोकणातच उमलतं, तर त्याचा जो काही औषधी गुण आहे तर तो त्याच वातावरणासाठी उपयुक्त होतो का असं विचार.
0: सुरंगीचं स्पेशालिस्ट

0: त्याचप्रमाणे ऋतूनुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार ह्या सगळ्या गोष्टींचा त्या फुलांशी संबंध असतो, म्हणजे निसर्गाची असतोच असतो. तर त्या दृष्टीनं त्याच्यामध्ये काही औषधी गुण असतात का आणि त्याच भागासाठी ते उपयोगी असतात का? म्हणजे असं थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर कोकणामध्ये एखादं फूल उमलतंय, ते कोकणातच उमलतं, तर त्याचा जो काही औषधी गुण आहे तर तो त्याच वातावरणासाठी उपयुक्त होतो का? असं विचार.
1: सुरंगीचं स्पेशली तसं आहे, सुरंगीचं जे फूल आहे ते कोकणातल्या वेंगुर्ला भागात ह्या सगळ्या पट्ट्यात सुरंगीची खूप झाडं आहेत आणि सुरंगीच्या फुलांचं अत्तर करतात.
0: बर,
1: आता आपल्याकडे लागवड चालू आहे पण अजून ती कितपत सुरंगीची फुलं आणि त्या गुणधर्म माने इथं किती त्याचा वापर होईल किंवा किती त्याचा वास तीव्र असेल हे अजून आपण सांगू शकत नाही, कारण आपल्याकडे अजून येत नाही. सुरंगीची झाडं ही सगळी आहेत, ही सगळी कोकण पट्ट्यात
0: आहेत,
1: वेंगुर्ला, सावंतवाडी ह्या सगळ्या पट्ट्यात, आणि तिथली जी सुरंगी आहे ती अतिशय छान आहे, त्याचं अत्तर बनवतात सुरंगीच्या फुलांचं.
0: बरोबर.
1: मोगऱ्याची फुलं आहेत ही तर उन्हाळ्यात आपण सगळ्यांना मन मोहून तर टाकतच आहे.
0: बरोबर.
1: आणि मोगऱ्याची फुलं सुद्धा जर तुम्ही पाण्यात घालून ठेवली आणि तुम्ही ते पाणी प्यायला तरी शरीराला थंडावा मिळतो, किंवा माठात टाकलं
0: बर
1: तरी पण तुम्ही चालू शकतो.
0: बर.
1: आणि उन्हाळ्यात जी फुलं सगळी जी उमलतात ती थंडावा मिळणारी असतात शक्यतो.
0: बरोबर. म्हणजे पण खरं तर तो ऋतू उन्हाळा
1: असतो
0: पण त्यांचे गुणधर्म
1: थंड असतात.
0: बरोबर. त्याचे मग अशी कोणकोणती फुलं आहेत?
1: गुलाब, मोगरा, मोगऱ्यातले सगळे प्रकार, जाई, जुई, चमेली, पुन्हा बहावा. बहावा पण थंडावा देतो.
0: बरोबर.
1: झेंडू आहे हे उष्ण प्रकृतीचं आहे, ते थंडीत येतं. हिवाळ्याच्या दसरा दिवाळीच्या दरम्यान झेंडू येतो, हे थोडस उष्ण प्रकृतीचं आहे. शेवंती सुद्धा उष्ण प्रकृतीचं आहे. आणखीन निशिगंध आहे ते थंड आहे, निशिगंधानं थंडावा येतो. निशिगंध बऱ्यापैकी पावसाळा सोडल्या सगळ्या ऋतूत आपल्याला निशिगंध मिळतो.
0: बरोबर. त्या ऋतुमानानुसार त्यांचे त्यांचे गुणधर्म आणि त्याप्रमाणे ती औषधाचा आपण वापर करू शकतो. जेव्हा आपण औषध म्हणून ही फुलं वापरतो वेगवेगळी तुम्ही सांगितली, तर त्यासाठी काही काळजी घेणं गरजेचं आहे का?
1: धोतऱ्याची फुलं ही विषारी असतात, धोतऱ्याचा फुलाचा वापर आपण कधीही आपल्या मनाने करायचा नाही.
0: बर.
1: मग तुम्ही गुलाब, जास्वंद, मोगरा, झेंडू, निशिगंध ही फुलं आपण आपल्या माहितीची आपण वापरू शकतो.
0: बरोबर. मग धोतऱ्यासारखी आणखी कुठली फुलं आहेत का?
1: आहेत पण तशी आपल्याला ती घरात उपलब्ध नसतातच. धोतरा तर हा विषारीच आहे,
0: बर,
1: पोटात घेण्यासाठी तर उपयोगी नाहीच आहे. बाह्य उपचारासाठी धोतऱ्याचा वापर करतात, ते पण आपण वैद्यांच्या सल्ल्याने करावे, आपल्या आपण काही करू नये तसं.
0: बरोबर. आता या ज्या औषधं म्हणून आपण ही जी फुलांची वापर करतोय त्याच्यामध्ये अशी काही बंधनं आहेत का? म्हणजे तुम्हाला काही बीपी डायबिटीस आहे किंवा तुम्ही म्हटलं तसं गर्भवती महिला, लहान मुलं ह्यांच्यासाठी काही बंधनं पाळणं गरजेचं आहे?
1: नाही, ही फुलं सगळ्यांना चालू शकतात, असं काही बंधन नाही. लहान मुलं, गर्भवती स्त्रियांना पण मोगरा, गुलाब, सगळी फुलं, शेवंती सगळी चालू शकतात, तसं काही अडचण येण्याची शक्यता नाही. म्हाताऱ्या माणसांना सुद्धा चालू शकतात.
0: बर बर. फक्त ती योग्य तऱ्हेनं आपण त्याचा वापर
1: वापर करायचा, आणखीन त्याच्यावरती कीटकनाशक मारलेली नाहीत ना ह्याची आपण काळजी घ्यायची. ती फुलं कधीही वापरायची नाहीत, आपल्या घरच्या बागेतली कुंडीतली अशीच फुलं आपण वापरायची.
0: बर. आणखी काही असे फुलांचे औषधी उपयोग सांगाल का की जी आणखी वेगवेगळी आहेत? किंवा तुम्ही काही मोघम सांगितलेत आम्हाला पण त्या व्यतिरिक्त आणखी काही वेगवेगळे असतील तर ते सांगा.
1: जास्वंदीमध्ये पण आता सध्या अनेक रंग, अनेक प्रकार उपलब्ध आहेत, पण आपण गणपतीला जी लाल देशी जास्वंद वापरतो ती औषधी आहे. औषधी म्हणजे त्याचं सरबत पण होऊ शकतं आणि ती केसांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. जगपा कुसुम असा त्याचा उल्लेख केला जातो. निरनिराळे जास्वंदीचे रंग आहेत पण लाल रंगाची जी जास्वंद आहे तीच आपण औषधासाठी वापरू शकतो.
0: थोडासा कशा पद्धतीनं त्याचा किंवा तेलासाठी कसा वापर केला जातो?
1: जास्वंदीची फुलं जी आहेत ती आपण ती आणि जास्वंदीची पानं ही दोन्ही तुम्ही तेलामध्ये उकळून त्याचा वापर केसांसाठी केला जातो आणि त्याच्यामुळे केस काळे होतात आणि गळायचे सुद्धा कमी होतात. आणि सरबत म्हणाल तर जास्वंदीची फुलं जी आहेत ती तुम्ही गरम पाण्यात जर जास्वंदीची फुलं घातली तर त्या फुलांचा सगळा अर्क त्या पाण्यामध्ये उतरतो आणि लाल रंगाचं पाणी तयार होतं आणि त्याचा

0: आपण सरबतासाठी वापर करू शकतो. लिंबू पिळून, आवळा घालून, पुदिना घालून आपण त्याचं सरबत बनवू शकतो. रक्तदाब नियंत्रणासाठी लाल जास्वंदीचा खूप उपयोग होतो. आणखीन लाल जास्वंद हे त्वचा सुद्धा मऊ ठेवते. त्याच्यात एक प्रकारची जेल असते त्या जास्वंदीच्या फुलात, ती आपली त्वचा मऊ ठेवते. आणि हेअर डायसाठी जास्वंदीची पानं सुद्धा वापरतात, त्यामुळे केस काळे राहू शकतात त्याचा रंग.
1: बरोबर. ह्या आपण थोडंसं फुलझाडांविषयी आतापर्यंत बोललो. अशी काही झाडं किंवा वनस्पती आहेत का की ज्या सहज आपण घरामध्ये लागवड करू शकतो आणि त्याचे औषधी उपयोग आहेत?
0: आहेत ना. आपण गवती चहा घरात लावू शकतो.
1: बर.
0: गवती चहाचा काढा आपण करू शकतो. एकतर आपण चहात घालून चहा सुगंधी बनवू शकतो. गवती चहाचं तेल सुद्धा निघतं.
1: बर.
0: ते सुद्धा उपयोगी असतं. पुन्हा तुम्ही घरात वाळा सुद्धा लावू शकता.
1: बर.
0: वाळ्याची जी मुळं आहेत ती आपण आता समजा तुम्ही जून महिन्यात वाळा लावला तर तुमचा उन्हाळा येईपर्यंत त्याची पूर्ण वाढ होते. मग तुम्ही कुंडीतला वाळा काढून त्याची मुळं वापरली पाण्यासाठी मे महिन्यात, तर आपलं पाणी उन्हाळ्यावर सुगंधित होऊ शकतं.
1: आणि त्याच्यामध्ये
0: थंडाव्याचं प्रमाण खूप आहे, त्यामुळं वाळा आपण लावू शकतो. वेखंड घरी लावू शकतो.
1: बर.
0: वेखंडाचे पण कंद मिळतात.
1: बर.
0: तुम्ही वेखंड पण लावू शकता. वेखंडाचं झाड लावलं की तुमच्या घरात डास पण येत नाहीत. आणि सर्दीसाठी वेखंड खूप उपयोगी आहे.
1: बर.
0: कोरफड लावू शकतो आपण. कोरफडीमुळं खोकला कमी येतो. केसांसाठी उपयोगी आहे कोरफड. पुन्हा पण तुळस तर आपली आहेच आहे. तुळशीची झाडं जरी तुम्ही भरपूर लावली तरी तुळशीमधून येणारा जो ऑक्सिजन आहे त्याचा आपल्याला छान फायदा तर होतोच होतो. तुळशीच्या पानांच्या रसामुळे खोकला कमी होतो. तुमच्या शरीरातला ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. त्यामुळं
1: तुळस असावी घरात.
0: तुळस
1: आपण असतेच म्हणजे बरेच.
0: म्हणून तर तुळस पूज्य आहे की ह्या सगळ्याच्या त्याच्या फायद्यामुळं की तिच्यात लक्ष्मीचा वास आहे. आपलं आरोग्यच चांगलं राहतं त्यामुळं.
1: बरोबर.
0: लक्ष्मीचा वास आहे आपण तुळशीत म्हणतो त्यामुळं.
1: बरोबर.
0: अशी पूज्य तुळस आपल्या घरात असावी. सर्दी खोकला शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण त्यानं वाढतं.
1: बरोबर.
0: वातावरण चांगलं होतं. वातावरण शुद्धी होते तुळशीमुळं.
1: बरोबर.
0: आपण कढीपत्ता लावू शकतो. कढीपत्त्याची जी फुलं येतात त्या फुलांचा वास पण खूप सुंदर असतो.
1: कढीपत्त्याला फुलं येतात हेच माहित नव्हतं.
0: कढीपत्त्याला फुलं येतात.
1: बर.
0: आणि त्याच्यानंतर त्याच्या बिया तयार होतात. पण त्या फुलांचा वास इतका छान असतो कढीपत्त्याच्या. खूप छान असतो. आणि ती दिसायला पण छान असतात. गुच्छानी येतात.
1: बर.
0: कढीपत्ता तर केसासाठी चांगला तर आहेच आहे. रक्तवाढीसाठी चांगला आहे. कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम खूप आहे.
1: बर.
0: त्यामुळं प्रत्येक गृहिणीनं रोज एक मुठभर कढीपत्ता खाल्ला नुसताच.
1: बर.
0: तर तिचं आरोग्य खूप छान राहायला मदत होते.
1: वा, खूप छान आहे हे. खरं म्हणजे तुम्ही मुद्दामून आपल्या मैत्रिणींसाठी ही टीप दिलीत हे खूप चांगलं आहे. एकतर केसांसाठीही तो चांगला आहे आणि आपल्याला माहितीये की प्रत्येक वयाच्या टप्प्यावरती वेगवेगळ्या गोष्टी ना आपल्याला सामोरं जायचं असतं. तर त्यासाठी
0: प्रत्येक गृहिणीनं रोज एक मुठभर कढीपत्ता खावा. एकतर कॅल्शियम आहे त्याच्यात, केसांसाठी चांगला आहे. केस काळे राहतात त्यांनी, पांढरे
1: व्हायचं प्रमाण
0: कमी होतं. प्राजक्ताची फुलं आहेत ती संध्याकाळी उमलतात. प्राजक्ताच्या फुलांचा संध्याकाळी जरी असा वातावरणात इतका सुगंध पसरतो की त्यांना मन आपलं एकदम प्रफुल्लित होतं. आणखीन अरोमा थेरपीमध्ये किंवा पुष्प औषधीमध्ये ह्याचाच वापर करून औषधं बनवलेली असतात. की म्हणजे सुवासामुळे आपलं मन कसं कमी होतं, आपला स्ट्रेस कसा कमी होतो, त्याच्यात प्राजक्ताचा पहिला नंबर लागेल.
1: बर.
0: आणि प्राजक्ताच्या फुलाचे देठ केशरी असतात.
1: हो.
0: तर ते आपण केशरी रंग करण्यासाठी, कृत्रिम रंग न वापरता आपण केशरी रंग करण्यासाठी प्राजक्ताच्या देठांचा वापर करू शकतो.
1: बर.
0: तुम्ही केशरी भात करण्यासाठी, केशरी खीर करण्यासाठी जर ते देठ तुम्ही वापरले दुधात उकळून तर केशरासारखाच त्याचा केशरी रंग येतो. आणखीन प्राजक्ताच्या पानांचा जो काढा आहे तो तुम्हाला तापावर अतिशय गुणकारी आहे. प्राजक्ताचा पानांचा काढा घेतला, काहीही इन्फेक्शन न होता जर थंडीनं ताप आला असेल तर तो ताप प्राजक्ताच्या पानांच्या काढ्याने जातो. आणखीन संधिवातावर पण त्याचा उपयोग आहे.
1: बर.
0: प्राजक्ताची पानांचा लेप वाटून तुम्ही जर दुखऱ्या भागावर लावलं तर तुमचं दुखायचं प्रमाण किंवा सूज कमी येते.
1: बर.
0: प्राजक्ताच्या पानाने.
1: बर.
0: अनंताची जी फुलं असतात, पांढरी जी आपण गणपतीला वाहतो अनंताची फुलं.
1: बरोबर.
0: ती संध्याकाळच्या वेळी उमलतात. त्याचा वास तर इतका मंत्रमुग्ध करणाराच असतो. आणि अनंताच्या झाडाचं जे मूळ असतं

0: हे खूप औषधी असतं. शरीरातली ते उष्णता कमी करतं. अनंत मूळ म्हणायचं त्याला, ते खूप औषधी आहे. स्त्रियांच्या बऱ्याच रोगात ते उपयोगी येतं. आणखीन अनंताचं फूल सुद्धा तुम्ही जर पाण्यात ठेवलं रात्री आणि जर सकाळी त्याचं पाणी पिलं तरी पण आपल्याला खूप फ्रेश आणि मन छान होतं, की त्या पाण्यालाच इतका वास खूप छान आलेला असतो असं त्या औषधी फुल. आणि त्याची मुळं खूप औषध आहे, त्याच्यापासून सारी वाद्यासह हे औषध बनवतात अनंताच्या मुळापासून. ते आपल्या लहान मुलांसाठी स्त्रियांसाठी अतिशय उपयोगी आहे.
1: एकंदरीत सगळ्या फुलांचे आपण औषधी उपयोग बघितले, पण इन जनरल पुष्प औषधी याचा कशासाठी जास्त करून उपयोग केला जातो आणि सध्याची जी जीवनशैली आहे आपण बघतोय त्याच्यासाठी याचा कशा प्रमाणात उपयोग होऊ शकतो?
0: आपल्या भारतात खूप जुनी पद्धत आहे किंवा खूप वर्षांपासूनची परंपरा आहे की सुवासाची थेरपी, अरोमा थेरपी, खूप आजारांना बरे करण्यासाठी याचा वापर होतो आणि यामुळे आपल्या मनावर त्याचा जादुई परिणाम होतो. अरोमा थेरपीमध्ये तेलांचा वापर होतो, तेलांमध्ये फुले घालून त्याचा अर्क काढतात, त्याला इसेन्शियल ऑइल म्हणतात. ते ऑइल जरी आपण शरीराला लावलं तरी आपलं मन आणि शरीर आणि त्वचा सुद्धा छान होते. आता ह्या इसेन्शियल ऑइल मध्ये कुठली कुठली लव्हेंडर, जोजोबा, गुलाब ही औषधं वापरतात. आणखीन ह्याच्या वापरामुळे काय होतं, मेंदू शांत होतो, संतुलित राहतो. मेंटल इमोशनल आजारावर अरोमाथेरपीचा खूप उपयोग होतो. आणि कनोज मध्ये, भारतामध्ये आपल्याकडे कनोज जे शहर आहे तिथं अत्तर बनवण्याचे, पारंपरिक जुनं अत्तर बनवण्याचे कारखाने आहेत. तिथं हे अत्तर
1: नैसर्गिकरित्या
0: बनवलं जातं. आणि अरोमाथेरपी ही एक हिलिंग ट्रीटमेंट आहे. अरोमा म्हणजे वास, सुवास. ही ह्याच्याच या थेरपीमध्ये फुलं, पानं याच्यापासून तेल आणि अत्तर बनवतात. आणि आपण हे तेल आणि अत्तर झाली आणि आपण जर पोटात घ्यायचं असेल तर आपण ही फुलं, पानं गरम पाण्यात किंवा पाण्यात रात्रभर काचेच्या ग्लासमध्ये घेऊन त्याचं पाणी पिऊ शकतो. ह्याचा काहीही साईड इफेक्ट नाही, त्याचा छान शरीराला उपयोग होतो.
1: नक्कीच. आणि तुम्ही म्हणालात तसं, हे सुगंधित फुलांचा आपण या अरोमासाठी उपयोग करू शकतो, म्हणजे मग ती घरच्या घरी आपण तेल करू शकतो.
0: या तेला तेल करण्यासाठी खोबऱ्याचं शुद्ध तेल किंवा तिळाचं तेल वापरायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी फुलं मिळतात किंवा उपलब्ध आहे ती तुम्ही तेलात जर घालून ठेवली तर
1: साधारण कुठली फुलं सांगाल?
0: मोगऱ्याचं होऊ शकतं, जाई जुई, चमेली, सोनचाफा होऊ शकतं, लव्हेंडरची फुलं मिळतात.
1: बर, म्हणजे थोडक्यात जी सुगंधी
0: फुलं आहेत त्याचं तुम्ही कुणकुणा कशाचंही अत्तर बनवू शकता किंवा तेल बनवू शकता.
1: बरोबर. तर एकंदरीत रोहिणीताई, की खूप छान पद्धतीनं अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या फुलांविषयी तुम्ही सांगितलं, तर याचा वापर आणि तुम्ही जी सांगितलेली माहिती आहे यासाठी एकंदरीत श्रोत्यांना आमच्या तुम्ही काय सांगाल?
0: माझं मैत्रिणीनं असं सांगणं आहे की आपल्या गृहिणींच्या हातातच हे सगळं आसपास असतो, पण आपण काय करतो की फुलं आणतो, देवाला घालतो, नंतर झालं विसर्जन करतो. असं नाही, त्या फुलांचा वापर आपल्या मनासाठी, शरीरासाठी, ह्याच्यासाठी आपण करू शकतो. आणखीन त्याच्यानंतर ती फुलं देवाची वगैरे सुकलेली असतात किंवा आपण ही वापरणार औषधासाठी ती फुलं वापरून जी शिल्लक राहिलेली असतात त्याचं तुम्ही कंपोस्ट करून ते सुद्धा तुम्ही कुंडीत वापरू शकता किंवा त्याची माती होऊ शकते.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यात तुम्ही झाडं लावू शकता, त्यामुळे त्याचं फुलांचं पानं, फुलं काहीही वाया जात नाहीत किंवा कचऱ्यात न टाकता आपण त्याचं, त्याच्या वापर झाल्यानंतर त्याचं कंपोस्ट करून त्याचा सुद्धा वापर करू शकतो. माझं मैत्रिणीनं असं सांगणं आहे की रोजच्या वापरात हे आपल्या सहजासहजी हातात असतं. त्याचा आपण, आपल्याला दोन फुलं मिळाली जास्वंदीची, पाण्यात घालून ठेवायची, आपण सगळ्या घरातल्यांना रंगीत सरबत द्यायचं. गोकर्णीची फुलं मिळाली, आपल्या तब्येतीसाठी चांगलंच आहे. ब्लू टी सकाळी सकाळी प्यायचा. हे जाता येता करून आपण आपली तब्येत खूप छान ठेवू शकतो.
1: नक्कीच.
0: हे मी सगळं जे तत्व तुम्हाला सांगितलंय ते मी, माझा छंद आहे की फुलांचा कसा उपयोग होईल किंवा फुलं का फेकू नयेत, वापर झाल्यानंतर का फेकू नये, त्याचा पुढे काय उपयोग होईल, असं शोधत शोधत माझ्या छंदातून, वाचनातून मी ह्या सगळ्याचा अभ्यास केला आणि ह्या सगळ्याचा अनुभव घेतलाय. आणि असाच अनुभव माझ्या सगळ्या मैत्रिणींनी घ्यावा आणि त्याचा सगळ्यांनी वापर करावा.
1: तर खूप छान रोहिणीताई, वेगळी माहिती आज आम्हाला इथं मिळाली, कारण तुम्ही म्हणालात तसं ही सगळी फुले

0: बागेत कदाचित सगळ्यांच्या येतही असतील, फक्त काढून देवाला घालण्यापुरती त्याचा वापर होत असेल, पण ह्या सगळ्या गोष्टीतनं खूप काही गोष्टी मिळतायत आपल्याला. म्हणजे प्रत्येक अगदी फुल, अगदी तुम्ही सांगितलं तसं बकुळ प्राजक्तासारखी छोटी जरी फुलं असली तरी त्याच्यामध्ये खूप औषधी असे छान गुण आहेत. तर खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. तर आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं याबद्दल वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
1: नमस्कार.

तर सख्यानं रोहिणी पाटील यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली आणि या मुलाखतीतून आपल्याला बागेत सहज उपलब्ध असणाऱ्या फुलझाडांचे आणि इतरही झाडांचे औषधी गुणधर्म समजले. निदान ही तरी झाडं आपण आपल्या बगीच्यामध्ये नक्की लावू शकतो. मैत्रिणींनो, निसर्ग आपल्याला नेहमीच भरभरून देत असतो. आवश्यकता आहे ते त्यानं दिलेल्या या दानाची जपणूक करण्याची आणि या निसर्गाचं संवर्धन करण्याची. अगदी आपल्या घराच्या भोवताली फार जागा नसेल किंवा खूप काही झाडं आपण लावू शकत नसलो तरी ही जी काही उपयोगाची झाडं आहेत ती अगदी घराच्या बाल्कनीमध्ये किंवा गच्चीमध्ये आपण नक्की लावूया आणि आपली एक छोटीशी बाग नक्की तयार करूया आणि ह्या आपल्या छोट्याशा बागेतून आपल्या मनाचा आनंद नक्की मिळवूया आणि या निमित्तानं निसर्ग संवर्धनाचा वसा देखील आपल्याकडून जपला जाईल. कार्यक्रमात या टप्प्यावर ऐकूया एक छानसं गीत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आणि या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि आता ऐकूया नेत्रा भगवान यांचं कविता वाचन.

प्रयत्न थोडा करशील तेव्हा आवाज येईल शांततेतून. प्रयत्न थोडा करशील तेव्हा आवाज येईल शांततेतून. भारत माता बोलत असेल तुझ्या आतून मनातून. सांगेल कथा शौर्याच्या ती अभिमानाच्या धैर्याच्या. मातीसाठी प्राण दिलेल्या कणखर दैवी लोकांच्या. सांगेल सारा इतिहास ती सांगेल खुणा पुसलेल्या. दाखवेल चेहरा खऱ्याचा अन दाखवेल गोष्टी रचलेल्या. रडेल जेव्हा आठवेल तिला धर्माधर्मांमधले वाद. युद्ध दंगल फाळणीने घातलेली मृत्यूला साद. सांगेल आक्रमणे परकीयांची सांगेल गुलामगिरीचा अपमान. सतत दिसेल मनात तिच्या स्वप्न अखंड हिंदुस्थान. निसर्गाबद्दल बोलताना चेहरा तिचा खुलेल. प्रत्येक राज्याबद्दल अगदी अभिमानाने बोलेल. भाषांबद्दल बोलेल ती सांगेल परंपरा संस्कृती. स्वातंत्र्याच्या सुखात सुद्धा आठवेल हुतात्म्यांची महती. शेवटी जेव्हा थांबेल ती तेव्हा हसत दे निरोप. शेवटी जेव्हा थांबेल ती तेव्हा हसत दे निरोप. कारण असंख्य लोकांमध्ये पेरायचं असेल तिला देशाभिमानाचं रोप. शब्द. तसं तू बरंच जाणतेस आता हेही जाण. बांधून नको ठेवू भात्यात शब्दांचा बाण. खुपेल तुझा शब्द तरीही तू बोल. हळूहळू कळेल तुलाही शब्दांचं त्या मोल. शब्द म्हणजे आयुष्याची सहज सुंदर वाट. शब्द म्हणजे लख ऊन. शब्द म्हणजे धुक दाट. शब्द जाणतात सार काही. शब्दही बोलतात शब्दातून. जमलं तर पटलं तर काढ त्यांना भात्यातून. मौन काही वाईट नाही. मौनाची एक भाषा असते. पण शब्द बोलतात थेट त्यांना कोठेही पोचण्याची मुभा असते. भाषा असो कोणतीही शब्द असतात महत्वाचे. शब्दच ठरतात मर्मसार अस्तित्वाच्या पहाडाचे. एकटं नको समजू तुला जरी कोणी उरणार नाही. एकटं नको समजू तुला जरी कोणी उरणार नाही. शब्द असतील सोबतीला ते साथ सोडणार नाही. प्रॅक्टिकल वागूया का थोडं? म्हणजे कविते बिवितेत लिहिण्यासाठी ठेवू थोडं बाजूला. पण हे आता समजू की वारा तसा अलगत कोणाच्या हातात काही येत नाही. वारा तसा अलगत कोणाच्या हातात काही येत नाही. डोळे बघून सहज सारे विचार वाचता येत नाही. प्रेम कवितेतला मोगरा काही एकमेव फूल नाही. आणि मौन काही नेहमी सारी खरी उत्तरं देत नाही. काळ ठरत नसतो औषध प्रत्येकच समस्यांवर. प्रेम कधी पुरत नसतं पसाभर ओंजळभर. कोणी कोणात नसतो अडकत आपलं सोडून आयुष्यभर. आणि नेहमी असतोच किताबा आपला आपल्याच हृदयावर. खरंच का दुःख वाहतात कधी डोळ्यांमधल्या अश्रूतून? खरंच आपण जाणतो एकमेकांना विचारातून मनातून. घरच्यांशिवाय देत नाही कोणी आशीर्वाद जीव ओतून. आणि नको धडपड व्यक्त करण्याची प्रत्येक क्षण कवितेतून. सार सार समजून आता जगू वास्तवात. स्वगत उपयोगी पडत नसतात साध्या भांडणात. आपले साधे शब्द आणि साधे विचार बरे. तेच ठरतील आयुष्यामधल्या प्रत्येक क्षणी खरे. ओवी.

विरोधाभासातलं साम्य. तो उगवत्या सूर्यासारखा होता, तेजस्वी, प्रसन्न, चकाकता. ती मावळत्या सूर्यासारखी भासायची, उदास, शांत, स्वतःमध्ये हरवणारी. त्याला तिच्या शांततेचं कोडं पडायचं नेहमी आणि तिला त्याच्या प्रसन्नतेचा हेवा वाटायचा. तिला त्याचं चकाकणं उग्र वाटायचं, त्याला तिचं शांत राहणं भेसूर वाटायचं. त्याला तिचं नेमक्या वेळेस मावळणं आवडायचं नाही, तिला मात्र त्याच्या उगवण्याचं कौतुक वाटायचं. तो तिची शांतता घेऊ पाहायचा, ती त्याला तेजस्वीपणाचं गमक विचारायची. त्या एकमेकांना आपलं आयुष्य ठाऊक होतं, त्या एकमेकांना एकमेकांचं आयुष्य ठाऊक होतं. त्या एकमेकांना एकमेकांची विशेषता ठाऊक होती आणि त्या एकमेकांना आपण असेच राहू हेही ठाऊक होतं. त्याला तिचे गुण हवे होते, तिला त्याचे गुण हवे होते, पण ते कधी घडलेच नाही. त्यांच्या नशिबाच्या रेषा कधी जुळल्याच नाही. त्यांच्या दिशा वेगळ्या होत्या, त्यांचे मार्ग वेगळे होते, त्यांचं आयुष्य वेगळं होतं. साम्य होतं ते फक्त एकाच गोष्टीत, त्याच्या शेवटापासून तिची सुरुवात होती आणि तिच्या शेवटापासून त्याची सुरुवात होती.

तर श्रोतेहो, आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि आता मात्र ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

श्रुती हो, विविध भारती वनिता मंडळ हा कार्यक्रम आत्ता आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचं 1 वाजतं आहे. सुरुवातीला विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल 5:05. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्हा वार्तापत्र आणि दुपारी 3 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तेव्हा श्रोते हो, सुरुवातीला ऐकूयात विविध भारती मुंबईचे कार्यक्रम.

झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7,50,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. देशात दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतली शहरं तसंच दुर्गम भागांमध्ये विमान प्रवासाला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल विकसित उडान या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला. 28,840 कोटी रुपयांच्या या योजनेमुळे 100 जास्त विमानतळं आणि 200 हेलिपॅड्सच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी व्यक्त केला. राजस्थानच्या जोधपूर इथं झालेल्या या कार्यक्रमात जोधपूर विमानतळावर नव्या टर्मिनल भवनाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. सरकारच्या जैवइंधन मिश्रण कार्यक्रमाबाबत होणाऱ्या विधायक टीकेचं स्वागत करायची सरकारची भूमिका आहे आणि आलेल्या सूचनांचा या कार्यक्रमात समावेश करून आवश्यक त्या सुधारणा करू असं आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलं. राजस्थानात एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. इथेनॉल ही नवी संकल्पना नसून एका शतकापेक्षा जास्त काळ याचा वापर होत आहे असं त्यांनी सांगितलं. ऑस्ट्रेलियासाठी भारत हा आर्थिक क्षेत्रातला महत्त्वाचा भागीदार आहे असं प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानेज यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 8 ते 10 जुलै दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर अल्बानेज यांच्या कार्यालयानं एक निवेदन जारी केलं. भारत ही जगातली 4थी सर्वात मोठी आणि सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून या दोन देशांमधलं सहकार्य हे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पायावर उभं आहे असं यात म्हटलं आहे. व्यापार संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधलं सहकार्य हे दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरत आहे. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी या दोन देशांमधले संबंध महत्त्वाचे आहेत असंही निवेदनात नमूद केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार बहारीन कुवैत आणि ओमान या देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दरम्यान ते या देशांचे परराष्ट्र मंत्री आणि नेत्यांबरोबर बैठका घेतील. भारताचे या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करणं तसंच स्थानिक घडामोडी आणि सामायिक हिताच्या मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करणं हा या दौऱ्याचा उद्देश असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. यंदाच्या श्री अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसांमध्ये 32,313 भाविकांनी अमरनाथाच्या पवित्र गुहेचं दर्शन घेतलं आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच 20,145 भाविकांनी दर्शन घेतलं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. दरम्यान यात्रेकरूंचा 4था जत्था आज पहाटे जम्मूमधल्या भगवतीनगर यात्रीनिवासातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाला. या टप्प्यावर 6,731 भाविक 291 वाहनांमधून पहलगाम आणि बालतल या दोन्ही मार्गांनी अमरनाथकडे रवाना झाले. दोन्ही मार्गांवर यात्रेसाठी आवश्यक सुरक्षा आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हेनेझुएलातल्या दुहेरी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 2,954 वर गेल्याची माहिती नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष होर्हे रॉड्रिगेज यांनी दिली. या दुर्घटनेत 16,000 जास्त जण जखमी झाल्याचं तर जवळपास 16,000 जण बेघर झाल्याचंही त्यांनी सांगितलं. मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरू आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिगेज यांनी 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. 24 जून रोजी 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केलच्या 2 शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलाला हादरवून सोडलं होतं. काँगो या देशात इबोला विषाणूचा प्रादुर्भाव सुरूच असून आतापर्यंत 1,528 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 492 जणांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार 239 रुग्ण बरे झाले आहेत तर 628 रुग्णांना विलगीकरणात ठेवलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय 185 संशयित रुग्णांचीही नोंद झाली आहे. अमेरिकेच्या 250 स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर

0: पुतीन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. पुतीन यांचे सहाय्यक युरी योशाको यांनी ही माहिती दिली. युक्रेन विरुद्धच्या संघर्षात लवकरात लवकर तोडगा निघाला तर दोन्ही देशांमधल्या व्यापक सहकार्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल असं मत यावेळी ट्रम्प यांनी व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात काल इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला आहे. भारतानं इंग्लंडसमोर ठेवलेलं 191 धावांचं लक्ष इंग्लंडनं 19 षटकांमध्ये पूर्ण केलं. आता भारत आणि इंग्लंडमधला पुढचा सामना येत्या मंगळवारी नॉटिंगहॅम इथं होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सनं पॅराग्वेवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बापेनं सामन्यातला एकमेव गोल केला. आता उपांत्य फेरीत फ्रान्सचा सामना मोरोक्कोशी होईल. राऊंड ऑफ 32 मधल्या शेवटच्या सामन्यात काल अर्जेंटिनानं कार्बो वेर्डेवर तर कोलंबियानं घानावर विजय मिळवून राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीच्या 3ऱ्या फेरीत एलिझे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारी 2ऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकी हिला 6-7, 6-1 अशा सेट्समध्ये पराभवाचा धक्का दिला. तर अलेक्झांड्रा याला हिनं 3ऱ्या क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वियांतेक हिच्यावर 7-6, 6-2 अशी मात केली. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तीजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तीजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात आजही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सोसायट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलीत, त्यामुळे वाहतूक खोळंबल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. ठाणे जिल्ह्यातही दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यात खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100 अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. बुलढाणा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र, गुजरात, कोकण, गोवा आणि ओदिशासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान इथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000 घरात. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांचं निधन. आणि देशभरात पावसाचा जोर कायम. मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँडच्या 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरिकांनी सहकार्य करण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे सुहास शिरसाट विजयी. आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा.
2: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
3: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या अद्यावत करण्याचं काम सुरू झालं आहे. 29 जुलैपर्यंत चालणाऱ्या या कार्यात घरोघरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी केलं आहे. दरम्यान मुख्य निवडणूक अधिकारी विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश

0: त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. या मोहिमेअंतर्गत 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्जांचं वितरण आणि संकलन करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी 10 कोटी रुपयांचा निधी तातडीनं उपलब्ध करून देण्यात येईल असं मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितलं. छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यपूर्तीनिमित्त आयोजित प्रगतीपथ दौऱ्याअंतर्गत केंद्रीय राज्यमंत्री नीमूबेन बंभानिया छत्रपती संभाजीनगर इथं आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी शेंद्राबिडकीन इथल्या ऑरिक सिटीमधल्या विविध औद्योगिक प्रकल्पांची पाहणी केली तसंच विविध उद्योगांना भेट देऊन सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डीएमआयसी अंतर्गत विकसित होत असलेल्या ग्रीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पाची माहिती घेतली. विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे सुहास शिरसाट यांचा विजय झाला. त्यांना 455 तर महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे यांना 134 मतं मिळाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एकत्रित निधीतून वेतनावर विविध 38 विभागात शिक्षकांची 116 पदे भरण्यात येणार आहेत. 15 जुलैपर्यंत ऑनलाईन आवेदन मागवण्यात आले असून उमेदवारांची लेखी परीक्षा मुलाखतीद्वारे पदे भरण्यात येणार आहेत अशी माहिती कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समर्थ पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीनं आवेदन मागवण्यात आले असून याची लिंक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्ह्यात उत्साहात राबवण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं N8 इथल्या महानगरपालिका रुग्णालयात महापौर समीर राजूरकर यांच्या उपस्थितीत या मोहिमेचं उद्घाटन झालं. पहिल्या दिवशी महानगरपालिका क्षेत्रात 84% तर जिल्हाभरात 94% लसीकरण पूर्ण झालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये गारखेडा इथली 1.16 हेक्टर आर इतकी शासकीय जमीन औद्योगिक आणि कामगार न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी आणि न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या उभारणीसाठी मंजूर करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. नवीन शैक्षणिक वर्षाचं जिल्ह्यातल्या शाळांमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये चिवडा आणि मिठाई देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत झालं. इस्कॉन अन्नामृतच्या वतीनं हा खाऊ तयार करण्याच्या कामात महापौर समीर राजूरकर, मनपा आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त अंकुश पांढरे सहभाग झाले होते. या मान्यवरांनी शाळांमध्ये बालकांना हा खाऊ भरवून त्यांचं स्वागत केलं. शहरातल्या अनेक शाळांच्या प्रवेशद्वारांवर रंगीबेरंगी रांगोळ्या काढून प्रवेश कमाली सजवण्यात आल्या होत्या. काही शाळांमध्ये घोड्यावरून तर काही शाळांमध्ये रथातून विद्यार्थ्यांनी प्रवेश केला. आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं गरवारे क्रीडा संकुल इथं योगाभ्यास करण्यात आला. जिल्हा प्रशासनातर्फे सामूहिक योगासनांचा सराव बीबीका मकबरा आणि विभागीय क्रीडा संकुल इथं आयोजित करण्यात आला होता. माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो, जिल्हा प्रशासन आणि भारतीय योग संस्थान यांच्यातर्फे N8 इथल्या वनस्पतीशास्त्र उद्यानात योग दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रम झाला. यानिमित्त भारतीय योग संस्थांच्या वतीनं शहरातून योग दिंडी काढण्यात आली.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित

हमसे मोहब्बत हमसे जवानी रंग भरी है अपनी कहानी हमसे मोहब्बत।

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचप्रमाणे आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 3 वाजत आहेत. आता प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी, केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. एलएनजी पुरवठ्याचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. मुंबई विमानतळावर महिला प्रवाशाकडून 6 कोटी रुपयांचं 4 किलो परदेशी सोनं जप्त. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन, मान्यवरांकडून शोक व्यक्त. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत. यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक 1 तास थांबवण्यात आली होती. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. हार्बर लाईनवर शिवडी स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर झाड पडल्यानं रेल्वेसेवा खंडित झाली होती. आज दुपारी 3:22 सुमाराला समुद्राला 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा पाणीसाठा वाढून 13% गेला आहे. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात गेल्या 2

0: दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं तसंच झाडं उन्मळून पडली. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यातल्या पांडवकडा धबधब्याच्या प्रवाहात शुक्रवारी वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्याचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. नेरळ हद्दीतल्या पेप किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या चौघांपैकी एक जण दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनित धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100 अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे हे पर्यटक अडकले होते. स्थानिक आणि प्रशासनानं दोरांच्या मदतीनं त्यांना बाहेर काढलं. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे गेले 4 तास हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे महामार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. आज सकाळी 11 वाजताच्या स्थितीनुसार खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्री भुईसावडा घाटात दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. हवामान विभागानं आज मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर नाशिक, सिंधुदुर्ग, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
1: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
1: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7,50,00,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यांमधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन मार्गावर विक्रोळी ते बांद्रा कुर्ला संकुल या दरम्यानच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला आज सुरुवात झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या कामाचा औपचारिक प्रारंभ होणार होता पण खराब हवामानामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता आणि काम तात्काळ सुरू करायचे आदेश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. माजी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांची काल मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 200 वर्षांहून अधिक प्राचीन या संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहस्त्रबुद्धे यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांचा पराभव केला. यावर्षी संस्थेच्या सदस्यत्वासाठीच्या अर्जांमध्ये झालेली वाढ आणि निवडणुकीतल्या पॅनल्सना मिळालेला राजकीय पक्षांचा पाठिंबा यामुळे निवडणूक लक्षवेधी ठरली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आणि संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्यात आज भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळे पार पडले. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात दातली इथं संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण उत्साहात झालं. ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात सुमारे 30,000 ते 35,000 वारकरी यात सहभागी झाले. पुष्पवृष्टी, टाळ मृदंग आणि हरिनामाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला.

महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एका महिला प्रवाशाकडून जवळपास 6 कोटी रुपयांचं सोनं जप्त केलं. गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी दुबईवरून आलेल्या या महिलेची झडती घेतली. तिच्याकडे 4 किलो परदेशी बनावटीचं सोनं आढळून आलं. या महिलेला अटक करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तिजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. मुंबई विमानतळावर महिला प्रवाशाकडून 6 कोटी रुपयांचं 4 किलो परदेशी सोनं जप्त. आणि विख्यात पटवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन, मान्यवरांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: ये है विविध भारती।
1: उजाले उनकी यादों की। उजाले उनकी यादों की।

0: ऐसे ही नायाब गीतों का कार्यक्रम
1: अनमोल यादें,
0: जाने माने फिल्म पत्रकार राजीव विजयकर के साथ
1: अनमोल यादें
0: सुनना न भूलिए हर शुक्रवार शाम 7:45 पर अनमोल यादें, देश की सुरीली धड़कन विविध भारती पर।
2: श्रोत्योहो, विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रानं आणि मी आपला रेडिओ मित्र संतोष पोद्दार आपल्या सर्वांचं या सांजुकालीन प्रसारण सभेत मनपूर्वक स्वागत करतोय। सायंकाळचे 5 आहेत, प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत गुंजन।

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पण ऐकूयात बिच्छू या चित्रपटासाठी हॅरी आनंद जसपाल नरोला आणि सहकारिणी गायलेलं समीर यांचं गीत, संगीत आनंद राजानंद यांचं.

0: मुझे कुछ कहना है या चित्रपटासाठी अन्नु मरिक यांनी संगीतबद्ध केलेल्या समीर यांचं गीत आपण ऐकलत, प्रीती, पिंकी आणि बाबुल सुप्रियो यांच्या स्वरात. श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम गीत गुंजन आपण ऐकताय आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: सुरेल आणि गोड आवाजाची मैफिल आकाशवाणी.

0: माणसापासून माणसांपर्यंत, हृदयापासून हृदयांपर्यंत, मनापासून मनांपर्यंत आपल्या मधुर संवाद लहरींनी आपलं प्रेमळ नातं जोडते आकाशवाणी.
1: एक नया इतिहास बनाए.
0: ऐकत रहा लोकवाणी, आपली धाराशिव आकाशवाणी.
2: कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात यकीन या चित्रपटासाठी शान यांनी गायलेलं समीर यांचं गीत, संगीत हिमेश रेशमिया यांचं.

हरित क्रांतीचा वसा घेऊनी धवल क्रांतीचा विडा उचलुनी बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी। सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता ऐकत रहा घर शिवार अन किसान वाणी। शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी। आणि हो, जगभरातील श्रोते हो, डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आणि आपण असाल तिथं ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी।

कमिनी या चित्रपटासाठी सुखविंदर सिंग आणि विशाल भारद्वाज यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विशाल भारद्वाज यांचं. आणि शोधी हो या गीताबरोबरचा आपला हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम गीत गुंजन आम्ही तर संपवित आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 वाजतायत. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

हॅलो फ्रेंड्स, मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या युववाणी या कार्यक्रमात. फ्रेंड्स, जल है तो कल है हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. पाणी हे निसर्गानं मानवाला दिलेलं सगळ्यात मोठं मौल्यवान असं वरदान आहे. अन्नाशिवाय माणूस काही आठवडे जगूच शकतो, पण पाण्याशिवाय जगणं कठीण आहे. आपल्या पृथ्वीवर 71% भाग हा पाण्यानं व्यापलेला असला तरी पण त्यापैकी फक्त 2.5% पाणी हे गोड पाणी अर्थात पिण्यासाठी योग्य असं पाणी आहे. त्यात सुद्धा 1% कमी पाणी आपल्याला सहज उपलब्ध होतं. वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि बेजबाबदार वापरामुळं आज पाण्याचं संकट जगभर गंभीर बनलंय. आणि म्हणूनच पाणी वाचूया हा फक्त नारा नसून काळाची गरज बनली आहे. आता याच पाण्याचं महत्व सांगणारा संवाद आपण ऐकणार आहोत. जलसंवर्धन काळाची गरज. पाणी बचतीसाठी किंवा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, नेमकी पाणी टंचाई का जाणवतीये यावरती डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचं मत आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी ऐकूयात हे छान असं गाणं.

0: तर फ्रेंड्स, पाऊस सुरू झाला किंवा काळ्या मेघांनी जरी पाणी बरसवलं तरी त्या पाण्याचा योग्य वापर मात्र आपल्यालाच करायचा आहे. आणि जेव्हा पाऊस पडतो ना, तेव्हा त्या पाण्याचा वापर आपल्याला पुढे कसा करता येईल याविषयी सुद्धा आपणच काळजी घेतली पाहिजे. म्हणजे जिथे पाऊस खूप पडतो त्या ठिकाणचं पाणी दुष्काळग्रस्त भागांमध्ये कसं वापरता येईल हा सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे. आणि त्याचबरोबर पाणी वाचवणं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच याच विषयीचा संवाद आज आपण ऐकणार आहोत. तर फ्रेंड्स, श्रावणी राजमाने आणि सिद्धी राजमाने या दोघीही या जलसंकटावरती एक संवाद आपल्याशी साधणार आहेत. तर आपल्या या मैत्रिणींचा संवाद लगेचच ऐकूया.
1: आई, अग आई, आई, अग आई, किती वेळा सांगायचं चावी चालू ठेवून किचन कट्ट्यावर अशी भांडी धुवू नको म्हणून? टब भरून पाणी घे आणि ओट्यावर बसून निवांत भांडी घास, असं पाणी वाया जात.
2: कॉलेज मधून आली नाहीस तोपर्यंत सुरू झालं बघ तुझं पोटी पुराण. तुला माहित आहे ना, मागील आठवड्यातच तुझ्या बाबांनी 2000 लिटरची टाकी बसवली, मग आता कशाला संपेल पाणी?
1: अगं आई, बंगल्यावर टाकी मोठी बसून काय होणार आहे, मुळात पाऊस पडायला हवा ना. पाऊस म्हणजे ही जल देवता. सजीवांच्या जीवनातील सर्व घटना

0: पाण्याशी जोडल्या गेल्या आहेत। पाणी हा सुखी आणि समृद्ध जीवनाचा आधार आहे। आता मात्र जगासमोर पाण्याचे संकट आवासून उभे आहे। जलाशय सुकत चालले आहेत, बागा जंगले उजाड होत आहेत, पावसाचे ढग नुसतेच येतात आणि जलवर्षाव न करताच माघारी जात आहेत।
1: अगं पोरी, आता सुरू झालाय ना पाऊस, होईल की सगळीकडे पाणी पाणी, उगाच पाणी नाही म्हणून नको दंगा करू।
0: अगं आई, पाणी हेच आपले जीवन आहे। पाणी हा निसर्गाने दिलेला सर्वात मोठा ठेवा आहे। पाण्याशिवाय कोणत्याही सजीवाच्या जीवनाची कल्पना करणे शक्य नाही। मानवी शरीर, शेती, उद्योग, पर्यावरण सगळ्यांचा आधार पाणीच आहे। मानवी शरीराचा 60-70% भाग पाण्याने बनलेला आहे। रक्ताभिसरण, पचन, तापमान नियंत्रण या सर्व क्रियांसाठी आपल्या शरीरात सुद्धा पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे। भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती पूर्णतः पाण्यावर अवलंबून आहे। आपली प्राचीन संस्कृती नद्यांच्या काठीच विकसित झाली आहे। भारतीय संस्कृतीत नद्यांना माता मानून पाण्याला धार्मिक महत्व दिलं गेलं आहे। म्हणूनच दररोज गंगा आरती केली जाते। पाण्याच्या समृद्धीमुळे जंगल, वृक्ष, सुमधुर फळे आणि सुवासिक फुले आपल्याला मिळतात। ऋतुचक्र, हवामान आणि निसर्गात पर्यावरण संतुलन राहे जाते।
1: होय ग होय, लई गुणाची लागली सांगायला। जणू तू आणि मीच पत्कुर घेतलाय पाणी वाचवायचा। चल हू बाजूला, मला माझं काम करू दे। चार भांडी काय लागली धुवायला तर हिनं चांगलं कीर्तनच चालू केलं।
0: अगं निव्वळ चार भांडी असं नको म्हणू। या पाण्याचा शेती वापरासाठी, वीज निर्मिती करिता, पिण्याचे पाणी, औद्योगिक वापरासाठी अशा सर्व ठिकाणी वापर केला जातो। म्हणून प्रत्येकाने पाणी जपून वापरायला हवे। मनुष्य हा जन्मापासून मृत्यूपर्यंत पाण्याचा वापर करतो। मृत्यूनंतरही तोंडात शेवटचे पाणीच पाजले जाते, माहिती आहे ना?
1: लागली जिवंतपणी मरणाच्या गोष्टी करायला। चार घास सुखानं खा की।
0: अग आई, केवळ तुला आणि मला चार घास सुखाचे मिळून कसे चालेल? पुढच्या पिढ्यांना सुद्धा सुखाचे दिवस यायला हवेत ना। आता मी काय सांगते ते जरा नीट ऐक। जगातील सुमारे 97% पाणी खारट आहे किंवा ते पिण्यायोग्य नाही। हिम नदी हा पाण्याचा मोठा साठा आहे, पण जागतिक तापमान वाढीमुळे हिम नद्या वेगाने वितळत आहेत। एकूणच काय, जगाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 18% लोकसंख्या ही भारतात आहे, पण याचाच अर्थ आपला भारत देश हा पाण्याच्या टंचाई असलेल्या देशांपैकी एक आहे। यातून शेतीसाठी वापरला जात। आपला देश स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी राहावा यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेच की। स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 95 दशलक्षाहून अधिक शौचालयांची उभारणी केली। जल जीवन अभियान अंतर्गत व्यापक घरगुती नळ पाणी जोडणी केली। यामुळे स्वच्छता, आरोग्य सुधारले आणि दूरवरून पाणी आणण्यासाठीचा वेळ वाचला आहे।
1: पाणी टंचाई तर कायमच आहे, जणू पाचवीलाच पुजल्या बघ।
0: हा, आत्ता तुझी गाडी रुळावर आली म्हणायची। आता ही पाणी टंचाई कशामुळे होते ते ध्यानात घे। दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे, तसा पाण्याचा वापर सुद्धा वाढत आहे, पण पाण्याचे सोर्स मात्र आहे तेवढेच आहेत, त्यात काही वाढ होत नाही। बेसुमार वृक्ष तोडीमुळे जंगले नाहीशी होत आहेत आणि दुसरीकडे मोठमोठ्या बहुमजली इमारती उभारण्यामुळे पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होत आहे। शहरी आणि व्यापारीकरणामुळे सुद्धा पाण्याची मागणी वाढली आहे। कारखान्यांचे रसायने, सांडपाणी नदी तलावात सोडल्याने चांगले पाणीही वापरण्या योग्य राहत नाही। परिणामी जल प्रदूषण होऊन त्याचा आरोग्यावर परिणाम होतोय। जुनी यंत्र सामुग्री आणि पुरेशा गुंतवणुकीचा अभाव हे एक मोठे आव्हान बनत चालले आहे। शहरीकरणामुळे राज्य आणि राष्ट्रीय मार्गाबरोबरच गावांतर्गत

0: रस्ते सुद्धा आता सिमेंटचे बनविले जात आहेत, त्यामुळे पाणी जमिनीत मुरत नाही तर ते थेट वाहून जाते. एकतर पाणी जमिनीत मुरत तर नाहीच, पण घरोघरी मारल्या जाणाऱ्या बोरिंगमुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. अशी एक ना अनेक मानवनिर्मित तर काही निसर्गनिर्मित कारणे तसेच हवामान बदलाचा परिणाम यामुळे सुद्धा पाणी टंचाई होत आहे. या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत हे विसरून चालणार नाही बरं.
1: मग आता तू काय करायचं ठरवलंयस ते सांग. ही भांडी न धुताच ठेवू का तशीच, म्हणजे तुझी पाणी टंचाई दूर होईल.
0: अगं आई, अशी चिडचिड करू नको, जरा शांत हो. आणि या भारत देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपण सर्वांनी मिळून काय करायला हवे ते आता ऐक. सर्वप्रथम आपण जलसाक्षर होऊया, म्हणजे पाण्याचे महत्व जाणून घेऊया. पाण्याची बचत करण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आपल्या सवयीमध्ये थोडा बदल करूया. पाण्याचा गैरवापर थांबवूया. आपल्या घरात अनावश्यक ठिकाणी चालू असणाऱ्या तसेच रस्त्याने जाताना चालू दिसणाऱ्या अशा पाण्याच्या सर्व जाव्या नीट बंद करूया. घरातील अंगणातील नळ बंद ठेवणे, गळती दुरुस्त करणे आणि आंघोळीसाठी शॉवर ऐवजी बादली वापरणे यासारख्या साध्या सवयीमुळे दरमहा हजारो लिटर पाण्याची बचत होऊ शकते.
1: बरं सांगतेस.
0: आपण ब्रश करताना, धुनी भांडी करताना नळ चालू ठेवल्याने मिनिटाला 6 लिटर पाणी वाया जाते. हेच पाणी आपण वाचवू शकतो ना. आंघोळीसाठी शॉवर ऐवजी बादलीचा वापर करूया. शॉवरमुळे मिनिटाला 17 लिटर पाणी वाया जाते. ही गोष्ट प्रत्येकाने ध्यानात घ्यायला हवी. आपल्या अवतीभोवती जर पाण्याची गळती सुरू असेल तर संबंधित यंत्रणेच्या लक्षात आणून देऊन ती वेळीच दुरुस्त केल्याने वाया जाणारे हजारो लिटर पाणी वाचवता येईल. पावसाचे पाणी छतावरून वाया जाऊ न देता ते जमिनीत मुरवण्याची व्यवस्था करूया. पाणी साठवण हा जलसंवर्धनाचा प्रभावी उपाय होऊ शकतो.
1: होय की ग, बरोबर आहे की तुझं, आपण असं करूच शकतो.
0: अजून ऐक, स्वयंपाकापूर्वी भाज्या अगर फळे धुतल्यानंतर ते पाणी फेकून देण्याऐवजी आपल्या बागेतील अगर कुंडीतील झाडांना घालूया. घरातील एसी यंत्रणेतून बाहेर पडणारे पाणी ही झाडांसाठी चालते बरं का. दररोज आपली वापरातील वाहने पाईप लावून धुण्याऐवजी आठवड्यातून एकदा तेही बादलीतून पाणी घेऊन अगर ओल्या कापडाने पुसून घेतल्याने 50 लिटर पाणी वाचवता येते.
1: हा, हे मात्र खरं आहे. हा,
0: आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपली शेती ही पाण्यावर अवलंबून आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ठिबक सिंचनचा वापर बहुतांश शेतीत होत आहेच, पण उर्वरित शेतकऱ्यांनी सुद्धा ठिबक सिंचनचा वापर करायलाच हवा. आपल्या स्वभोवताली असणारे जलस्रोत स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ती प्रामाणिकपणे पार पाडूया. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितले आहे, नेची रचावी जलाशय निर्मावी, महावने लावावीत नानाविधी.
1: होय ग लेकी, बरोबर आहे बघ तुझं, पाण्याशिवाय जगणं मुश्किलच आहे. आता आपण पाणी वाचवलं तरच आपली पुढची पिढी वाचेल बघ, नाहीतर पाणी पाणी म्हणून जीव मेटा कुटीला येईल त्यांचा. आज आहे म्हणून पाण्याचा कसा पण वापर करून नाही चालणार. हे एक निसर्गाचं देणं आहे, त्याचा सांभाळ गरजेपुरताच केला पाहिजे.
0: चल तर मग आणि घे शपथ. या देशाचे सुजाण नागरिक म्हणून आज आम्ही शपथ घेतो की निसर्ग देवतेने दिलेल्या विविध घटकांमधील पाणी ही एक मौलिक साधन संपत्ती असून मी तिचा वापर काटकसरीने करेन. पाण्याचे नेटके नियोजन जलसंधारण सारखे प्रकल्प हाती घेईन. शिवाय अन्य जलसाठ्यांची स्वच्छता कायम राखीन. यातच माझे आणि माझ्या भावी पिढीचे कल्याण होणार आहे.
1: जय हिंद, जय भारत.

0: तर फ्रेंड्स, आत्ताच आपण आपल्या दोन मैत्रिणींनी म्हणजे सिद्धी राजमाने आणि श्रावणी राजमाने यांनी सादर केलेला संवाद आपण ऐकलाय. फ्रेंड्स, जलसंकट आले दारी, निभाऊ आपली जबाबदारी, हे आपण लक्षात ठेवायचंय आणि त्यासाठी हा संवाद आपल्याला उपयोगी पडेल. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की अनेक घरांमध्ये पाणी जे आहे ते भरपूर प्रमाणात वापरलं जातं गाड्या धुवायला, किंवा आत्ता जो आपण संवाद ऐकला आहे आई आणि मुलीमधला, तिथे सुद्धा बऱ्याचदा घरगुती कामांसाठी गरजेपेक्षा जास्त पाणी वापरलं जातं. मग अशा वेळेला आपण ते टाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. याविषयी तज्ज्ञांचं मत सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचंय. तर फ्रेंड्स, याच विषयी डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी नोंदवलेलं मत आता आपण ऐकूयात.
1: जगाच्या तुलनेत भारतात आणि भारताच्या तुलनेत महाराष्ट्रात पाऊस जास्त पडतो. मागील वर्षी तर अतिवृष्टी झाली, अनेक ठिकाणी पूर आले, तरी देखील महाराष्ट्राला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं. भरपूर प्रमाणात पाऊस पडलेला असताना सुद्धा पाणी टंचाई येण्यापाठीमागे जी कारणं आहेत ती कारणं आपणच तयार केलेली आहेत. यातील सर्वात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे झाडांचं घटणारं प्रमाण. झाडांच्या मुळ्या ह्या नैसर्गिक पाईपलाईन म्हणून काम करतात. पावसाळ्याच्या दिवसात पावसाचं पाणी त्या जमिनीत घेऊन जातात, तर उन्हाळ्याच्या दिवसात किंवा पाऊस नसताना त्यांना गरज असते तेवढं पाणी जमिनीतून काढून घेतात. त्याचबरोबर ही झाडं जी आहेत, ही झाडं वातावरणातील आर्द्रता टिकवून ठेवण्याचं सगळ्यात महत्वाचं काम करत असतात. मात्र झाडांचं गावातलं, खेड्यातलं, शहरातलं आणि सर्वात महत्वाचं जंगलातलं प्रमाण घटल्यामुळं वातावरणातील आर्द्रता कमी झाली आणि त्यामुळं बाष्पीभवनाचा वेग हा सातत्यानं वाढत आहे. त्याचबरोबर जागतिक तापमानवाढ जशी होत आहे, तसेच आपण आपल्या अधिक चांगल्या सोयी सुविधांसाठी काँक्रीटचे रस्ते तयार करत आहोत. या रस्त्यामुळं जी उष्णता सूर्यापासून येत असते ती उष्णता वातावरणामध्ये टिकून राहते आणि त्यामुळे बाष्पीभवनाचा दर सातत्यानं वाढत आहे. दुसरं महत्वाचं कारण जे आहे ते पाण्याचा अविवेकी वापर. शेती असेल, घरातल्या कारणांसाठी असेल किंवा उद्योगांसाठी असेल, आपण पाणी मोठ्या प्रमाणात वापरत आहोत. सर्वसाधारणपणे प्रतिमानशी 130 लिटर पाणी हे प्रतिदिन आपल्याला वापरासाठी लागतं. मात्र आज अनेक स्थानिक स्वराज्य संस्था ह्या 170 पासून ते 200 लिटर पर्यंत पाणी पुरवतात आणि हा पाण्याचा वाढता वापर सुद्धा पाणी टंचाईच्या मुळावर येत आहे. जमिनीतील शुष्कता सुद्धा या कूपनलिकातून उपसलेल्या पाण्यामुळे वाढत आहे. हे कूपनलिकातून उपसलं जाणारं पाणी जमिनीमध्ये पुनर्भरित होत नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात जमिनीची शुष्कता वाढून बाष्पीभवनाचा दर पुन्हा वाढताना आपल्याला दिसतो. शेतीमध्ये घेतली जाणारी पिकं हे सुद्धा पाणी टंचाईला कारणीभूत ठरत आहेत. ऊस, केळी, हळद, द्राक्ष अशी जास्त पाणी लागणारी पिकं घेण्यापाठीमाग सर्वच शेतकरी बंधूंचा कल दिसतो. ही पिकं घेण्याला हरकत असण्याचं कारण नाही, मात्र त्यासाठी पाण्याचा वापर हा शास्त्रीय पद्धतीनं आधुनिक तंत्रज्ञान वापरून केला गेला पाहिजे. त्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे. अशी परिस्थिती भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुन्हा पुन्हा येण्याची शक्यता दिसते आणि हे टाळायचं असेल तर सर्वात पहिलं कूपनलिकांच्या बाबतीत शासकीय नियम काटेकोरपणे पाळला गेला पाहिजे. 200 फुटापेक्षा जास्त खोलीच्या बोअरवेलवरती बंदी आणली पाहिजे. शेतीमध्ये पाण्याचा अतिशय जपून वापर करायला पाहिजे. घरामध्ये सुद्धा पाणी काटकसरीनं वापरलं गेलं पाहिजे. महापालिकेनं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेनं स्वच्छ केलेलं पाणी जे पुरवलं जातं ते पाणी केवळ पिण्यासाठी आणि स्वच्छतेसाठीच वापरलं गेलं पाहिजे. शेतात बांध आणि बांधावर झाडं, जंगलामध्ये झाडं ही आपण वाढवली पाहिजेत आणि ही झाडं सुद्धा स्थानिक वनाची असली पाहिजेत. हे जर आपण केलं नाही तर भविष्यामध्ये पुन्हा पुन्हा अशीच भीषण पाणी टंचाई आपल्याला पाहावी लागेल.
0: फ्रेंड्स, डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी नोंदवलेलं मत आत्ताच आपण ऐकलं. तर पाणी बचतीचं महत्व आपल्याला कळलेलं आहे. फ्रेंड्स, पाणी वाचवा, पाणी वाचवा हे आपण बऱ्याच वर्षापासून ऐकतोय, पण कृतीमध्ये

आपण कुठेतरी कमी पडतोय आणि यासाठी ऍक्शन मोडवरती आपण येणं गरजेचं आहे आणि हे आपल्याला म्हणजे तरुण पिढीला नक्की शक्य आहे. फ्रेंड्स, पाण्याचं महत्व, पाणी बचतीचा सल्ला आपल्याला कळलेला आहे आणि तो आपण अंमलात आणणार आहोत या गॅरंटीसह आज मी इथेच थांबतीये. युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके, ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. पुन्हा आपण भेटणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
1: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
4: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
4: श्रोते हो, ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 अंग्रेजी समाचार ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:05 झाली आहेत. ऐकूयात आमच्या आज आणि उद्या दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेच म्हणजे सायंकाळी ठीक 6:10 मैफिले गझल हा गझल गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सुगम संगीत सायंकाळी ठीक 6:30. सायंकाळी 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 7:30 ICICI T20 महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2026 अंतर्गत लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड इथं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या अंतिम क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. आणि आकाशवाणी धाराशिव केंद्रावरील उर्वरित कार्यक्रम आपण ऐकू शकाल न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. सायंकाळी 7:30 लोकनाट्य देव माझा नवसाला पावलो. लोकरंग हा लोकसंगीताचा हा कार्यक्रम रात्री ठीक 6:08 यामध्ये वरदायिनी महिला भजनी मंडळ यांनी गायलेले अभंग आणि गवळणे आम्ही प्रसारित करू. रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल आणि 10 गोल्डन हिट्स. श्रुती उद्याची आमची पहिली प्रसारण सभा सुरू होईल सकाळी ठीक 5:50. सकाळी 6:05 भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल सकाळी 6:35. कृष्वाणी सकाळी 6:40. सकाळी 6:45 प्रथम आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोनही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल सकाळी 6:55. सकाळी 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 आणि 8:40 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी ठीक 8:15. सकाळी 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. मिश्र संगीत सकाळी ठीक 10:00. सकाळी 10:30 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतांजली आपण ऐकू शकाल. मैफिले गझल हा गझल गीतांचा कार्यक्रम उद्या सकाळी ठीक 11:00. सकाळी 11:30 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकू शकाल. दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1 ते 5:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सायंकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू उद्या सायंकाळी ठीक 5:30. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल उद्या सायंकाळी 6:05. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी 6:10 यामध्ये पंडित मल्लिकार्जुन मंसूर यांनी गायलेला राग नटभैरव. सायंकाळी 6:30 ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम संध्याछाया. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 7:30 घर शिवार. रात्री 8:00 लोकसंगीताचा कार्यक्रम लोकरंग यामध्ये ज्ञानेश्वर भजनी मंडळ गणेशनगर धाराशिव यांनी गायलेले अभंग आणि गवळणी आम्ही प्रसारित करू. रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. आणि 10:00 हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम. तर श्रोते हो, हे होत्या आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 6:10.

FM 103.3 MHz वर श्रोते हो आपण ट्यून केले आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र. सायंकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मैफिले गझल.

समाज हितासाठी आयुष्यभर कार्य करणारे आदरणीय बळवंतराव घोगरे बाप्पा यांच्या 101 जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. अभिवादक धाराशिव पंचायत समिती सदस्या सौभाग्यवती प्रियाताई अमोल घोगरे व कर्मचारी चौधरी सर, तुकाराम पडवळ सर, सुनील काळे सर, सर्व कर्मचारी वृंद, उपळा माकडाचे तालुका जिल्हा धाराशिव.

0: आणि श्रोत्यो, याबरोबरच आजचा आपला मैफिले गझल हा गझल गीतांचा कार्यक्रम आम्ही इथं संपवित आहोत.
1: जमीन, मशागत, हवामान, पाऊस, पाणी, तंत्रज्ञान, तज्ज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी, काळजी, आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची ऐकायला विसरू नका. कृषी कार्यक्रम घर शिवार, कृषीवाणी आणि किसानवाणी ऐकत रहा. आपलीच धाराशिव आकाशवाणी.
2: श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी

दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा। दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो,

0: हेलो, आपकी पसंद।
1: एफएम 101.3 MHz पर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रुती हो आपण ट्यून केले आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र। सायंकाळचे 6:30 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत।

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

0: धारासुर मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थ नगर धाराशिव
1: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था।
0: पतसंस्था क्षेत्रातले विश्वासार्ह नाव म्हणजे धारासुर मर्दिनी नागरी पतसंस्था।
1: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था।
0: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दराने, नियम व अटी लागू।
1: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दराने। चला तर मग आजच आपल्या धारासुर मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया। संपर्क 0 24 72 22 40 39।

श्रुती हो सुगम संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं सौमित्र यांचं गीत साधना सरगम यांच्या स्वरात.

अनिल कांबळे यांचं गीत आपण ऐकलं, स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात आणि संगीत होतं राजश्री लेले यांचं. आणि श्रोतेहो, या गीताबरोबरचा आपला सुगम संगीत हा कार्यक्रम आम्ही इथं संपवित आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 6:57 होत आहेत. ठीक 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील, आम्ही सहक्षेपित करत आहोत. आणि त्यानंतर ठीक 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. तेव्हा सुरुवातीला ऐकूया प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत.

0: कळीत विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी, केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित, LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय, आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडलीत. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 जण दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे, तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली, तर नारिंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे लाहेरी विनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर, पेरलमलभट्टी, पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला.
0: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपटा दिला असून राज्य सरकारांनीही आपला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
0: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन मार्गावर विक्रोळी ते बांद्रा कुर्ला संकुल या दरम्यानच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला आज सुरुवात झाली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या कामाचा औपचारिक प्रारंभ होणार होता, पण खराब हवामानामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून काम तत्काळ सुरू करायचे आदेश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र झालं पाहिजे. इथे केवळ गायींचं संरक्षण संवर्धन नव्हे तर संशोधन झालं पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन गोमाता संवाद यात्रेच्या समारोपप्रसंगी ते आज नागपुरात बोलत होते. गोशाळा झालं पाहिजे असं फडणवीस पुढे म्हणाले. ही उत्पादनं विकण्यासाठी विविध ठिकाणी शासनातर्फे कमी दरात स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला

0: दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांच्या पार्थिव देहावर आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं आज निधन झालं होतं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातलं त्यांच्या योगदानाचं मुख्यमंत्र्यांनी स्मरण केलं. त्यांच्या निधनानं आपण विदर्भाच्या सार्वजनिक जीवनातलं एक उमदं, अभ्यासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल यांच्यासह इतरांनीही तिडके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यात परतूर चा टायर फुटून बस उलटल्यामुळे 3 लहान मुलांसह एकाच कुटुंबातले 11 जण जखमी झाले. स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ मदत करून जखमींना परतूर, मंठा आणि वाटूर इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. महाराष्ट्र सेवा संघातर्फे प्रतिवर्षी आयोजित केलं जाणारं गिरीमित्र संमेलन यावर्षी 11 आणि 12 जुलै रोजी महाराष्ट्र सेवा संघाच्या मुलुंड इथल्या सभागृहात होणार आहे. यंदा या संमेलनाचं 23वं वर्ष असून युद्धभूमीवरील गिर्यारोहण ही यंदाच्या संमेलनाची संकल्पना आहे. गिर्यारोहण क्षेत्रात प्रतिष्ठेचे मानले जाणारे गिरीमित्र पुरस्कार या संमेलनात प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय गिर्यारोहण विषयक माहितीपटांचं प्रदर्शन, प्रश्नमंजुषा तसंच ब्लॉग्स, रील्स आणि छायाचित्रण स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीत आज अग्रमानांकित यानिक सिनरचा सामना शिंतारो मोचीझुकी याच्याशी होणार आहे, तर नोव्हाक जोकोविच समोर रोमान सॅफियुलिन याचं आव्हान असेल. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंकाचा सामना नाओमी ओसाका बरोबर रंगणार आहे. काल महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत एलिजे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकिना हिला पराभवाचा धक्का दिला, तर अलेक्झांड्रा इयाला हिनं तिसऱ्या क्रमांकावर केली. पुरुष एकेरीत अलेक्झांडर झेरेव यानं मार्कोस गिरॉनला हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यामधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी राम जी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
2: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
1: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
2: कशी मिळू शकते?
1: उद्गमने. RBI उद्गम पोर्टल वर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती

0: सर्च करा
1: हो
0: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा
1: आजच सर्च करतो
0: मग आजचा चहा तुझ्याकडून
1: हो हो
2: आरबीआय सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा
4: श्रोते हो रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही तो आहे संवादाचा एक सेतू निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12
5: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद
4: सहज संवाद
3: सहज संवाद
4: श्रोतेहो ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर
6: भावनेला लपटून गाणं प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर
4: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मा पण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: पाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोते हो क्रिकेट कबड्डी बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी साडेला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 होत आहे. सादर करीत आहोत कार्यक्रम वृत्त विशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांमध्ये SIR अर्थात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम राबवली जात आहे. या SIR मोहिमेचं स्वरूप आणि महत्त्व तसंच या मोहिमेच्या प्रक्रियेदरम्यान नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी कोणती असायला हवी तसंच ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर त्याचे कोणते फायदे आहेत याविषयी राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. सर नमस्कार. भारतीय निवडणूक आयोगाकडून सध्या महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही महत्वाची मोहीम राबवली जात आहे. ही मोहीम नक्की काय आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, काय सांगाल?
1: दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण होतं, स्पेशल समरी रिव्हिजन होतं. म्हणजे ज्या मतदार याद्या सध्या अस्तित्वात आहेत त्या मतदार याद्यांमध्ये काही नावं ऍड करणं, नावं वगळणं किंवा शिफ्टिंग झाली असेल तर काही कोणाचे अर्ज आले असतील तर त्याच्यावर कार्यवाही करणं ह्या गोष्टी होत असतात. पण मूळ यादी जी आहे ती विशेष सखोल पुनरीक्षणाद्वारे तयार केली जाते आणि अशी ही यादी 2002 मध्ये तयार करण्यात आली होती. यापूर्वी सन 2002 नंतर सुमारे 24 वर्षानंतर आपण ही विशेष सखोल पुनरीक्षण संपूर्ण भारतामध्ये राबवतोय. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एका राज्यात म्हणजे बिहारमध्ये जिथे इलेक्शन झाल्या तिथे पहिल्यांदा राबवलं आणि त्याच्यानंतर काही 10 स्टेटमध्ये ज्याच्यामध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ असेल तिथे सुद्धा राबवलं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रासह 13 राज्यांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षणाची कार्यवाही केली जाते. आता विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे काय, तर मतदार यादी जी आता सध्या ज्या मतदार याद्या आहेत त्याची पूर्णपणे नव्याने पडताळणी करणं आणि नव्याने यादी तयार करणं, पूर्णपणे नव्याने यादी तयार करणं हे याच्यामागचा उद्दिष्ट आहे. ज्या योगे सर्व मतदारांना किंवा पुढील ज्यावेळी आपल्या निवडणुका होतील त्यावेळी या निवडणुकांमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारची आणि निकोप यादी तसेच दोषविरहित यादी आपल्याला उपलब्ध होईल या कारणास्तव हे विशेष सखोल पुनरीक्षणाचे कार्यक्रम राबवला जात आहे.
0: विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवण्यामागचा मुख्य उद्देश कोणता आणि त्याचे फायदे कोणते होणार आहेत?
1: त्याच्यामध्ये काय झालंय की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2002 मध्ये यादी आम्ही पहिल्यांदा म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणाद्वारे तयार केली. त्याच्याही आधी विशेष सखोल पुनरीक्षण झालेलीच होती पण 2002 नंतर विशेष सखोल पुनरीक्षण होऊन नव्याने यादी तयार झालेली नाही. दरम्यानच्या काळात काय झालंय की 2002 ते 2026 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेलं आहे, इकडून तिकडे लोक गेलेले आहेत, शिफ्टिंग झालेलं आहे आणि लोकांनी आपली जागा बदललेल्या आहेत, काही लोक मृत झालेले आहेत यादीमधले आणि काही लोकांची नावं डुप्लिकेट स्वरूपात सुद्धा यादीमध्ये आलेली आहेत. काही लोक काय करतात की एका ठिकाणी त्यांचं नाव असतं, दुसरीकडे ज्यावेळी शिफ्ट होतात त्यावेळी तिथलं एखादं दुसरं डॉक्युमेंट टाकून पुन्हा तिथे आपलं मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करून घेतात आणि अशा प्रकारे दोन दोन ठिकाणी सुद्धा त्यांची नावं राहतात आणि त्याच्यामुळे काय होतंय की यादी फुगीर होते आणि अनेक तक्रारी निर्माण होतात की अनेक ठिकाणी मतदार यादीमध्ये अनेक नावं आहेत, डबल नावं आहेत, मृत व्यक्तींची सुद्धा नावं आहेत आणि या प्रकारच्या ज्या तक्रारी प्राप्त होतात ह्या सगळ्यांचा विचार करून आयोगाने ही मोहीम सुरू केलेली आहे आणि याचा उद्देश एवढाच आहे की आपली मतदार यादी अगदी दोषविरहित आणि अचूक व्हावी आणि ज्या योगे मतदारांना त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते योग्य तऱ्हेने निवडून देता यावेत यासाठी मतदार यादी तयार करण्यासाठी हा कार्यक्रम आहे.
0: विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेपूर्वी नागरिकांनी कोणती पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे आणि जर नागरिकांना मतदार यादीशी संबंधित अगोदरची माहिती शोधायची असेल तर ती कुठे शोधायची याविषयी काही सविस्तर सांगाल का?
1: आम्ही तर 76% काम आमच्या स्तरावर केलेलं आहे म्हणजे त्याला मॅपिंग म्हणतात. या मतदार यादीमध्ये अजून एक गोष्ट म्हणजे ही जी इंटेन्सिव्ह रिव्हिजन होते त्याच्यामध्ये अजून एक ऍडिशनल गोष्ट ऍड करण्यात आलेली आहे ती म्हणजे व्यक्तीचं नागरिकत्व. मतदाराचं नागरिकत्व असणं आवश्यक आहे कारण जो संविधानातील जी कलम आहेत किंवा लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे एखाद्याला देशातील कुठल्याही मतदार यादीचा मतदार व्हायचं असेल तर त्याला भारताचं नागरिक असणं आवश्यक आहे. त्यामुळं या इंटेन्सिव्ह रिव्हिजनमध्ये नागरिकत्वाची जोड देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं काय आहे

0: की आपल्याकडे मतदार यादी तयार झाली ती 2002 मध्ये आणि नागरिकत्व अधिनियम सुद्धा 2003 मध्ये आलेला आहे. त्यामुळं 2002 ज्या इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या याद्या आहेत इथे बेस समजल्या गेल्या आहेत. त्यामुळं आता ज्या मतदारांची मतदार यादीमध्ये नावे असतील त्यांची किंवा त्यांच्या आई वडिलांची 2002 मतदार यादीमध्ये नावं असणं महत्वाचं आहे आणि ते मॅपिंग, त्याला मॅपिंग म्हणतो किंवा जुळवणी म्हणतो, त्या जुळवणीची प्रक्रिया ही आमच्या स्तरावर आमचे जे मतदान केंद्र स्तरीय अधिकारी आहेत त्यांच्या स्तरावर 76% प्रमाणात पूर्ण केलेली आहे. 24% प्रमाणात ती पूर्ण होऊ शकलेली नाही आणि ती आता या कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकते. म्हणजे प्रत्यक्ष इन्युमरेशन फॉर्म ज्यावेळी घरोघरी घेऊन जातील त्यावेळी सुद्धा मॅपिंग हे होऊ शकतं. आता मतदारांनी काय करायचंय, तर आमचे जे बीएलओ असतील ज्यावेळी त्यांच्या घरी इन्युमरेशन फॉर्म घेऊन जातील त्यावेळी त्यांच्याकडे आमच्या बीएलओंकडे मतदारांची 2002 मधली माहिती उपलब्ध असेल किंवा त्यांच्या आई वडिलांची 2002 मधली माहिती उपलब्ध असेल. मात्र काही वेळा शिफ्टिंग झालेलं असतं, कोणी दिल्लीवरून मुंबईत आलेला असतो किंवा कोणी कोल्हापूरवरून पुण्याला गेलेला असतो, अशा प्रकरणात आमच्या बीएलओ ती माहिती त्याच्या मतदार यादीतून प्राप्त झालेली नसते. अशा वेळी काय करायचंय, प्रत्यक्ष ऍप आहे ईसीआय नेट किंवा व्होटर पोर्टल आहे, जर गुगलवर टाईप करून ईसीआय व्होटर पोर्टल किंवा ईसीआय नेट म्हणून जर टाईप करून घेतलं किंवा ईसीआयच्या वेबसाईटवर गेलं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जर गेलं तर तिथे एक टॅग येतो की आपलं 2002 मतदार जुन्या मतदार यादीतील नाव शोधा, म्हणजे मागील एसआयआर मधील नाव शोधा, असा एक टॅब येतो. चेक युअर नेम इन लास्ट एसआयआर असा टॅब येतो. त्या टॅबवर जर आपण क्लिक केलं आणि त्या टॅबवर क्लिक करून फक्त जुजबी माहिती त्याच्यामध्ये द्यायची आहे, आपलं नाव, आपला जर रिलेटिव्हचं नाव देता येत असेल तर शक्य नाही तर केवळ आपलं नाव दिलं तरी चालेल, आपला 2002 मधलं राज्य, 2002 मधला जिल्हा आणि आपला 2002 मधला मतदारसंघ. बऱ्याच वेळा लोकांना मतदारसंघ माहिती असतो कारण त्यांचे आमदार त्या वेळेचे कोण आहेत ते त्यांना माहिती असतं, त्याप्रमाणे मतदारसंघ माहिती असतं. आणि ह्या जर 3-4 माहिती जर टाकल्या तर त्यांना त्या व्यक्तीला त्याची 2002 मधली माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. पूर्ण भारतातली माहिती कुठल्याही, समजा चेन्नईमध्ये तो व्यक्ती 2002 मध्ये असेल तरीही त्याला ती व्यक्ती माहिती त्याला उपलब्ध होऊ शकते. किंवा समजा तो आताचा मतदार त्यावेळी 18 वर्षाचा नसेल तर साहजिक त्याचं नाव त्यावेळी नसणार आहे, मग त्यावेळी तो आपले वडील किंवा आई किंवा आपले आजी किंवा आजोबा यांच्या नावाने जरी सर्च केलं 2002 मध्ये तर त्याला ती माहिती उपलब्ध करून घेऊ शकतो आणि ती माहिती त्याने फक्त आपल्याकडे स्वतःकडे उपलब्ध करून ठेवावी. आमचा ज्यावेळी बीएलओ त्यांच्याकडे येईल, जर बीएलओ कडे ती माहिती असली तर ठीकच आहे, स्वतःकडे नसेल तर त्या मतदाराने ती माहिती त्याला उपलब्ध करून द्यावी की माझी ही माहिती आहे 2002 मधली, झालं काम. एवढंच आहे. इन्युमरेशन फॉर्म मध्ये तो एक कॉलम असतो 2002 ची माहिती भरण्याचं, स्वतःची माहिती किंवा स्वतःच्या आई वडिलांची माहिती, ही माहिती भरून दिलं आणि खाली थोडीशी आपली स्वतःची आत्ताची नाव आणि मोबाईल नंबर एवढं भरून दिलं आणि इन्युमरेशन फॉर्म वर सही केली की त्याचा इन्युमरेशन फॉर्म भरला जाईल, त्याचं मॅपिंग होईल आणि त्याचं मतदार यादीमधील नाव अबाधित राहील.
1: विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत बीएलओने नागरिकांच्या घरी भेट दिल्यानंतरची प्रक्रिया कशी असणार आहे, यावेळी नागरिकांना कोणती कागदपत्रं प्रत्यक्ष द्यावी लागणार आहेत याविषयी सांगा ना सर.
0: आता ज्यावेळी आमची ह्या कार्यक्रम सुरू झालेला आहे, हाऊस टू हाऊस इनोव्हेशन म्हणतो आपण त्याला, तो आता 30 तारीख पासून सुरू झालेला आहे, 30 जून पासून आणि 29 जुलै पर्यंत हा आमचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. तर या कालावधीत आमचा जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ज्याला आपण बूथ लेवल ऑफिसर म्हणतो तो प्रत्येकाच्या घरी जाणार आहे आणि घरी गेल्यानंतर त्याच्याकडे प्रत्येक मतदाराचे डुप्लिकेट मध्ये इन्युमरेशन फॉर्म म्हणजे आपण गणना प्रपत्र आहे ते असणार आहे. त्या गणना प्रपत्रामध्ये मी सांगितल्याप्रमाणे वरच्या बाजूला त्याची आत्ताची माहिती उपलब्ध असणार आहे आणि सेकंड पार्टमध्ये त्याच्या मॅपिंगची म्हणजे 2002 मधील त्याची जी माहिती असेल किंवा त्याच्या पालकांची माहिती असेल ती उपलब्ध असणार आहे. तर तो ती माहिती संबंधित मतदारांना दाखवणार आहे, ही तुमची माहिती आहे, ही बरोबर आहे की सांगा, आणि बरोबर असेल तर खाली फक्त तुमचं नाव सांगा आणि तुमचा मोबाईल क्रमांक सांगा आणि जर आधार क्रमांक त्यांना द्यायचा असेल तर देऊ शकतात, आधार क्रमांक द्या आणि सही करा. एवढंच काम आता आपल्या मतदाराला करावं लागणार आहे. आणि समजा जर त्या मॅपिंगची माहिती आमच्या बीएलओकडे उपलब्ध नसेल तर मी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे तो त्याला काही माहिती विचारेल की ठीक आहे 2002 ची आम्हाला माहिती काही तुमची प्राप्त होत नाही, तर 2002 मध्ये आपण पूर्वी कुठे होतात, त्यावेळी कुठे होतात 2002 मध्ये आपण

0: पण जर 18 वर्षाचे नसाल तर आपले आई वडील त्यावेळी कुठे होते त्याची फक्त माहिती सांगा आणि त्या आधारे ती माहिती दिल्यानंतर आमचा जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी असेल तो त्याच्याकडे जे ऍप असेल त्या ऍपच्या आधारेच तो तात्काळ ती माहिती त्या ऍपवरून उपलब्ध करून घेईल आणि ती उपलब्ध करून घेतलेली माहिती तो त्या गणना प्रपत्रामध्ये भरेल आणि त्या गणना प्रपत्रावर संबंधित जो मतदार आहे त्याची स्वाक्षरी घेईल आणि ते स्वाक्षरी घेतल्यानंतर दोन प्रतीमध्ये असणार एक प्रत ती त्या मतदाराला दिली जाईल आणि दुसरी प्रत जी आहे तो बीएलओ जो आहे तो आपल्याकडे स्वतःकडे ठेवेल. ज्यांचं मॅपिंग व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे ज्यांची 2002 मधली माहिती उपलब्ध आहे अशा व्यक्तींना या गणना प्रपत्रा व्यतिरिक्त आणखी कुठलेही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळं काही मतदारांनी चिंतित होण्याची गरज नाही. कुठलंही वेगळं कागदपत्र त्यांना द्यायची गरज नाही. त्यांची सध्याची माहिती आणि 2002 ची मॅपिंगची माहिती एवढं सफिशियंट आहे. ज्यांची मॅपिंग झालेलं नसेल म्हणजे ज्यांची माहिती उपलब्धच होत नाहीये आमच्या बीएलओने प्रयत्न करून सुद्धा किंवा त्या व्यक्तीला काही माहिती सांगता येत नसेल की माझी 2002 ला मी कुठे होतो किंवा काय माझी मतदार यादीमध्ये कुठे नाव असू शकतं याचं काहीच तो त्याला थांगपत्ता नसेल तर अशांच्या व्यक्ती सुद्धा तो फॉर्म तसाच देऊ शकतो. फॉर्म सही घेऊन मिळाल्यानंतर त्याचं नाव मतदार यादीत समाविष्ट होईल. ड्राफ्ट मतदार यादी म्हणतो त्याला प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होईल. मात्र त्या व्यक्तीला त्या मतदाराला एक नोटीस जाईल. ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जी आमच्या आजच्या प्रोग्राम प्रमाणे ऑगस्ट मध्ये पब्लिश होणार आहे आणि ही ऑगस्ट मध्ये पब्लिश 5 ऑगस्टला पब्लिश झाल्यानंतर त्या व्यक्तीला नोटीस जाईल. ज्याचं मॅपिंग जुळवणी झालेली नाही 2002 ची माहिती ज्याची मिळालेली नाही त्याला नोटीस जाईल आणि त्या नोटीस मध्ये असं म्हटलेलं असेल की आयोगाने जे 11 काही डॉक्युमेंट सांगितलेली आहेत तुमचं तर 2002 मध्ये यादीत नाव दिसत नाहीये मग काही डॉक्युमेंट जी 2002 पूर्वीचं तुमचं भारतीय नागरिकत्व दाखवू शकतात अशा 11 डॉक्युमेंट पैकी एखादं डॉक्युमेंट तुम्ही आम्हाला सादर करा अशा प्रकारची नोटीस त्या मतदाराला जाईल. ज्यांचं नावच सापडलेलं नाही 2002 च्या मतदार यादीमध्ये त्यांनाच केवळ ही नोटीस जाईल आणि त्यांना काही डॉक्युमेंट त्यावेळी द्यावे लागतील आता नाही.
1: विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेदरम्यान नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी कोणती असायला हवी जनतेला आपण काय आवाहन कराल?
0: याच्यामध्ये नागरिकांची अतिशय महत्वाची भूमिका आहे कारण आपल्याला माहितीच आहे की लागोपाठ निवडणुका होत आहेत. आत्ताच जनगणनेचा प्रोग्राम सुद्धा हो झालेला आहे तर जनगणनेमध्ये सुद्धा जे इन्युमरेटर्स म्हणता येतील प्रगणक हे घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती घेत होते आणि त्यानंतर आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि आता आमचे बूथ लेवल ऑफिसर्स किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सुद्धा त्यांच्या कामकाज करून प्रत्यक्ष घरोघरी भेट देत आहेत. मुंबईमध्ये किंवा कोकणामध्ये महाराष्ट्राच्या अन्य भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर आहे अशावेळी अतिशय अडचणीच्या परिस्थितीतून आमचे मतदान केंद्रस्तरीय प्रत्येकाच्या घरी जात आहेत कारण हे अतिशय महत्वाचं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते चोखपणे निभावत आहेत. त्यावेळी मतदारांनी सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करणं आवश्यक आहे. तर त्यांनी चांगलं सहकार्य केलं त्यांनी चांगली माहिती दिली तरच आपली मतदार यादी खूप छान होऊ शकेल आणि यापुढे काही याबाबत आरडाओरड होऊ शकणार नाही की कोणी बोलू शकणार नाही की मतदार यादीमध्ये या त्रुटी आहेत. त्यामुळं मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की ज्यावेळी हे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या घरी येतील तर त्यांना पूर्ण सहकार्य करा.
1: श्रोते हो, निवडणूक आयोगाची विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम 29 जुलै 2026 पर्यंत सुरू राहणार असून या अंतर्गत राज्यातल्या सुमारे 9,68,00,000 मतदारांच्या नोंदींची घराघरात जाऊन पडताळणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेमुळे आपली मतदार यादी दोषविरहित आणि अचूक व्हायला मदत मिळणार आहे. चला तर मग निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेला सहकार्य करूया आणि बळकट लोकशाहीचा आपला भारत घडवूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय.
2: वृत्तविशेष हा कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रानं. श्रोतेहो, सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. ICICI T20 महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2026 अंतर्गत लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड इथं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या अंतिम क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष

शिववर्णन सामना संपेपर्यंत आम्ही आता दिल्ली केंद्रावरून करीत आहोत. आणि आकाशवाणी धाराशिव केंद्राचे उर्वरित कार्यक्रम आपण ऐकू शकाल न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकनाट्य. आजचा विषय आहे देव माझो नवसाला पावलो.

0: शाहीर गण झाला आता पुढचा कार्यक्रम.
1: अरे गणानंतर काय ते तुला माहित नाही?
0: गणानंतर नंतर.
1: अरे नंतर नंतर काय, जसे जात्या बरोबर दळण.
0: अगदी बरोबर, जात म्हटल्यावर दळण आलं.
1: सागरा बरोबर पुळण.
0: हो, सागर किनारी पुळण असते.
1: वाटे बरोबर वळण.
0: खरंच आहे, पुण्या कवीनं म्हटलं आहे.
1: काय
0: मला आवडते वाट वळणाची.
1: जसं जात्या बरोबर दळण, सागरा बरोबर पुळण, वाटे बरोबर वळण, तस गणा बरोबर गवळण
0: झालीच पाहिजे.
1: आता कसं बोललास दोस्ता, चल तर मग सुरुवातच करूया.
2: वाकड्या, या कृष्णदेवानं नवीनच इप्रित काढलंय.
3: अरे त्यात इप्रित कसलं, जिच्याजवळ दुधाचा पास नसल तिला डायरेक्ट कृष्णदेवाकडे घेऊन जायचं.
2: अरे पर त्या गवळणी आल्या नाही म्हणजे.
3: अरे चा तापन बराबर.
2: आज पावा तर या गवळणींच्या मारातून कृष्णदेव सोडवीत होते, पण आता रे कसं करायचं?
3: ते पण खरंच. अरे हा बसला हापिसात आणि आम्हाला पाठवलं त्या पोरींचा मार खाया तो पेंद्या. आपण असं करूया.
2: कसं?
3: आपण या रस्त्यावर गवळणी ना अडवायचं नाही. जिच्याजवळ पास नसत तिला सांगायचं हप्ता लाव.
2: वाकड्या, आपण किसन देवाचे इस्वासू सवंगडी, तवा असला विचार करायचा नाही. राज्याचा कर हा भरलाच पाहिजे. कर चुकव्या गवळणीला शिक्षा झालीच पाहिजे.
3: अरे ती मावशी पक्की वाचतात हाय, ती साऱ्या गवळणीना फूस लावते.
2: आपण तिला धडा शिकवूया.
3: पेंद्या पेंद्या म्हातारीला फारच औक्ष आहे. ती बघ आलीच.
2: आली तर मग चल आपण जरा या झाडाच्या आडोशाला उभं राहूया. म्हातारी जवळ आली का एकदम विचारायचं, पास दाखीव पास दाखीव.
4: चल ग पोरी बिगी बिगी.
5: मावशे आपण पास नाही काढला.
4: अग त्या कृष्ण देवाला लागलं येड म्हणे पास घेऊन दूध का.
5: तेच बरं मावशे, पास काढला म्हणजे त्याचा त्रास तरी होणार नाही.
4: मग जा त्याच्या हापिसात अन काढ पास, मी आपली जाते.
5: हे ग काय मावशे.
4: नाहीतर पूर्वी सारखं रस्त्यात अडवीत होता तेच बरं होत. त्याच्या हापिसात जा, पास काढा, मग दूध का जा.
5: म्हणजे सारा दिस फुकट जायचा.
4: आत्ता कसं, चल माझ्या मागून.
5: मावशे ते बघ त्या झाडाजवळ दोघे जण उभे आहेत.
4: घाबरू नको, सरळ मोर बघत चाल.
2: हे मावशे.
4: कोण र तू?
2: म्या कोण ते नंतर सांगतो, अगोदर डोक्यावर काय हाय ते सांग.
4: धई हाय.
3: ये गवळणी तुझ्या डोक्यावर काय हाय?
5: दूध हाय.
3: उतरा खाली, आम्हाला तपासायचं आहे.
4: काय?
3: दूध दूध.
4: अरे बघ बाबा लवकर, बाजाराला उशीर होतोय.
2: मावशे तुझ्या दह्याचं घुसळून घुसळून अगदी ताक झालंय बघ.
4: मेल्या तुला रे काय करायचंय?
3: पेंद्या या गवळणीचं दूध मात्र उत्तम आहे.
5: काय?
2: रागू नकस, आमचं काम तपासायचं आहे.
4: अरे पण कोण तुम्ही?
2: आम्ही कोण? मी पेंद्या आणि हा वाकड्या कृष्णदेवाचे सवंगडी.
4: आणि तुमचा कृष्णदेव कुठं हाय र?
2: आमचा कृष्णदेव हापिसात.
5: म्हणजे आता बासरी ऐकाय मिळणार नाही तर.
3: म्या वाजून दाखवू.
4: अरे वाकड्या थोबाड आरशात जाऊन बघ म्हण म्या वाजवून दाखवू. चल ग पोरी.
2: मावशे कृष्णदेवाने हुकूम सोडला आहे.
4: कसला र बाबा?
2: पास दाखविल्या बिगर कोणाला पण बाजारात जाऊ द्यायचं नाही.
4: आज पास नाही काढला आम्ही.
2: मावशे पास नाही?
3: मावशे पास नाही.
4: अरे बाबा नाही, उद्या काढू.
2: ते काय बी नाही, तुम्ही दोघी हापिसात चला, कृष्णदेवाला तुम्हाला दंड करायला सांगतो.
3: चला हापिसात, पासा बिगर दूध दिखतेस काय, उचला ते माठ.
4: अरे बाबा हात लाव.
2: काय?
3: काय?
4: अरे उचला माठ डोक्यावर.
2: अस हा घ्या डोक्यावर. कृष्णदेवा तुझा हुकूम मोडून ही मावशी आणि गवळण बाजारात दूध इकायला जात होती.
3: आम्ही पकडून आणली आहे आणि देवा या गवळणीला बास

0: बासरी ऐकायची आहे.
1: अरे गप्प बस, आधी दंड आणि मग बासरी.
2: मावशे, बाजाराला दूध विकायचं असेल तर पास काढावा लागतो असा आमचा हुकूम आहे.
3: अरे देवा, कसला पास? पास बीस आम्हा ठावा नाही, आमची हमाली काढ.
1: काय
3: हमाली काढ? देवा, हे दोघे रस्त्यात भेटले आणि एवढी माट हपिसात न्यायची हाय म्हणून सांगितलं, तशीच आमच्या डोक्यावर दिली.
2: एंद्या, मावशी काय म्हणते?
1: देवा, मावशी खोट सांगते.
0: ये गवळणी, तू तरी खरं सांग.
4: देवा,
3: पोरी आ कशाला करतीस, खरं की नाही?
4: होय देवा.
2: मावशे, तू फारच हुशार झालीस, तुमचा पंचनामा जागेवरच करायला पाहिजे होता.
1: देवा, खरं आहे तुमचं म्हणणं, आता पूर्वीसारखं राहिलं नाही, तू बदललास आणि ही पासाची कटकट केली.
0: अरे पेंद्या, मावशीनं आपल्याला धडा शिकविला.
2: यापुढे पास नसेल तर जागच्या जागी पंचनामा करा.
3: देवा, या कलियुगात असंच वागावं लागतं.
4: होय देवा, काते सांगू?
2: सांग, असं काय घडतंय कलियुगात?
4: ऐक तर,

0: खुलिया है खुलिया गेला खैया
1: खै मसनात जाऊ
0: तू मसनात जाऊ नको माझी पोरा उघडी पडतील
1: मग काय करू इले दिवस तुम्ही आपले दारवा पिताव घरात हवा नको त्यांचा तुमांक काय आहे
0: ह्या तू मा का शिकवतस लय बोललस मी काम करतोय नि पितोय तू आपल्या बापसाकडून हाडून देत नाहीस ना
1: कामल्यानू त्या पोरांकडे तरी बघा कशी त्यांच्या हाडात चावणी

0: का खातत बेस आज काय केलस?
1: काय माझा मास करू घरात काय आणून ठेवला होता तर घालू त्यांच्या पुढ्या.
0: ह्या बघ मोठ्या घरच्या धोंडू कडून मापटाभर पीठ आणलंय भाकरी भाजन घाल पोरांका.
1: आणि तू मांका काय घालू?
0: माझ काय नको मी आपली पासल घेतोय.
1: ह्या बघा असे दारू पिऊन उपाशी झोपलाव तर फार दिवस नाही काढणार.
0: खुल्या मात सगळा समजताय पण संध्याकाळ झाली की माझ्यान रावतच नाही बघ.
1: नाही पियाल तर जीव नाही ना जाणार.
0: घरी इलंय की योच विचार मनात येता पण आवशीचे सकाळी एक एक भेटले की लागले म्हणू पांडू ह्या कर पांडू ता कर आणि पुढ्यात काय देतील दारवेचा गलास.
1: तुम्ही त्यांना सांगायचा
0: काय
1: माका दारू नको पोटात द्या म्हणून.
0: जल्ला तो गलास पुढे इला मग सगळाच इसरून जातोय मी.
1: माझ्या पोरांच्या पायी घरातून बाहेर पडूक मिळत नाही आणि तुम्ही असे.
0: तू बाहेर जाऊन काय करशील?
1: काय करशील चार वजी बांधलाय तरी चार पाच रुपये आणीन.
0: मग जा उद्यापासून मी पोरांका बघतोय.
1: काय सांगूक वाटत काय तुम्हाला?
0: तूच म्हणतस.
1: आज ती आठवड्याची बाई इली होती.
0: कशा?
1: ऑपरेशन करतास काय म्हणून विचारित होती.
0: का माझी तीन पोरा तिका काय पोसूक पडली आहे?
1: पोसूक ती कशा खवी पर तुम्हाला तरी हिम्मत आहे. पोरा झाली म्हणजे झाला नाही त्यांच्या पुढ्यात काय नको.
0: तू तिका काय सांगलस?
1: तुम्हाला विचारून सांगताय असं सांगलंय.
0: ह्या बघ खुल्या थोरलो आता शालेत जावक लागला मग या दोघांका कोण खेळवीत?
1: तवाच तुम्ही म्हणता ऑपरेशन करू नको म्हणून.
0: हा माझा पण विचार तोच आहे पण ऑपरेशन मी करणार मी.
1: आणि पैसे मिळाल त्याची दारू पिया नाच ना.
0: हय तू ऑपरेशन केलास तर पोरांका कोण बघीत त्यांच्या पुढ्यात तरी घालूक व्हाया ना.
1: मी महिनोभर माझ्या आईक बोलवी.
0: हा मग सांग त्या बाईक नेवक.
1: आणि ऐकलाव काय?
0: आता काय रावला
1: त्या नाऱ्या दुकानवाल्याचे किती पैसे उधारी आहे हो?
0: कोण तो दारू दुकानवालो?
1: वय वय तोच परवा माका विचारित होतो.
0: आवशीचो माझ्याकडून दररोज एक लाकडाचो गोयलो घेता तवा खय गलासभर दिता आणि तुका उधारी सांगू लागतो.
1: पण तुम्ही जातावच का त्याच्या दुकानात?
0: हा मी आतासो नाही जायत परवा आमचो ऐन किसवीत होतय तवा तो म्हणता कसो चल माझ्या गोट्याचो चोप काढ मी माझं काम आहे सांगितलं तर माझं शिवीगाळ देऊक लागलो.
1: पहिल्यापासून तुम्हाला झाली आहे सवय.
0: हा माझ म्हणता तू मेलस संसार करणार शात आहे त्या खंडान दिलस तर आय तो खंड तरी मिलात नाय मेल्यासी बैल आणि कवाल तोडताय.
1: बैल नसलो तर कुदल्या ना खनू पण शात म्हणून कोणत द्यायचा नाही.
0: हा मी पण ताच म्हणतोय.
1: मोठ्या घरचा धोंडू बाबा विचारित होतो
0: काय
1: शात खंडान देताव काय. मी सांगलंय आम्ही करता वाय म्हणून.
0: हा तवाच माझ्या बरोबर आज चांगलो बोललो नाही तू.
1: आणि त्यांचे पैसे किती आणलो आहे?
0: नाही बा दोन तीन दिवसाची मजुरी तेवढीच घेतली आहे. माझ केव्हा पण बोलवा मी येन म्हणून सांगलंय.
1: माझ आपला जा येता ता सांगता कामल्यांवर आपक्या गावाचा कर्ज आहे.
0: आवशीचो माझ्या तोंडावर का नाही बोलत माझ कोण तो विचारक येऊ दे.
1: ह्या सगळा तुमच्या दारवे पाय होताय तेवढी सोडा मग बघा सगळे गप्प बसतील.
0: कुल्या माका पण दारू सोडाविषयी वाटता गो पण काय करू.
1: चला तुम्हाला किती शिकवला तरी आपल्या पालत्या घड्यावर पाणीच उठा हात धुवा आणि घरात चला.
0: हय पण पोरांका भाकरी भाजतस ना.
1: आता भाकरी सकाळी भाजीन. जने आकाकडून मापटावर तांदूळ आणलंय त्याची पेस्ट केलंय पोरानी खाल्ली आणि झोपली. तुम्हाला गरव्यावर ठेवली हाय ती पिवा आणि झोपा.
0: आणि तूच गो
1: माझ मरो पडता.
0: तवाच मगाशी जनी अक्का बडबडत होती मी आपलो गेलोय आणि एक कपाचा गाड मागूक लागलंय ताबक फलियेवर ठेवलंय वाईच पूड पण आसात.
1: जनी आका माझ म्हणूक लागली
0: काय
1: झालंय काय काम धंदा करू किती म्हणून पुरवायचा तुम्हाला. मी आपली काय बोललच नाही.
0: खुल्या खराच या सगळ्या माझ्या दारवेपायी घडताय. मी दारू सोडीन पण मी सांगीन ता करशील?
1: माझ तुम्ही काय पण सांगा मी अगदी आनंदानं करीन पण तुम्ही तेवढी दारू सोडा.
0: जो तो माझा कर्ज तू सांगताना मग उद्या सगळ्या गावात जमवायचा आणि प्रत्येकाक विचारू सांगा माझा कर्ज किती आहे ता.
1: ते उलट सांगतील सांगून आता काय देतस आहे तुमच्या मग माझ बाकी हवक नको.
0: का म्हणून चल दोघांनी वाईच वाईच प्याज पिऊ आणि उद्या काय करायचा ता पण सांगतय.
1: कामल्यानू आता मी काय करू कसं सोडूत केला.
2: हय पारू झाला काय हगरडतस कित्या?
1: सकाळी हाक मारून केलंय ते एकदम ताट झालेले पापादू आता माझ्या पोरांचा कसा होणार हो. अरे मी तरी कशा चुकू.
2: हय रडू नको मी आधी नाडी बघते. छा आटपल्या.

0: रात्री बेस बोलले आणि ह्या काय होत झाला तेव्हा काय रे तुझं गुन्हे केलंय म्हणून माझं कुंकू पुसलं
1: धोंडू काय झाला रे
2: रामजी अरे पांडून आटपल्यान
1: कल संध्याकाळी माझ्याशी चांगलं बोललो आणि झाला काय त्यास
2: अरे दारवा पिऊन आतून खलास झालो होतो
1: नाडी बघलस
2: माझ काय आड्यानी समजलंस काय सगळ्यांका सांग आणि माहिताची तयारी करा
0: कोणाक सांगू पाठवू नका माहिता कुशीर भय
2: आम्ही पण तास म्हणता दाऱ्या बरं झालो इथंच तू पांडून आटपल्या तेव्हा पोरांका सांग भजनाचा सामान आणा आणि दोघांका माहिताचा सामान आणून पाठवा
3: सगळे बाहेर जमले आहे पैशाचा काय करायचा
2: पारू ह्या सगळा तुझ्यावर अवलंबून आहे ह्या पांडून तर ज्याचा त्याचा कर्ज काढून ठेवला नाही तेव्हा काय तर तूच सांग
0: माझ्याजवळ तरी काय आहे
1: धोंडू आता तूच काय तर बघ ता दुःखी माणूस ता काय सांगणार
2: ह्या बघ पारू पहिले माझे 500 रुपये आहेत आता माझ गळ घाल नको तू असा कर त्या गळ्यात सोन्याचा डावला आहे ना तर मारवाड्याकडे ठेवू देस मी तर मग सोडवीन आणि सगळे पैसे वालते करून घे
1: तुम्ही आपला बघा काय ता पैशाचा काम हाय
3: धोंडू बाबा लाकडं तोडणार म्हणतात आमची सोय काय
2: अरे त्यांका दारूशिवाय काय सुचतच नाही काय तुम्ही पण मारणार आहोस आलेलो
3: हो पण ऐकतच नाही
2: जा तुझ्या दुकानातली काय लागेल ती देस त्यांका
3: हो पण पैशाचं काय पहिले 200 रुपये पांडूची उधारी आहे हा आता वरच्या भाटल्यातला शात माका द्याचा काय विचारा
1: अरे मग दिवसा दिवशी हा सगळा बोला तेव्हा वाटल्यास कागद करू होयत
2: पोरांका भजन करू सुरू करू सांगा आणि रामजी म्हणताय तसा 12 सगळं हिशोब करू
3: अरे भजन सुरू करा रे

0: हे मेले भजन म्हणणार. अरे मैताची चाल लावा, रामजी तू बजा. या हल्लींच्या पोरांका सिनेमाची गाणी म्हणू सांगा, ती अगदी पाठ.
1: अरे आवशी चलो बंद करा, या सगळा बंद करा.
0: अरे पळा पळा, पांडूच्या माड्या भूतान धरल्यान सगळे पळा.
2: बाबा पळायचं नाही, पहिला मैताक दोरीन बांधूया.
3: खबरदार माझ्या नवऱ्याक हात लावाल तर.
0: या बोलत्या काय
1: चोरानू, बोला माझ्यावर किती कर्ज आहे. ता
0: मी सगळा लिहून ठेवला आहे.
1: मी तुमच्याकडे खपलोय तो फुकट काय? आणि काय रे नार्या, दररोज लाकडाचं गोयलो टाकतोय, तेचो पहिलो हिशोब कर.
2: मी तसा खय म्हणतो.
1: तसा खय काय? आता माझ्या बायकोक 200 रुपये उधारी सांगलस.
3: त्याच वरच्या फाटल्यातला शात हवा आहे.
1: चालते व्हा माझ्या दारातन, माझ्या मड्यावरच लोणी खावं खावा काय?
0: अरे आमांका नाटक करून दाखवलंस काय? बघून घेऊ तूच. चला रे पोरानो,
1: घ्या काय ता बघून. भीक मागून पाठ भरीन, पण तुमच्या दारात येणार नाही आजपासून.
3: पला रे सगळे.
1: खुल्या माझ्या सांगण्याप्रमाणे अगदी चांगला नाटक केला सा.
3: तरी माका आपला खुल्याच म्हणतात.
1: आता तुका खुल्या पण नाही आणि पारू पण नाही, आता एकदम पार्वती म्हणणार पार्वती. आणि ह्या बघ, आजपासून दारू सोडलंय.
3: खरं आज तुम्हाला खय ठेव आणि खय नको असं झालंय माका.

0: श्रुतिहो आत्ताच आपण लोकनाट्य ऐकलत, देव माझो नवसाला पावलो. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण, चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन. अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद आपली धाराशिव आकाशवाणी.
2: घटना माहिती आणि मनोरंजनाचं खुलं आकाश आकाशवाणी. बालकांपासून वृद्धांपर्यंत, महिलांपासून शेतकऱ्यांपर्यंत आपल्या निखळ आणि प्रेमळ संवादानं आपल्या परिवाराची शाळा असते आकाशवाणी. लोकवाणी धाराशिव आकाशवाणी.
3: आदर्श होतील विद्यार्थीगण, गावाचे पालटेल जीवन, कोठेच न उरेल अडाणीपण, टिकाऊ परिवर्तन या मागे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ.
4: श्रुती हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका. मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून.
5: श्रोते हो, आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
6: उंच घे भरारी कर मोकळे मनाला, भेदुनी दाही दिशा गवसनी घालन भाला. युवा मनाची उभारी ऐकूया तरुण दोस्तांच्या आत्मविश्वासाची किमया न्यारी. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा खास कार्यक्रम घे भरारी दर बुधवार आणि शनिवार सायंकाळी ठीक 6:30 आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीची 8 वाजतायत. मराठीतून बातमीपत्र मुंबई केंद्रावर आम्ही आता सहक्षेपित करत आहोत. माफ करा, ऐकूयात जाहिरात संदेश.
7: चाटला पॅटनी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून चाटला पॅटनी सेंटर सोलापूर.
8: धारासूर मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थनगर धाराशिव.
9: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था.
8: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्था.
9: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था.
8: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं, नियम व अटी लागू.
9: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं. चला तर मग आजच आपल्या धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया. संपर्क 0-24-72-40-39.
10: जीवनाच्या प्रवासात गीतांचा सहवास होईल सुमधुर जीवन हे खास. रसिक श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

bir şey.

0: श्रोते हो, इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही, जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मेळ नाही, अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या, अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या, सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या, पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, घेऊन आलोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम खास संध्या छाया, जरूर ऐका आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून सोमवारी सायंकाळी 6:30 वाजता।
1: बहु आले बहु गेले, सांगा स्मरणात कोण राहिले, आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले। श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका, दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताचे, दिव्य स्वातंत्र्य भारताचे।
2: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत, रात्रीच्या 8:05 होत आहेत। मराठीतून बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत।

0: शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. मुसळधार

0: पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडली. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 जण दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली तर नारंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे लाहेरी विनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर पेरलमलभट्टी पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे. पालघर बुलढाणा कोल्हापूर सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला.
1: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
1: पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर LNGच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. या वर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. पेट्रोलियम निर्यातदार देशांची संस्था ओपेक प्लसनं येत्या ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचं ठरवलं आहे. 7 OPEC+ देशांच्या आज झालेल्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सौदी अरेबिया, रशिया, इराक, कुवेत, कझाकिस्तान, अल्जेरिया आणि ओमान हे 7 देश OPEC+चे सदस्य असून पेट्रोलियम पदार्थांच्या जागतिक बाजारपेठेत स्थैर्य आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं या बैठकीनंतर काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. बाजारपेठेच्या मागणीनुसार हे उत्पादन कमी जास्त केलं जाईल असंही या पत्रकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तिजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून 708 कोटी रुपये मूल्याचे भारतीय समभाग

0: खरेदी केले आहेत. गेले सलग 3 महिने परदेशी गुंतवणूकदार भारतीय समभागांची विक्री करत होते. जून महिन्यात केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं केलेल्या अनेक उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम झाल्याचं आता दिसून येत आहे. जून अखेरपर्यंत ही विक्रीची लाट ओसरली असून आता खरेदी सुरू झाली आहे. टेलिग्राम या लोकप्रिय संदेशवहन मंचावरून चित्रपट, ओटीटीवरील कार्यक्रम आणि इतर दृकश्राव्य सामग्रीची बेकायदा देवाणघेवाण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं टेलिग्रामला नोटीस बजावली आहे. या संदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिले आहेत. कॉपीराईटचं उल्लंघन हा केवळ दिवाणी नव्हे तर फौजदारी गुन्हाही असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. बेकायदा सामग्री हटवण्यासाठी सरकारच्या सूचनांची वाट न पाहता टेलिग्रामनं स्वतःहून प्रभावी उपाययोजना कराव्यात असंही या नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे. नियमांचं पालन न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाईचा इशाराही सरकारनं दिला आहे. इन्स्टाग्रामवरच्या सशुल्क जाहिरातींमधलं बाललैंगिक शोषण आणि शोषणात्मक आशयासंदर्भात केंद्र सरकारनं मेटा या समाजमाध्यम कंपनीला नोटीस बजावली आहे. बाललैंगिक शोषणाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व जाहिराती आणि आशय बंद करण्याचे आदेश सरकारनं मेटाला दिले असून या प्रकरणी 7 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरणही मागवलं आहे. व्यापार, स्थलांतर आणि इतर धोरणात्मक विषयांबाबत परराष्ट्र मंत्रालयाला आपण सल्ला देत असल्याचा दावा काही व्यक्ती समाजमाध्यमांवर करत असून यासंदर्भात सशुल्क सेवा तसंच मंत्रालयाबरोबर कसं काम करावं याबाबत लोकांना माहिती देत आहेत याबाबतच्या दाव्यांचं परराष्ट्र मंत्रालयानं खंडन केलं असून अशा व्यक्तींचा परराष्ट्र मंत्रालयाशी कोणताही संबंध नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तसंच सर्वांनी समाजमाध्यमांवरच्या अशा प्रकारच्या खोट्या पोस्टपासून सावधानता बाळगावी असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी इंडोनेशियाला दिलेल्या भेटीला 100 वर्ष पूर्ण झाल्याप्रित्यर्थ इंडोनेशिया सरकारनं येत्या वर्षभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा इंडोनेशिया दौरा उद्या सुरू होत आहे. त्या दरम्यान या शताब्दी कार्यक्रमांचा प्रारंभ होणार आहे. इंडोनेशियातले भारताचे राजदूत संदीप चक्रवर्ती यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली. गुरुदेवांच्या 3 महिन्यांच्या इंडोनेशिया भेटीत त्यांनी त्या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास केला. इंडोनेशियाची मेणाच्या सहाय्यानं वस्त्र रंगवण्याची बाटिक कला त्यांनीच बंगालमध्ये नेली आणि आता ती शांतिनिकेतन बाटिक कला या नावानं प्रसिद्ध आहे. इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री की हजार देवांतरा यांनी शांतिनिकेतनच्या संकल्पनेनं प्रभावित होऊन इंडोनेशियामध्ये बागेतल्या शाळा सुरू केल्या होत्या. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी देशाच्या नव्या नौदलातल्या कांगकोन या युद्धनौकेवरून करण्यात आलेल्या क्रूज क्षेपणास्त्रासह विविध शस्त्रप्रणालींच्या चाचण्यांचं निरीक्षण केलं. सरकारी माध्यमांनी आज दिलेल्या वृत्तानुसार 5,000 टन क्षमतेच्या कांगकोन या युद्धनौकेवर या चाचण्या शुक्रवारी पार पडल्या. या चाचण्यांचा उद्देश युद्धनौकेच्या लढाऊ प्रणालींची कार्यक्षमता तपासणे हा होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: बिगड़ जाता है आप शफल करके आपका फुटबॉल.
2: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:15 आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा हा कार्यक्रम लोकरंग.
3: चटला पॅटनी सेंटरचा आषाढम सेल.
4: तसे सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चटला पॅटनी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चटला पॅटनी सेंटर सोलापूर.
2: श्रोतेहो, लोकरंग या लोकसंगीताच्या हा कार्यक्रमात आज आपण ऐकूयात वरदायिनी महिला भजनी मंडळ यांनी गायलेले अभंग आणि गवळणी.
5: प्रसारित करत आहोत वरदायिनी भजनी मंडळ यांनी गायलेले अभंग आणि गवळणी. गायक कलाकार माया शिवाजी मिठे, शीला राजेंद्र बारावकर, नूतन बाबासाहेब कांबळे, निलेश भागवत मांजरे आणि जयश्री कल्याण पुराणिक. संगीत साथ तबला

मदन मुरलीधरराव बेलसरे आणि हार्मोनियम निलेश भागवत मांजरे. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

श्रोते हो विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रानं. रात्रीचे 10 वाजतायत. ऐकूयात गोल्डन हिट्स.

श्रुती हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला पण ऐकूयात अनारी या चित्रपटासाठी उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या युगलस्वरात समीर यांचं गीत, संगीत आनंद मिलिंदी यांचं.

0: सुरेल आणि गोड आवाजाची मैफिल आकाशवाणी माणसापासून माणसांपर्यंत हृदयापासून हृदयांपर्यंत मनापासून मनांपर्यंत आपल्या मधुर संवाद लहरींनी आपलं प्रेमळ नातं जोडते आकाशवाणी
1: एक नया इतिहास बनाए
0: ऐकत रहा लोकवाणी आपली धाराशिव आकाशवाणी

खय्याम यांनी संगीतबद्ध केलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं मुकेश यांच्या स्वरात.

श्रुत्यो गोल्डन हिट्स हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात दुसरा आदमी या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या गुलस्वरात मजरूह सुलतानपूर यांचं गीत, संगीत राजेश रोशन यांचं.

0: श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो आपकी पसंद।
1: कार्यक्रमात यानंतर पण ऐकूयात लक्ष्मीकांत पेरलेल यांनी संगीतबद्ध केलेलं संतोष आनंद यांचं गीत लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरात। चित्रपट आहे शोर।

श्रोते हो, इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही, जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मिळ नाही। अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या। अजूनही वेळ आहे, थोडं तरी जगून घ्या। सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या। पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ। घेऊन आलोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम खास संध्या छाया, जरूर ऐका आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून सोमवारी सायंकाळी 6:30 वाजता कार्यक्रम संध्या छाया।

श्रुती हो गोल्डन हिट्स हा हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात गुलजार यांचं हे गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत राहुल देवबर्मन यांचं आणि चित्रपट आहे घर.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62।

आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा। दर सोमवारी 0242-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो, आपकी पसंद।

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात कल्याणजी आनंदजी आणि संगीतबद्ध केलेलं अंजाणी यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. चित्रपट आहे मुकद्दर का सिकंदर.